अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. आता ऐकूया संत तुकाराम महाराज यांचा अभंग, गायिका सुमन कल्याणपूर आणि संगीतकार कमलाकर भागवत.

श्रोते हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 6:14 झालेत. आपण ऐकतात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. यानंतर मधुसूदन कालेलकर यांची ही भक्तिरचना, संगीत नियोजन अनिल अरुण यांचं, स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांचा.

श्रुतीहू डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी गायलेली ही भक्तिरचना मधुसूदन कालेलकर यांची होती. 6:20 झालेत. आपण ट्यून केलं 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIRF वर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम अमृतधारा.

श्रोते हो, पी सावळाराम यांची ही रचना. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केली होती आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. कार्यक्रमात यानंतर जयवंत कुलकर्णी आणि सहकलाकार.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही देशभक्तीपर रचना लता मंगेशकर आणि सहकलाकार यांच्या आवाजात आपण ऐकली. संगीत दिलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. याबरोबरच आजचा अमृतधारा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा। श्रुती हो, आता एक नजर आजच्या कार्यक्रमांवर। 6:40 कृषी वार्तामध्ये हवामान बदलाचा कुक्कुट पालनावर परिणाम याविषयी माहिती आपण ऐकू शकाल। 6:45 आरोग्यम धन संपदा या अंतर्गत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली डॉक्टर सुरभी कोहसकर यांनी दिलेली माहिती। त्यानंतर परिसर कार्यक्रमात हवामान बदलाचे सागरी परिसंस्थेवर होणारे परिणाम याविषयी सागरी जीवन शास्त्रज्ञ डॉक्टर श्वेता चिटणीस यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत। 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद लेखन प्रसाद बुरांडे। 7:00 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये वासुदेव कुलकर्णी यांचा ललितबंध 2.5 अक्षर प्रेम के। सात वाजून 25 मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून। 7:40 आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम लक्ष किरण सौंदर्य नजराणा। 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम। त्यानंतर प्रसारित करू भावधारा। श्रुते हो, 8:15 कोल्हापूर दर्पण। 8:40 प्रसारित होईल प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चित्तावणी। 9:00 कार्यक्रम गीत बहार। 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा यामध्ये इंग्रजी साहित्यिक जॉन डन यांचा प्राध्यापक हेमंत पाटील यांनी करून दिलेला परिचय। 10:00 आपकी पसंद तर 10:30 लोकसंगीत। 11:00 रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 336। 11:10 गाता रहे मेरा दिल। दुपारी 12:00 वनिता मंडळमध्ये चला तिला समजून घेऊया या सदरात महिलांसाठी कार्य याविषयी वैशाली झालटे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत। याशिवाय प्रिया सफळे लिखित कथा भंबेरी। दुपारी 12:45 आकाशवाणी @90 या संकल्पनेवर आधारित मालिका निरंतर स्वरलहरी विषय कोकणातील शेती आणि मासेमारी। दुपारी 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम। 5:30 युववाणी। 6:15 वृत्तविशेष। 7:30 किसानवाणी कार्यक्रमात रामराम पाहुणं। या व्यतिरिक्त अस्मिता मराठीचे कार्यक्रम आणि नियोजित वेळेत बातमीपत्र सहक्षेपित केली जातील। आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत। आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र के।

0: आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. 6:40 होत आहेत. कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता आज या कार्यक्रमात ऐकूया हवामान बदलाचा कुक्कुटपालनावर परिणाम याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा.
2: ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये दीर्घकालीन उष्णतेच्या ताणामुळे आम्ल आणि क्षार यांचं संतुलन बिघडतं, चरबीचं विघटन वाढतं, त्यामुळं स्नायूंची वाढ आणि मांसाची गुणवत्ता कमी होते. त्याचबरोबर प्रथिनांचं प्रमाण कमी होऊन चरबीचं प्रमाण वाढतं. उष्णतेच्या ताणामुळं प्रथिनांचं पचन जवळपास 9.7% कमी होतं. त्याचा वाढीच्या दरावर परिणाम दिसून येतो. काही संशोधनातून असं दिसून आलंय की उष्णतेच्या ताणामुळं अंड्यांचं एकूण वजन 3.24%, टर्फल जाडी 2% कमी, टर्फल वजन 9.93% आणि एकूण टर्फल उत्पादन 0.66% कमी होतं. याचं कारण असं आढळून आले की उष्णतेच्या ताणामुळं खाद्य सेवन कमी होतं, त्यामुळं उत्पादन क्षमता आणि अंडी गुणवत्ता प्रभावित होते. उष्णतेमुळं कोंबड्यांची चयापचय क्रिया वाढते, ज्यामुळं त्यांच्या शरीरात जास्त उष्णता निर्माण होते. ही उष्णता कमी करण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागते, ज्यामुळं त्यांच्या वाढीसाठी आवश्यक ऊर्जा कमी पडते. उष्णतेमुळं कोंबड्या कमी खाद्य खातात, त्यामुळं आवश्यक पोषक तत्व न मिळाल्यामुळं त्यांची वाढ खुंटते, वजन कमी होतं आणि अंड्यांचं उत्पादन घटतं. हवामान बदलामुळं आर्थिक बाजूंवरही परिणाम होतो. त्यापैकीच सुधारित शेड बांधणी, वातानुकूलन, पाणी व्यवस्थापन, उष्णता सहनशील जातींचा वापर यामुळं प्रारंभिक खर्च मोठा होतो. उत्पादन क्षमतेत घट, मृत्यूदरात वाढ, रोगांचा प्रसार यामुळं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. पर्यावरणीय बदलांमुळं बाजारपेठेत कमी प्रवेश होणं आणि आर्थिक टिकाव धोक्यात येऊ शकतो. मंडळी, हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आपण काही उपाय योजले पाहिजेत. त्यापैकीच कुक्कुटपालनात हवामान बदल कमी करण्यासाठी आधुनिक शेडची उभारणी करायला हवी. यात तापमान नियंत्रण, हवा खेळती ठेवण्यात यावी, त्याचबरोबर योग्य रचना तयार करावी. विशेषतः उष्ण आणि आर्द्र प्रदेशांमध्ये हवा खेळती ठेवणं गरजेचं आहे. योग्य वायुविजन असल्यामुळं उष्णता, आर्द्रता आणि हानिकारक वायू कमी करून आरोग्य आणि उत्पादन क्षमता वाढवायला मदत होते. हवा खेळती असल्यामुळं आर्द्रता, संसर्ग आणि श्वसन आजाराचा धोका कमी होतो. शेडची दिशा पूर्व पश्चिम असावी. त्याचबरोबर दरवाजे 15-30 मीटर अंतरावर असावेत. छप्पर हे स्वच्छ, पांढरं किंवा हलक्या रंगाचं धूप प्रतिबंधित करणारं असावं. यामुळं शेड थंड राहतं. निवाऱ्याभोवती पाणी बाष्पीकरण पॅनेल्स लावल्यानं आजूबाजूचं तापमान कमी व्हायला मदत होते. लेयर कोंबड्यांच्या त्वचेवर बाष्पीकरण केल्यानं उष्णतेचा ताण कमी व्हायला मदत होते. स्वयंचलित प्रणाली फायदेशीर ठरते, पण लागणारा खर्च अधिक असून देखभाल करणं अवघड होतं. कमी संसाधनं असलेल्या देशांसाठी नैसर्गिक वायुविजन सुविधा योग्य ठरते. साध्या प्रणालीचा वापर करून कमी खर्चात निवाऱ्यातलं वातावरण नियंत्रित ठेवता येतं आणि उत्पादन क्षमता वाढवता येते. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी मिस्टर्स फॉगर्स स्प्रिंकलर्स वापरून तापमान कमी करणं आणि आर्द्रता वाढवणं शक्य होतं. कोंबड्यांची सतत आरोग्य तपासणी करायला हवी, ज्यामुळे उष्णतेशी संबंधित समस्या लवकर लक्षात येऊन उपचार करणं सोयीचं होतं.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण हवामान बदलाचा कुक्कुटपालनावर परिणाम याविषयीची माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: श्रुती हो, आपण ऐकता आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण निसर्गोपचार म्हणजे काय हे समजून घेतलं. आज आपण त्यामागची मूलभूत तत्व आणि ती आपल्या दैनंदिन जीवनात कशी आणायची हे पाहूया. निसर्गोपचार पूर्णपणे निसर्गाच्या पंचमहाभूतांवर आधारित आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पाचही तत्व आपल्या शरीरातही आहेत आणि जेव्हा यांचं संतुलन बिघडतं तेव्हा आजार निर्माण होतात. उदाहरणार्थ पचन व्यवस्थित न होणं, शरीरात उष्णता वाढणं किंवा सतत थकवा जाणवणं हे सगळं या तत्वांच्या असंतुलनाची चिन्ह असू शकतात. पण ही तत्व संतुलित ठेवायची कशी? तर याचं उत्तर आहे आपली दैनंदिन जीवनशैली. आपण रोज काय खातो, किती पाणी पितो, किती वेळ झोपतो आणि किती चालतो हे सगळं आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करत असतं. निसर्गोपचारात एक खूप साधा पण महत्त्वाचा नियम आहे, जसं नैसर्गिक तसंच आरोग्यदायी. सकाळी लवकर उठणं, ताजी हवा घेणं, सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवणं आणि साधं नैसर्गिक अन्न जेवणं हे सगळं आपल्या शरीराला संतुलित ठेवायला मदत करतं. आजच्या काळात आपण खूप प्रोसेस्ड फूड खातोय, रात्री उशिरापर्यंत जागतोय आणि सतत स्क्रीन समोर असतो, त्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही आणि हळूहळू इम्बॅलन्स तयार होतं. म्हणूनच मोठे बदल करण्याची गरज नाही, छोट्या छोट्या सवयी बदलणं हेच महत्त्वाचं आहे. जसं की दिवसभरात पुरेसं पाणी पिणं, जेवताना शांतपणे आणि लक्ष देऊन जेवणं आणि दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढणं. हे सगळं खूप साधं वाटतं पण याचा परिणाम खूप खोलवर होतो. निसर्गोपचारात आपल्याला हेच शिकवतो, आरोग्य बाहेरून मिळत नाही तर आपल्या रोजच्या सवयींमध्येच तयार होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे खातो तेवढंच नाही तर आपण कसं खातो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. घाईघाईत, मोबाईल पाहत किंवा ताणात खाल्लेलं अन्न शरीराला पूर्णपणे पचवता येत नाही, म्हणूनच माइंडफुल ईटिंग वर भर दिला जातो. शांतपणे प्रत्येक घासाची जाणीव ठेवून खाणं यामुळे पचन सुधारतं आणि शरीराला योग्य पोषण मिळतं. ही सवय छोटी वाटते पण दीर्घकाळात आरोग्यावर खूप मोठा परिणाम करते, कारण शेवटी आरोग्य ही फक्त आपण काय खातो यावर नाही तर आपण कसं जगतो यावर अवलंबून असतं. म्हणूनच निसर्गाशी जोडून रहा आणि आपल्या दैनंदिन जीवनात छोटे पण योग्य बदल करा. पुढच्या भागात आपण पाहूया सामान्य तक्रारींमध्ये निसर्गोपचाराचा दृष्टिकोन नेमका कसा असतो आणि तो इतर उपचार पद्धतींपेक्षा कसा वेगळा आहे ह्याबद्दलची माहिती.

0: श्रोतेहो, आताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.
1: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रुतीहो, आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम असे आहेत. अवश्य ऐका 7:25 दिलखुलास, 7:40 लक्षकिरण सौंदर्य नजराणा, 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी. हे सर्व प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
2: श्रोतेहो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 6:50 होत आहेत.
3: परिसर. श्रोते हो,

0: नमस्कार श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं जाणून घेणार आहोत की डेड झोन्स किंवा हायपॉक्सिया अशी एक टर्म आहे, तर त्यासंबंधित आम्हाला थोडं समजून सांगा मॅडम.
1: हायपॉक्सिया म्हणजे ऑक्सिजनचा अभाव. कोणताच जिवंत प्राणी ऑक्सिजनच्या अभावात जिवंत राहू शकत नाही आणि हे जे प्रमाण आहे ऑक्सिजनचं ते बारीक बारीक प्राण्यांसाठी सुद्धा, समुद्र आणि त्यातील जैवविविधतेसाठी सुद्धा 2 मिलीग्राम प्रति लिटर असं आहे. 2 मिलीग्राम प्रति लिटर असा जर का ऑक्सिजन नसेल तर ते प्राणी मरण पावतात आणि ह्याच्यामुळे अर्थातच जैवविविधतेचा नाश होतो. परंतु ही परिस्थिती केव्हा उद्भवते, तर जेव्हा प्रदूषित पाणी मिसळतं. म्हणजे ते एक दुष्टचक्रासारखं ते सुरू होतं की प्रदूषित पाणी मिसळलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप जास्त न्यूट्रियंट्स होते, खनिज होते, त्याच्यामुळे ती अल्गल ब्लूम हा एक प्रकार असतो की ते भरपूर प्रमाणात शेवाळ तयार होतं त्याच्यामधून आणि हे शेवाळ इतकं वाढतं की ते हवेतला ऑक्सिजन पाण्यामध्ये विरघळायला देत नाही.
0: मॅडम, अल्गल ब्लूमचा आपण उल्लेख केला तर हे जे काही डेथ झोन वाढत जात आहेत त्यामुळे एकूणच मासेमारीवर म्हणा किंवा तळाशी राहणारे जे काही जीव आहेत यांच्या जगण्यावर किती याचा परिणाम होतोय?
1: हे जैविक वाळवंट जे निर्माण होतं त्याचा अभ्यास जेव्हा वैज्ञानिक करतात तेव्हा अनेक रोबोटिक साधनं वापरून आणि सी ग्लायडर्स नावाची उपकरणं आणि इतर अभियांत्रिकी उपकरणं वापरून त्याचा अभ्यास केला जातो. कारण की खोल समुद्रात तर आपण जाऊ शकत नाही. तेव्हा असं आढळलं की वाढते तापमान आणि मान्सून वाऱ्यांमध्ये बदल त्याच्यामुळे सुद्धा एक जे दुष्टचक्र तयार होतं की अल्गल ब्लूम येते, त्याच्यानंतर हवेतला प्राणवायू पाण्यामध्ये विरघळू शकत नाही, ज्याच्या अभावी वनस्पती प्लवक प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत ते मरतात, त्याच्यामुळे प्राणी प्लवकांना खाद्य मिळत नाही, प्राणी प्लवक उपलब्ध होत नाही म्हणून मोठे मासे मरतात जे त्यांच्यावर जगत असतात आणि त्यांच्याहून इतर मोठे मासे असतात त्यांनाही खाद्य मिळत नाही म्हणून ते अजैविक वाळवंट तयार होतं. आणि ऑक्सिजनच्या अभावात नायट्रस ऑक्साईडची निर्मिती होते आणि हा 300 पट अधिक धोकादायक हरितगृह वायू आहे जो पुन्हा वातावरणात फेकला जातो. पण अशा वेळेस होतं काय की जे मासेमारीसाठी योग्य मासे असतात त्यांना सुद्धा ऑक्सिजनचा अभाव जाणवतो आणि ते समुद्र सपाटीवर येतात आणि ते मासेमारी बोटींच्या जाळ्यात अडकतात आणि तेव्हा कदाचित अति मासेमारी पण होऊ शकते. अति मासेमारी जर का झाली तर एक कोणती तरी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गापर्यंत जाऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे वा भरपूर मासे मिळत आहेत, तर तसं नसून हे मासे संपले की यापुढे मिळतील की काय अशी शंका निर्माण होते. तर हा एक त्याचा दुष्परिणाम आहे. तसेच समुद्र तळाशी राहणारे बेंथिक प्राणी जे असतात, जे बिळांमध्ये राहतात, गाळामध्ये राहतात, ते सुद्धा प्राणवायूच्या अभावी मरतात. असंही होतं कधी कधी की खूप विषम परिस्थिती निर्माण झाली की त्यातूनही काही प्रजाती अशा आपल्याला अभ्यासल्या जातात की ज्या ही सगळी विषम परिस्थिती असून सुद्धा त्यात तग धरून राहतात.
0: श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या आपण भागात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की समुद्राच्या पाण्यात जर ऑक्सिजन कमी झाला तर त्यामुळे काय होऊ शकतं. पुढच्या भागात आपण जाणून घेऊया की समुद्राच्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं तर त्याने काय होतं. नमस्कार. परिसर.
2: श्रुती हो, परिसर हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: श्रोते हो, अवश्य ऐका कायद्याविषयी बोलू काही. या कार्यक्रमामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा या विषयाची माहिती येत्या रविवारी म्हणजे 3 मेला सकाळी 9:30 वाजता

0: जीवन जगण्याचा अधिकार पाहिजे असेल तर त्याच्यासाठीचं हे कर्तव्य आहे. आणि प्रदूषण मुक्त पर्यावरणात जगण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून मान्य केलेला आहे, ज्यामुळे नागरिक पर्यावरणाच्या रक्षणासाठी न्यायालयात दाद मागू शकतात.
1: डॉक्टर जुई कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अवश्य ऐका. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर जगभरात कुठेही.

0: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे।
1: नमस्कार काका।
2: नमस्कार
1: काका, आमरसाच्या डब्याचं तिकीट लावून अर्ज घेऊन आलीये बर का।
2: वा वा वा, मग काय प्रश्न विचारायचं कारणच नाही, मीच उत्तर सांगतो की सगळी। आता माहिती अधिकारात कशासाठी माहिती पाहिजे हे सांगायचं कारण नाहीये, पण उगीच जास्त प्रश्नही विचारू नका, नेमकी माहिती विचारा। माहिती मागवताना अ फॉर्म बरोबर 10 रुपये आणि अपिलासाठी साधारण 20 रुपयाचं कोर्ट फी तिकीट किंवा DD किंवा जे काय जे असेल ते लावायला लाग। याशिवाय जी माहिती मागवणार त्याला एका प्रतीला साधारण 2 रुपये वगैरे असे नियमाप्रमाणे काय असतील ते द्यावे लागतात। किती पैसे लागतात ते माहिती पुरवताना सांगतात, त्याप्रमाणे तेवढे पैसे आपल्याला भरायला लागतात। आपण सगळ्या प्रती प्रमाणित करून घ्यायच्या, माहिती प्रत्यक्ष पोस्टानं प्रत्यक्ष आपण सांगू त्याप्रमाणे आपल्याला येते।
1: बर बर बर, पण काका या कायद्याचा फायदा नेमका काय झालाय बरं?
2: 1923 गोपनीय कायदा जो होता ना, त्यामुळे सर्व कामात हे गोपनीय आहे असं करून आपल्याला काहीच माहिती मिळत नव्हती।
1: हो,
2: अधिकारी राज चालत होतं, त्याला पायबंद आला, अत्याचार कमी झाला, हो 2-2 वर्ष रखडलेली रस्त्याची कामं त्वरित पूर्ण झाली, कामाचा दर्जा सुधारला। तुम्हाला तो एक घोटाळा आठवतोय?
1: हो आठवतोय ना।
2: तो माहिती अधिकाराचा उत्तम नमुना आहे। बँकांनी ज्यादा लावलेलं शुल्क, व्याज, इतर काही, हे सगळं ग्राहकांना परत द्यावं लागलं। शाळेचा निधी गैरव्यवहार कमी झाला। बाबत माहिती अधिकार अर्ज टाकला की दवाखान्यात औषधांचा ढीग लागायला लागला, सरकारी दवाखान्यात औषधं मिळू लागली, बेडशीट यामध्ये पण सुधारणा झाल्या, नगरपालिकेचे दाखले त्वरित मिळायला लागले। थोडक्यात काय तर माहिती अधिकार हा लोकांची कामे त्वरित करायला लावणारा कायदा आहे असं म्हटलं तरी ते चालेल।
1: पण काका माहिती नाही दिली तर?
2: माहिती नाही दिली तर? अहो, माहिती जर का वेळेत दिली नाही ना तर डेली 250 याप्रमाणे 25,000 पर्यंत दंड लागू शकतो।
1: वा वा,
2: हे सगळे पैसे त्या कर्मचाऱ्याच्या पगारातून जातात असं मी ऐकलंय।
1: कायदा म्हणजे एकदम भारीच आहे बाबा।
2: आपल्या अडणाऱ्या कामासाठी, पेंडिंग कामासाठी सगळ्यांनी माहिती अधिकाराचा वापर करावा, पण त्रास देण्यासाठी मात्र वापर करू नये एवढं पहा।
1: हो, हे मात्र 100% खरं।
0: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे।
3: श्रुती हो, आपण ऐकता आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। असे काही दिनविशेष जाणून घेऊया। छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी राजकोषकार, राज्य व्यवहार कोशाचे निर्माते रघुनाथ नारायण हणमंते यांचा स्मृतिदिन। मराठीतून राज्यकारभार चालावा यासाठी छत्रपतींनी ही जबाबदारी हणमंते यांच्यावर सोपवली होती। श्रुते हो, अभिनेते, संगीत तज्ज्ञ, संगीताचे व्यासंगी अभ्यासक आणि ज्यांच्या गायकीवर पिढ्यांनी आपलं रंजन केलं, संगीताची अभिरुची संपादित केली, त्या डॉ वसंतराव देशपांडे यांचा आज जन्मदिन।

आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7 वाजत आहेत. साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यामध्ये वासुदेव कुलकर्णी यांचा ललित

0: पोती पडी पडी जगमुआ, पंडित भयान कोय, धाई अक्षर प्रेमका, पढे सो पंडित होय. संत कबीरांचा हा दोहा पोथ्या पुस्तकं वाचून कोणी ज्ञानी पंडित होत नाही. प्रेम, मानवता, करुणा, दया, संवेदनांचं रहस्य ज्याला समजलं तो ज्ञानी होतो. त्याच्या अंतःकरणातला नंदादीप अखंड तेवता राहतो आणि त्याला खऱ्या ज्ञानाचं रहस्य गूढ त्याच्या प्रेमाच्या समर्पणानं तो खरा ज्ञानी होतो. अशा ज्ञानी माणसाला पोथ्या पुराणं, शास्त्रांचा अभ्यास, गोकमपट्टी करावी लागत नाही. फक्त त्याला प्रेम या अवघ्या 2.5 अक्षरांचा अर्थ समजायला हवा. लौकिक अर्थानं प्रेम या शब्दाचा लोक मानतात, समजतात, तसा संकुचित अर्थ मुळीच नाही. आई, मूल, प्रियकर, प्रेयसी, बहीण, भाऊ, नातेवाईक, मित्र, गुरुशिष्य यांच्यातलं हे प्रेम. खऱ्या प्रेमाच्या व्यापक अथांग प्रेमसागराचा किनारा निर्मोही करुणा दयाबुद्धीनं प्राणीमात्रावर केलेलं हृदयातून होणारं प्रेम निस्वार्थी असतं. प्रेमाचा अदृश्य धागा ईश्वराशी एकरूप समरूप होतो. मग खरं ज्ञान समजल्यावर त्याला मोक्ष, मुक्ती, स्वर्ग अशा रूढ कल्पना समजाची पुस्तकी ज्ञानाची निरर्थकता उमजते असा माणूस ज्ञानी होतो. त्याला मानवी जीवनाचं मर्म समजतं आणि प्रेमाची ही खुणगाठ अंगी बाळगूनच जगाच्या व्यवहारात आपलं आचरण शुद्ध निरामय ठेवतो. खंडीपर पुस्तकं न वाचताही अगदी निरक्षर माणसालाही ईश्वराच्या अलौकिक आणि अवर्णनीय ब्रह्मानंदाची प्रचिती येते. प्रवाही पाण्यासारखा त्याचा जीवनप्रवास पारदर्शी सहवासातल्या सर्वांना आनंदाची पर्वणी देतो. प्रेमाच्या 2.5 अक्षराचं ज्ञान झालेला माणूस साऱ्यांना आपल्या ज्ञानाच्या कस्तुरीचा मोख सुगंध देत राहतो. त्याला कोणाकडूनही काही मिळवायचं नसतं. तो ज्ञानदाता करुणामूर्ती होतो. प्राणीमात्र निसर्गावर प्रेमाचा वर्षाव करीत राहतो. कीर्ती, नावलौकिक, प्रसिद्धी, स्तुती ही वाऱ्याच्या झुळकीसारखी, उंजळीतल्या पाण्यासारखी आहे हे अशा प्रेममूर्ती माणसानं केव्हाच जाणलेलं असतं. कबीर सांगतात, मोठमोठी जाडजूड पुस्तकं, शास्त्र, धर्मग्रंथ वाचून खरं ज्ञान न मिळताच पंडित म्हणून मिरवणारे जग सोडून गेले. अशा लोकांचं आयुष्य शास्त्रार्थ, वादविवाद, लोकांना फुका उपदेश करण्यात आणि पुस्तकं पांडित्याचा डांगोरा पिटण्यातच वाया गेलं. मी मोठा पंडित एवढा शास्त्रांचा, विविध विषयांचा प्रचंड अभ्यास कोणाचाही नाही. मी ज्ञानी, मी पंडित, मी बुद्धिमान अशा अहंकार घमेंडीत तो मिरवतो. पण त्याला प्रेमाच्या 2.5 अक्षराचं ज्ञान शेवटपर्यंत झालेलं नसतं. त्याचा जन्म निरर्थक ठरतो. मोठमोठे ग्रंथ वाचून पदव्या मिळवून शेवटी तो खऱ्या ज्ञानापासून वंचित राहतो. पण ज्याला प्रेमाची 2.5 अक्षरं समजली, जो खऱ्या प्रेमरसात डुंबत राहिला, इतरांना प्रेमरस देत राहिला, ज्यानं प्रेमाचं अमृतपान केलं, असा ज्ञानी सत्पुरुष साधू होतो. त्याला आपल्या नावाआधी उपाध्या लावाव्या लागत नाहीत. अशा ज्ञानी संतांच्या पायावर सर्व जग लोळून घेतं. प्रेम हा जीवनाचा केंद्रबिंदू आणि शेवट. परमेश्वर म्हणजे प्रेमाची अभिव्यक्ती, परमज्ञान. परमेश्वराचं अव्यक्त रूप म्हणजे प्रेम. या प्रेमाचं ज्ञान झाल्यावर अद्वैत संपतं. प्रेमाचं ईश्वरी वरदान मिळालेल्या ज्ञानी माणसाला ढिगभर पुस्तकं, धर्मग्रंथ वाचावे लागत नाहीत. जीवनाचा खरा अर्थ त्याला 2.5 अक्षराच्या प्रेमाच्या उपासनेनं, तपश्चरेनं केव्हाच समजलेला असतो. पडतमूर्ख होऊ नका. प्रेमाच्या 2.5 अक्षरांचा अर्थ समजून घ्या. तसंच जगा, वागा, म्हणजे तुमचं अंतःकरण प्रेमाच्या दिव्य ज्योतीने उजळून निघेल. तुमचं अवघं जीवन सार्थकी लागेल असं संत कबीर सांगतात, ते जगाच्या कल्याणासाठीच.
1: ललितबंध आत्ताच आपण ऐकलात, 2.5 अक्षर प्रेम के. लेखन आणि वाचक स्वर होता वासुदेव कुलकर्णी यांचा. हा होता कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची।
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी।
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
4: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका, दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।

0: ए भाई जरा देख के चलो।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रुते हो यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्यांसाठी आकाशवाणी पुणे केंद्र थोड्याच वेळात। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। 7:07 झाली आहेत। आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या।

0: आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी मेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललित बंध.
1: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
0: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचत.
2: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते.
0: आणि विद्यागौरी तांभणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
3: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
0: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचे कौतुकोद्गार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण. आणि महाराष्ट्रासह विविध राज्य आणि हिमालयाच्या पायथा क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता.

मिसिंग लिंकचं लोकार्पण आणि महाराष्ट्रासह विविध राज्य आणि हिमालयाच्या पायथा क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत आयोजित शिवाजी पार्कवरील मुख्य सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राष्ट्रध्वज फडकवला आणि उपस्थितांना संबोधितही केलं. युवक महिला शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासह नागरिकांसाठी राज्यात राबवण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना तसंच विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं महत्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. विधानभवनामध्ये विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानीही ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला तर ठाण्यात पोलीस क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा पार पडला. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. एक मे हा कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 106 हुतात्म्यांचं स्मरण करणाऱ्या हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. महाराष्ट्र ही जगातील 30व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून अनेकांच्या बलिदानातून घडलेलं हे राज्य देशाच्या प्रगतीचं विकास इंजिन झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्याच्या तसंच देशाच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा असून त्यांच्यामुळे संपन्न राज्याची उभारणी झाल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी कामगारांना अभिवादन केलं. राज्यात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आणि सचिव आर विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विकसित भारत 2047 या ध्येयपूर्तीला विकसित महाराष्ट्र 2047ची जोड महत्वाची असून हे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात काढले आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करत केंद्र सरकार महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या पत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र हा नागरी संस्कृतीचा प्रेरणास्त्रोत असल्याचं सांगून शौर्य राष्ट्र उभारणी आणि समाज सुधारणेची परंपरा खोलवर रुजल्याचं मोदींनी यात नमूद केलं आहे. महाराष्ट्राशी निगडीत काही महत्वाच्या बाबींचाही उल्लेख पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: अधिमूल्य भरा।
1: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं। भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही, तर हा मार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटी रुपयांची गती देणारा आर्थिक बहुगुणक ठरेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं। या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार असून प्रवास जलद, सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे। बोरघाटातील वाहतूक कोंडीवर यामुळे उपाय होईल। या मार्गावरील बोगद्यांची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे। हा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक असून दोन मोठे बोगदे आणि दोरीच्या सहाय्यानं बांधलेला पूल ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत। या प्रकल्पाचं नाव बदलण्याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना देताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की एक स्वप्न जे आम्ही सगळ्यांनी मुंबई पुणे, पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता बघितलं होतं, आज त्याचा एक अतिशय महत्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे। पहिल्यांदा तर आजपासून याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे। ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो, पण आता गायकवाडजी जरा

0: समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा. लवकरच आम्ही सगळे म्हणून त्याला नाव काय द्यायचंय ते देखील आम्ही ठरवणार आहोत. पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाहीये, नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस. आणि म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी MSRDCचं मनापासून अभिनंदन करतो की हा एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला.
1: यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात केवळ 7 ते 8 तासात पोहोचता यावं यासाठी सरकार एक्सेस कंट्रोल ग्रीडवर काम करत असून लोकोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. तर हा प्रकल्प म्हणजे केवळ 2 शहरांमधील अंतर कमी करणारा रस्ता नसून महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीची नांदी असल्याचं मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गानं सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा टप्पा गाठला गेल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र दिन आणि पुढील सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर काल पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोंडीचा फटका बसल्यानं त्या 3 तास अडकून पडल्याचं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. पुणे नाशिक महामार्गाच्या पुण्याकडे येणाऱ्या मार्गाच्या काँक्रीटीकरण कामामुळे तिथेही 3 तास वाहतूक कोंडी झाली होती. त्याचप्रमाणे खेडशिवापूर पथकर नाक्यापासून नव्या कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. उन्हाळी सुट्ट्या आणि सलग सुट्ट्या यामुळे सकाळपासूनच या महामार्गांवर वाहतुकीचा ताण वाढल्याचं दिसून आलं. राज्यात जनगणनेच्या प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी स्वगणनेमध्ये सहभाग घेऊन याची औपचारिक सुरुवात केली. महाराष्ट्र दिनानिमित्त या मोहिमेचा शुभारंभ करताना राज्यपालांनी नागरिकांना या देशव्यापी मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी कुटुंबासह आपली स्वगणना नोंदणी पूर्ण केली. राज्यातल्या जनतेलाही त्यांनी स्वगणनेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
2: स्वगणनेचा टप्पा 1 ते 15 मे 2026 या कालावधीत होईल. अतिशय साध्या सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने आपण यात डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता.
1: उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तर राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीडमध्ये स्वगणनेचा शुभारंभ केला. संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी काही ठिकाणी महापालिका आयुक्तांनीही स्वगणनेत सहभाग घेत नोंदणी पूर्ण केली. स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रगणक घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती संकलित करतील. ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांची नोंदणी करतील. स्वगणना करण्यासाठी 10 मिनिट कालावधी लागणार असून त्यामध्ये 33 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. या संपूर्ण कामासाठी 2.5 लाखांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्य जनगणना अधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी दिली आहे. सोलापूर आकाशवाणी केंद्राच्या ग्रंथपाल जयश्री पुराणिक 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल 30 एप्रिल रोजी निवृत्त झाल्या. आकाशवाणीच्या दुर्मिळ ध्वनिफीती आणि कार्यक्रमांचा ठेवा डिजिटल स्वरूपात सुरक्षित करण्यात पुराणिक यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे या केंद्राला देशभरातल्या आकाशवाणीच्या वर्तुळात अव्वल क्रमांक मिळवणं शक्य झालं. त्यांच्या तांत्रिक कौशल्याची दखल देशपातळीवर घेतली गेली. भारतीय हवामान विभागानं काल मे महिन्याच्या तापमान आणि पर्जन्यमानाचा मासिक अंदाज जारी केला. हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात महाराष्ट्र गुजरात पूर्व किनारपट्टीवरील राज्य आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या काळात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा असल्याचं मोहपात्रा म्हणाले. देशाच्या बहुतांश भागात पर्जन्यमान सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक असण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे पंतप्रधानांचे कौतुकोद्गार. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण आणि महाराष्ट्रासह विविध राज्य आणि हिमालयाच्या पायथ्याशी क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
4: काय
5: अगं, रुचिराची एव्हन चटणी घेऊन येतो. तुझा त्रास कमी, चवीची हमी.

0: चटणी एवन चटणी,
1: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
2: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
3: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा। इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश।
2: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू।
3: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध। संपर्क 02131244461।
4: कम्प्युटर सायन्स आणि त्यातील करिअरच्या संधी,
5: आता बघायला गेले तर असा एकही सेक्टर नाहीये की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा किंवा सॉफ्टवेअरचा युज होत नाही। ऍग्रीकल्चर असेल, बँकिंग असेल, ग्रॉसरी स्टोअर असेल किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये, आर्किटेक्चर फील्ड असू देत, व्हर्च्युअल रियालिटी असू देत, गेम डेव्हलपमेंटमध्ये असू देत, सगळीकडे सर्रास यूज होताना दिसतो। कॉम्प्युटर सायन्सला खूपच संधी आहेत।
4: याविषयी जरूर ऐका डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत। रविवारी 3 मे ला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून।

श्रोते हो, आजचे प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका. 7:25 दिलखुलास, 7:40 लक्ष्यकिरण सौंदर्य नजराणा, 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली आणि 8:40 चिंतन हास चिंतामणी आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोते हो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच महिलांचं संघटन आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त सुचिता राणे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

श्रोते हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. 7:25 होत आहेत. यानंतर प्रायोजित कार्यक्रम दिलखुलाससाठी आकाशवाणी महाराष्ट्राचं मुंबई केंद्र.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. सकाळचे 7:25 झालेले आहेत. थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातून आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्या सोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 ला उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग 16 विभाग त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय कायम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातान्हात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्य पातळीवर जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर हे आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे, सेंटर फॉर हीट वेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारे परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्यासंदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ऍडवायझरीज इश्यू केलेले आहेत. त्या ऍडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माइन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माइन्स यांच्यासाठी आपण ऍडवायझरी इश्यू केलं. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
0: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूर परिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं. तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूर परिस्थिती आपण हाताळली.
1: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
0: हो ना.
1: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे अवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतः आपण या भागात पूर अनुभवलं. याशिवाय जी सीना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा

0: कुठल्याही प्रतिसाद यंत्रणा जी अलर्ट एजन्सीज आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे, या दरम्यान मला 2025 मध्ये आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रस्थापित केलेत, प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी, आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे एनडीआरएफ यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण शून्य मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखरच चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
1: नक्कीच खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे शून्य मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात. मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
0: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात. त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत. उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्री सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ऍक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यावेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
1: नक्कीच म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय. वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार, ते वादळ येणार. तर मग अशा या चक्रीवादळांना, त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
0: चक्रीवादळ जर बघितले तर आपण दोन कालावधी, एक मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्यात. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सीज, समजा IMD आहे, भारतीय हवामान विभाग आहे, किंवा नॅशनल रिसोर्स NRSC यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं आपलं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे. हे साधारण आपल्याला हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे क्षेत्र असतील त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज, NDRF SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीच काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना. याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करत आहे. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये, कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राउंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतले या चक्रीवादळ प्रबल क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण यात नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न करतोय.
1: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करत, शासन काय करतं यासाठी?
0: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत, म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केलेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स

0: मग ते आपले राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय, तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर NRC आहे, IIT दिल्ली आहे, यासारख्या संस्थेकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईड साठी पण आपण काम करतोय त्यावर.
1: नक्कीच, आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
0: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होणार होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकडिस प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः आपदा मित्र कार्यक्रम, आपदा मित्र व आपदासाठी, यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासाठी आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करतो, तर यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नाही की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. आज आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:40 होत आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: लक्षकिरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लक्षकिरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-2295-2295.
2: लक्षकिरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमात आम्ही आपल्याला लेसर उपचार पद्धती बद्दलची माहिती देणार आहोत. त्वचा आणि सौंदर्य विषयक लेसर उपचार पद्धती. या कार्यक्रमात माझ्या बरोबर आहे कोल्हापुरातील नामांकित कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर

0: उद्धव पाटील. डॉक्टर साहेब, सर उपचार एकाच वेळेला होतं का? म्हणजे आज आता मुलगी तुमच्याकडे आली आणि तिनं सांगितलं की माझ्या चेहऱ्यावर हे गोंधण आहे, हे गोंधण काढायचंय, तर ते लगेच तुम्ही काढून देता का?
1: काढता येतं. त्यासाठी एक बधिरीकरणाचं मलम जे असतं ते एक तासभर आधी लावून ठेवलं त्या गोंधणवर की आम्ही उपचार देऊ शकतो.
0: अच्छा, मग एकाच वेळेला हे सगळं गोंधण निघून जातं का?
1: एकाच वेळेला नाही जात. दीड ते दोन महिन्याच्या अंतरानी एक दोन ते चार वेळा ही उपचार पद्धती घ्यावी लागते.
0: बर,
1: त्यानंतर मात्र ते पूर्णपणे निघून जातं.
0: अच्छा,
1: कोणताही डाग, व्रण, खड्डा मागे राहत सुद्धा नाही.
0: मग हे फक्त गोंधणच्याच बाबतीत असं होतं का सगळ्याच बाबतीत होतं? म्हणजे लाल आणि काळे लासे किंवा वांग, तीळ,
1: सहसा बऱ्याचशा कंडिशनसाठी अनेक वेळा लेझर ट्रीटमेंट घ्यावी लागते.
0: अच्छा,
1: आणि त्याच्यामध्ये अंतर जे असतं ते सहसा दीड ते दोन महिन्यांचं असावं लागतं.
0: बर,
1: पण काही उपचारांच्या सेशन्समध्ये दोन पासून चार पर्यंत क्वचित प्रसंगी पाच किंवा सहा वेळेला सुद्धा घ्यावं लागतं.
0: अच्छा,
1: पण ही व्यंग पूर्णपणे जातात.
0: हे दीड ते दोन महिन्याचं अंतर का?
1: त्याच्या मागे कारण असं आहे, लेझर किरण शरीराच्या त्या भागावर किंवा त्वचेवर पडल्यानंतर त्यापासून त्याची खरी ऍक्शन जी असते ती सुरू होते.
0: बर,
1: आणि ती पूर्ण होण्यासाठी हा मधला कालावधी लागतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर गोंधणचं देतो. गोंधण कणे अतिशय मोठे असतात, ते त्वचेखाली रुतून बसतात आणि म्हणून आपल्या शरीरातल्या ज्या उत्सर्जन करणाऱ्या पेशी असतात ते त्यांना गिळंकृत करून काढून टाकू शकत नाहीत.
0: बर,
1: आणि म्हणूनच गोंधण हे कायमस्वरूपी राहतं. लेझरमुळे काय होतं, ह्या गोंधण कणांचा अक्षरशः त्वचेखाली भुगा केला जातो आणि हा बारीक भुगा केल्यानंतर आपल्या शरीराच्याच पेशी ज्या उत्सर्जनाचं काम करतात त्या या गोंधण कणांना बारीक झालेला जो भुगा आहे त्याला गिळंकृत करतात आणि शरीरातून फेकून देतात. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला जवळजवळ सहा आठवड्याचा कालावधी लागतो
0: आणि म्हणून दीड ते दोन महिन्याचा कालावधी ह्या एका उपचारानंतर दुसऱ्या उपचारापर्यंत लागतो,
1: ठेवावा लागतो.
0: अच्छा अच्छा, म्हणजे असं नाहीये की आता मी आली आहे आणि माझ्या चेहऱ्यावर किंवा माझ्या हातावर गोंधण आहे ते तुम्ही लगेच काढले आणि ते लगेच गेलंय, असं होत नाही.
1: असं नाही होत, ते फिकट व्हायला चालू होतं पण पूर्णपणे जाण्यासाठी त्याला दोन ते चार वेळा आपल्याला उपचार घ्यावा लागतो.
0: अच्छा अच्छा. लक्ष किरण लेसर सेंटर लक्ष किरण आपल्या सुंदरतेच्या स्वप्नाला शरीरावरचे डाग अपूर्ण ठेवतात, यासाठी लक्ष किरणांचा आधार घ्या.
2: लक्ष किरण म्हणजे एक वेदनारहित लेसर उपचार.
0: शरीरावरचे आणि चेहऱ्यावरचे नको असलेले केस, चेहऱ्यावरचे डाग, तीळ, गोंधण, लाल आणि काळे लासे, तारुण्य पिटिका आणि त्यांचे व्रण लेसर ट्रीटमेंटने नाहीसे करा. लेसर सेंटर लक्ष किरण सगळ्याच बाबतीत हे असंच आहे.
1: अनवॉन्टेड हेअरच्या बाबतीत सुद्धा असंच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कमीत कमी चार वेळा उपचार घ्यावा लागतो. त्याच्यामागे कारण असं आहे की केसांची एक वाढीची सायकल ठरलेली असते. आपल्या शरीराच्या कुठल्याही भागावरती कधीही सर्व केस हे वाढीव अवस्थेत नसतात. त्यातली काही मुळं जी असतात ती सुप्तावस्थेमध्ये असतात, विश्रांती घेत असतात आणि काही वाढीव अवस्थेत असतात. लेझरचा परिणाम फक्त या वाढीव अवस्थेतील केश मुळांवरतीच होतो. जे सुप्तावस्थेमध्ये असतात त्यांच्यावर लेझरचा परिणाम होत नाही. काही आठवड्याच्या कालावधीनी सुप्तावस्थेतील केशमुळे ही परत वाढीव अवस्थेत जातात, त्यावेळी आपल्याला परत त्याच्यावर लेझर उपचार करावा लागतो. त्यांच्या वाढीचं एक ठराविक सायकल आहे म्हणून आपल्याला सुद्धा लेझर उपचार देण्याचं सुद्धा एक ठराविक सायकल ठेवावं लागतं.
0: अच्छा, म्हणजे त्या सायकलनीच ती आपण त्यांच्यावरती उपचार करत गेलो की ते समूळ नष्ट होतात.
1: समूळ आणि पूर्णपणे नष्ट होतात.
0: अच्छा अच्छा, त्याच्यासाठी पण हेच मशीन वापरता का तुम्ही?
1: मी सांगितलं तसं ते डायोड मशीन जे आहे ज्याच्यामध्ये 800 नॅनोमीटर ही तरंग लांबी बाहेर पडते, हे मशीन वापरलं जातं आणि सध्या जगामध्ये तेच मशीन हेअर रिमुव्हलसाठी किंवा परमनंट हेअर रिडक्शन ज्याला आम्ही म्हणतो त्यासाठी हे स्टँडर्ड मानलं जातं.
0: हे असं खास मशीन आहे का?
1: हो, हे अमेरिकेमध्ये तयार झालेलं मशीन आहे, त्याचं नाव आहे लाईट शिअर डायोड.
3: अच्छा, तो हम चलते
0: आपण आमच्या या कार्यक्रमाबद्दलचा अभिप्राय किंवा सूचना आम्हाला जरूर कळवा. लक्ष किरण स्किन आणि कॉस्मेटिक लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-2295-2295.
4: लक्ष किरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लक्ष किरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-2295-2295.
5: श्रुते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 7:45 होत आहेत. अजून एक प्रायोजित कार्यक्रम आपल्यासाठी.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्ण

0: व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
2: श्रोते हो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: सर, मी एकदा श्वसन विकारा संदर्भात एक केस होती. माझ्या ओळखीचे एक जण होते ज्यांच्या फुफ्फुसात हवा जाते म्हणून त्यांना लगेच ऑपरेशन करायला सांगितलं. आता असे अनेक पेशंट्स असतात, आता ज्यांना हे सांगितलं ते अर्थातच लगेच घाबरतात. कोण ऑपरेशन म्हणलं की भीती वाटते. तुम्ही काय सांगाल अशा केस बद्दल?
3: श्रोतेहो नमस्कार. फुफ्फुसाचे जे वेगवेगळे आजार असतात त्यामध्ये तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की पाठीत पाणी झालं, छातीत पाणी झालं, फुफ्फुसात हवा झाली, गमतीशीर सगळी वाक्य आहेत.
2: अच्छा,
3: खरं तर फुफ्फुसात हवाच असते ना. पण तुम्हाला वाटेल फुफ्फुसात हवा कशी काय झाली, तर त्याची गंमत अशी आहे की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हाही फुफ्फुस फुगत असतात आणि फुफ्फुस ही स्पंजासारखी असतात आणि तो स्पंज असतो इतका पातळ असतो की जत्रेमध्ये आपण जे फुगे घेतो ना, लहानपणी आपण सर्वांनी फुगे फुगवले असतील, तसाच तो फुगा असतो. आणि तो फुगा जो असतो त्यामध्ये वायुकोश असतात स्पंजासारखे बारीक बारीक बारीक, आणि त्याच्या भोवती एक पोकळ आवरण असतं जे निर्वात म्हणजे वात नाही हवा नाही. आणि ही निर्वात पोकळी काय करते, निगेटिव्ह प्रेशर असतं. त्या निगेटिव्ह प्रेशर मुळे श्वास आत घेतला जातो आणि सोडला जातो.
2: ओके,
3: आता हे झालं नमन माझं. श्रोते हो, काय होतं की काही वेळा जेव्हा फुफ्फुसाचं जे आवरण आहे त्या आवरणाला भूक पडतं किंवा बारीक पिन फुग्याला जर बारीक सुई लावली तर काय होतं, फुग्यातली हवा जाते, तशी फुफ्फुसातली हवा जाते आणि ती निर्वात पोकळीमध्ये येते. त्याला आम्ही न्यूमोथोरॅक्स म्हणतो.
2: बर बर.
3: अशा प्रकारचा एक रुग्ण आमच्याकडे आला तेव्हा जी उपचार पद्धती आहे ती म्हणजे बाहेरून ट्यूब घालून ती हळूहळू हवा खाली काढायची, म्हणजे पाण्यामधून बाहेर सोडायची, फुफ्फुस नॉर्मली फुगतात आणि मग पेशंट बरा होतो.
2: ओके, सो या केसमध्ये अजून काय काय झालं हे तुमच्याकडून ऐकायचं आहे. पण त्याआधी श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथं. संपर्क 73 853 63 934, 73 853 63 934, 7385 06 3934. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय फुफ्फुसात हवा होणे या पेशंटची केस.
3: तर श्रोते, न्यूमोथोरॅक्स होण्याची कारण अनेक असतात ज्यामध्ये सीओपीडी सारखा, एम्फायझिमा सारखा, एम्फायझिमॅटस बुला सारखा आजार कारणीभूत असतो.
2: बर,
3: तर फक्त एक लक्षात ठेवा की काहीही होत नसताना अचानक दम लागणं, म्हणजे चालता फिरता माणूस, गप्पा मारणारा माणूस, जेवणारा माणूस बसलाय निवांत आणि त्याला दम लागला, निमोथोरॅक्स असू शकतो. तर अशाच एका रुग्णाला अशी उपचार पद्धती देऊन सुद्धा 8 दिवसात बरं झालं नाही म्हणून तिथल्या डॉक्टरनी सांगितलं की याला ऑपरेशन करायला पाहिजे. आणि मग तो रुग्ण धावत आमच्याकडे आला. आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा त्यामध्ये फक्त निमोथोरॅक्सच्या पॉकेट्स होत्या.
2: ओके,
3: ज्याला आम्ही एनकॅप्सुलेटेड निमोथोरॅक्स म्हणतो. तर अशा रुग्णामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीनं ती जी आयसीडी ट्यूब होती त्याच्यामध्ये थोडी मॅन्युप्युलेशन करून त्या रुग्णाला हवा बाहेर काढण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. रुग्णाला ऑपरेशनची गरज लागली नाही. रुग्ण हो घाई करू नका, अर्थात प्रत्येक रुग्णाला ऑपरेशन शिवाय होईल असं नाही, पण ऑपरेशन लागणाऱ्या रुग्णांची अशा केसमध्ये शक्यता कमी असते. जेव्हा दीर्घकालीन खूप दिवस त्रास आहे, खूप दिवस फुफ्फुसाच्या आवरणाचा विकार आहे आणि फुफ्फुसाचे आवरण घट्ट झाली, त्यांना ऑपरेशन लागू शकतं. साध्या निमोथोरॅक्सला स्किल्ड पद्धतीने, योग्य पद्धतीनं आयसीडी ट्यूब टाकली तर पेशंट बरा होऊ शकतो. घाबरायचं काहीच
2: कारण नाही. सरांचे हे आश्वस्त करणारे शब्द खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तरी त्वरित डॉक्टरांकडे पोहोचणं हे गरजेचं आहे. इथेच थांबूया. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथं. संपर्क 73 853 63 934, 73 853 63 934, 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली. श्रुती हो हा प्रायोजित

श्रोतेहो, कवी अनिल यांची ही शब्दरचना यशवंत देव यांनी संगीतबद्ध केली होती. स्वर होता डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा आज आहे जन्मदिन. आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षीचा उन्हाळा लांबणार असल्याने धरणातील पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरवण्यासाठी महानगरपालिकेने शहरातील विविध भागांमध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. यंदा पर्जन्यमानामध्ये घट होणार असल्यानं धरणातील उपलब्ध पाणी साठ्यातून पावसाळा सुरू होईपर्यंत शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणं आवश्यक आहे. काळम्मावाडी आणि शिंगणापूर पाणी पुरवठा योजनेसाठी होणारा दैनंदिन पाणी उपसा मर्यादित ठेवणं अतिशय आवश्यक झालंय. त्यातून हा निर्णय घेण्यात आलाय. शहरातील नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेच्या प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय.

0: श्रोते हो, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर. दिनांक 9 मे 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केले आहे. या लोक न्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित वाद, दाखलपूर्व प्रकरणे, तडजोडीस पात्र खटले निकाली काढण्यासाठी या राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघाताची प्रकरणे, पाणी आकार प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्याच्या उद्देशाने न्यायाधीश व वकील यांचे पॅनल संबंधितांना मदत करणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. तेव्हा ज्या न्यायालयात प्रकरणे दाखल आहेत तेथे अर्ज करावा. लोक न्यायालयाद्वारे तातडीने व विनामूल्य न्याय मिळण्यास मदत होत असल्याने पक्षकारांनी 9 मे 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक न्यायालयाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मी दीपाली डोईफोडे करत आहे. माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश KB अग्रवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व दिवाणी फौजदारी न्यायालय, औद्योगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व शाळा न्यायाधिकरणामध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. धन्यवाद.
0: माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ. आपण ऐकता आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, कोल्हापूर दर्पणमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रोते हो, तब्बल 105 वर्षांची शतकोत्तर परंपरा असलेल्या दिनी एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात राम गणेश गडकरी सभागृहात काल अनेक मान्यवर जमले होते. त्याला कारणही तसंच होतं. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एका आगळ्या वेगळ्या आंतरजातीय विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विवाह म्हटलं की प्रथम प्राधान्य असतं ते वर किंवा वधू स्वजातीय आपल्या धर्माचे आहेत की नाही ते पाहणं. तथापि या परंपरेला छेद देत हा विवाह सोहळा पार पडला. गुरव जातीतील रामचंद्र गुरव तर कायस्थ प्रभू जातीतील वधू गौरी चिटणीस या दोघांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. आता आपण म्हणाल की यात विशेष ते काय? विशेष तर आहेच. यातील वर 90% तर वधू 100% कर्णबधीर. मात्र त्यांनी आपल्यातील या उणीवांवर मात करत कुटुंबियांच्या संमतीनं आयुष्यभरासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांच्या या निर्णयाला विनयकुमार मदनमोहन लोहिया, कर्णबधीर विद्यालय आणि दिव्यांग कल्याण सक्षमीकरण कार्यालय कोल्हापूर यांनी पाठिंबा दिला. या विधायक निर्णयाला पाठिंबा आणि वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी दस्तूर खुद्द जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जस्मिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे 8:30 वाजतायत. यानंतर मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळी 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदानाला सुरुवात. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा देशभरात सुरू. स्वगणनेचाही पर्याय उपलब्ध. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यात विकसित महाराष्ट्र 2047 जोड महत्वाची. पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला. आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत 1700 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज सकाळी फेरमतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या मगरहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 11 आणि डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातील 4 मतदान

केंद्रांवर हे फेरमतदान होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षकांचे अहवाल तपासल्यानंतर आयोगानं फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेला कालपासून सुरुवात झाली. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी आणि गृहमोजणी संबंधित कामकाजाला आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये सुरुवात झाली. या राज्यांसह संपूर्ण देशभरातल्या विविध राज्यांमध्ये स्वगणना या 15 दिवसांच्या मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आला. यामध्ये नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावर 33 प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन स्वगणना करता येणार आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन घर यादी करणार आहेत. यावेळी स्वगणना केली असल्यास त्याचा क्रमांक देणं अपेक्षित आहे. जनगणना 2027 प्रथमच सुरू करण्यात आलेल्या स्वगणना सुविधेला जनतेकडून अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतो आहे. जनगणना 2027 स्वीकारण्यात आलेल्या डिजिटल दृष्टिकोनाचा भाग म्हणून आतापर्यंत सुमारे 82 लाख कुटुंबांनी SE.census.gov.in या अधिकृत पोर्टलद्वारे या सुविधेचा यशस्वीपणे लाभ घेतला आहे. दरम्यान स्वगणना मोहिमेत महाराष्ट्रातही काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्री, पालिका आयुक्त आदींनी सहभागी होत नोंदणी पूर्ण केली आहे. महाराष्ट्र राज्याचा काल 67वा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन होता. यावेळी राज्यात मुख्य सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तसंच सर्व जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. विकसित भारत 2047 या ध्येयपूर्तीला विकसित महाराष्ट्र 2047ची जोड महत्वाची असून हे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्रात काढले आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करतानाच केंद्र सरकार महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या पत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र हा नागरी संस्कृतीचा प्रेरणा स्रोत असल्याचं सांगून शौर्य, राष्ट्र उभारणी आणि समाज सुधारणेची परंपरा राज्यात खोलवर रुजल्याचं मोदींनी नमूद केलं आहे. महाराष्ट्राशी निगडीत काही महत्वाच्या बाबींचाही उल्लेख पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे. देशभरात काल बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्तानं गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लेहमधील जीवत्सल इथं तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थींच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी लडाखचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आणि केंद्रीय गृह सचिव उपस्थित होते. हे प्रदर्शन या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाला कालच्या दिवसात 20,000 लोकांनी उपस्थिती लावल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लडाखच्या भूमीमधून मिळणारा संदेश जगभरातील साधक जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचं शहा यावेळी म्हणाले. त्याचबरोबर अमित शहा यांच्या हस्ते कारगिलमधील 25 कोटी रुपये खर्चाच्या आणि 10 टन प्रतिदिवस क्षमतेच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणीही करण्यात आली, तसंच एक मोबाईल लॅब, बल्क मिल्क कूलर आणि अॅप आधारित दूध संकलन प्रणालीचाही शुभारंभ करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे वाटाघाटीतून तोडगा निघण्याच्या शक्यतांवर शंका निर्माण झाली आहे आणि संघर्ष आणखी वाढण्याचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इराणनं आपला सुधारित प्रस्ताव मध्यस्थांमार्फत सादर केला असून सरकारी माध्यमांनी या हस्तांतरणाची पुष्टी केली आहे. ट्रम्प यांनी मान्य केलं की तेहरान वाटाघाटींमध्ये प्रगती करत आहे, परंतु सध्याच्या अटींवर ते असमाधानी आहेत. इराण अशा सवलती मागत आहेत ज्या त्यांना मान्य नाहीत असं सांगून इराणचं नेतृत्व अत्यंत विस्कळीत असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे. दुसरीकडे लेबनानमध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात एकाच दिवसात 2 मुलांसह 30 हून अधिक लोक ठार झाल्याचं वृत्त आहे. लेबनानमध्ये या व्यापक संघर्षात आतापर्यंत 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सध्या सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियानं लावलेले निर्बंध आणि तेल क्षेत्रावरील लक्षित हल्ल्यांमुळे 2026 आतापर्यंत सुमारे 7 अब्ज डॉलर्सचं नुकसान झाल्याचा दावा केला आहे. एप्रिलमध्ये युक्रेनचे दीर्घकालीन निर्बंध अधिक तीव्र झाले असून रशियाचा तेल महसूल कमी करणं आणि त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील निर्बंधांचा प्रभाव वाढवणं यावर लक्ष केंद्रित केलं आहे. महाराष्ट्रात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं.

0: अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटी रुपयांची गती देणारा आर्थिक बहुगुणक असेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार असून प्रवास जलद सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावरील बोगद्यांची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत मुंबईत 1700 कोटी रुपयांहून थोडे अधिक किमतीचं 349 किलोग्राम कोकेन जप्त केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या एका संदेशात गृहमंत्री अमित शहा यांनी ही कारवाई तळापासून वरच्या स्तरापर्यंत केलेल्या कारवाईचं उदाहरण आहे. यामध्ये अंमली पदार्थांच्या कमी प्रमाणातील खेपेचा मागोवा घेत प्रचंड मोठं जाळं उघडकीस आणलं आहे. या यशाबद्दल त्यांनी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचं अभिनंदन केलं आहे. या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्याचा निर्धार सरकारनं केला असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं आहे. भारतीय मानक ब्युरोनं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सुरु केलेल्या नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल असिस्टिव्ह प्रॉडक्ट या उपक्रमाचा भाग म्हणून वैद्यकीय सहाय्यक तंत्रज्ञानासाठी काही मानकं निश्चित केली आहेत. यामध्ये कुबड्या, चालण्याच्या काठ्या आणि 3 किंवा अधिक पाय असलेल्या चालण्याच्या काठ्यांसाठी काही मानकं ठरवली आहेत. त्याचबरोबर ऍक्सेसिबल डिझाईन माहिती सामग्री, स्पर्शात्मक मार्गदर्शक नकाशांची आकृती आणि प्रदर्शन पद्धती, ऍक्सेसिबल डिझाईन चिन्ह उपकरणं आणि साधनांवर ब्रेलचा वापर आणि पोर्टेबल रॅम्प यांसाठीचीही मानकं निश्चित केली आहेत. पंचायत राज मंत्रालयानं आज हैदराबाद इथं आत्मनिर्भर पंचायत उपक्रमावर आधारित एका संपर्क कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत हाती घेतलेल्या आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रमाचा दृष्टिकोन, उद्दिष्ट आणि कार्यपद्धतीची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज बीजभाषण करतील. त्यानंतर आत्मनिर्भर पंचायत पोर्टलचं प्रत्यक्ष आणि संपूर्ण प्रात्यक्षिक दाखवून सहभागींना या एप्लिकेशनची कार्यप्रणाली आणि डिजिटल डॅशबोर्डची माहिती करून देण्यात येईल. आयपीएल क्रिकेटमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स संघाचा सामना मुंबई इंडियन्स संघाशी चेन्नईत होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. देशात आसाम, मेघालय, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर ईशान्येकडील राज्य तसंच तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळम, जम्मू आणि काश्मीर, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि किनारपट्टीवरील काही भागातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदानाला सुरुवात. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा सुरू. स्वगणनेचाही पर्याय उपलब्ध. विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यात विकसित महाराष्ट्र 2047 जोड महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला. आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत 1700 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 8:40 झाली आहेत. ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: दिन्छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: ईश्वर तुमच्या हृदयात आहे हा देवाचा पत्ता संतांनी आपल्याला दिलेला आहे। या पत्त्यावर आपण शोध केला पाहिजे। कारण का? तर हा ईश्वर सर्व सुखाचा गड्डा आहे, तो आनंदाचा ठेवा आहे। आणि हे सर्व संतांनी सांगितलेलं आहे। संतांची वचनं आपण ऐकतो पण आपण लक्षात घेत नाही, त्याचं आपण चिंतन करत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता न मागे आणिक, तुझे पायी सर्व सुख आहे। तुझे पायी म्हणजे देवाचे पायी। हा देव कुठे आहे? तो आपल्या आत आहे, आपल्या हृदयात आहे। म्हणून ईश्वर सर्व भूतानाम हृदयशेर जुनोत्तिष्ठती, किंवा अंतरीचा देव पहावा अंतरी, मीपणा देवा समर्पोनी। अंतरीचा देव म्हणजे हा देव आपला अंतर्मन आहे, त्या अंतर्मनाच्या ठिकाणी आहे तो। तो सुखाचा गड्डा आहे आणि ते सुख आपल्या जवळच आहे। तो जन्मतःच आपल्या सोबत आहे। सुखाचा ठेवा म्हणजे देव जन्मापासून तो आपल्या सोबत आहे। आणि तो तुमचा हक्क आहे तरी तो तुम्हाला मिळत नाही। कारण का? कारण आपण त्याला विसरलो आणि सुखाला आचवलो। आपण त्याला विसरलो हे डायग्नोसिस झालं। आता त्याच्यावर उपचार केला पाहिजे। म्हणून सर्व संत म्हणजे जगातील सर्व संत देवाचं स्मरण करा असं सांगतात। करा देवाचे स्मरण हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं। स्मरण देवाचे करावे, नित्य नाम जपत जावे, हे दासबोधात सांगितलेलं आहे। काय सांगितलंय बघा, पहिलं स्मरण करा आणि मग नामाचा जप करा। म्हणजे नामस्मरण हे स्मरणानंतर आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आज लोक काय करतात? लोक नामजप करतात पण स्मरणाचाच पत्ता नसतो। लक्षात घ्या की लोक नामजप करतात पण त्यात स्मरण नसतं। आता हे स्मरण कोणाचं करायचं? तर देवाचं करायचं। देव कुठे आहे? तर देव आत आहे। बाहेर पाहता येतो हो, पण आत कसं पाहायचं? आत सुखाचा गड्डा आहे। सुखाचा गड्डा आपल्या ठिकाणी आहे आणि तरीही त्याचा आपल्याला विसर का पडला? शास्त्र सांगतं की माया हे त्याला कारण आहे। माया म्हणजे काय? माया म्हणजे रिझन अननोन। आपल्याला त्याचा विसर पडला याला कारण माया आहे हे शास्त्र सांगतं। आता जीवनविद्या काय सांगते पहा। जीवनविद्या सांगते की आपल्यावर जे संस्कार झाले, समाजाकडून जे संस्कार होऊन राहिलेले आहेत, त्या संस्कारांमुळं आपल्याला आपला विसर पडला। संस्कार कुठले पाहिजेत? जीवनविद्या सांगते की संस्कार पाहिजेत पण ते सुसंस्कार पाहिजेत। बघा तुम्ही की मूल जन्माला आलं की त्याला धर्म असतो का? त्याला जात असते का? उपजात असते का? कुळगोत्र काही असतं का? त्याच्यावर तसा स्टॅम्प मारलेला असतो का? मग हे सर्व स्टॅम्प्स कोण मारतो? हे स्टॅम्प्स तुम्ही मारता। मूल जन्माला आलं की त्याच्यावर स्टॅम्प्स मारण्याचं काम तुम्ही करता। तू हिंदू, तू मुसलमान,

आपल्यावर असे स्टॅम्प्स मारलेले आहेत की आपल्याला आपलं मूळ शरीरच दिसत नाही. धर्म, वंश, जात, पंथ असे स्टॅम्प्स मारले की मूळ शरीर आपल्याला दिसतच नाही. मग दिसतं काय? तर मुखवटा दिसतो. आज आपण आपला मुखवटा घेऊनच जगतो आहोत. चेहरा गायब म्हणजे बेपत्ता झालेला आहे. या संस्कारांमुळे आपलं माणूस पण बेपत्ता झालेलं आहे. बघा तुम्ही, आज तुम्ही तू कोण हे कुणालाही विचारा. मी माणूस आहे हे कुणीही सांगत नाही. आपला धर्म काय, आपली जात काय, हे सर्व आपण सांगतो, पण मी माणूस आहे हे मात्र आपण सांगत नाही. माणूस आज माणसाला विसरला म्हणून तो माणुसकीला विसरला, आणि हेच दुःखाचं कारण आहे. जगात दुःख आहे याचं कारण काय? त्याचं कारण असं की माणूस हा माणुसकीला विसरला. तो माणसासारखा वागत नाही, आणि हीच खरी समस्या आहे. जीवनविद्या सांगते की माणूस हा जर माणसासारखा वागला तर त्याच्या सर्व समस्या दूर होतील आणि या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होईल. पण आज लोक काय करतात? लोक स्वर्गात जाण्याची वाट बघतात. जीवनविद्या सांगते की आपण जन्माला का आलो ते आपण विचारात घेतलं पाहिजे. या विज्ञान युगात लोक अंधश्रद्धेच्या इतके आहारी गेलेले आहेत की हे लोक कधी सुधारणार, आणि आपलं हिंदुस्तान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे कधी जाणार हे परमेश्वरालाच ठाऊक. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणारे कुठल्याही कारणासाठी नासधूस करतात. ते लोक हे लक्षात घेत नाहीत की ज्या प्रॉपर्टीची आपण नासधूस करतो तेव्हा नुकसान भरपाई म्हणून जो पैसा वसूल केला जाणार आहे तो आपल्याच खिशातून घेतला जाणार आहे, हे ते लक्षात घेत नाहीत. हे मी का सांगतो आहे की तुम्ही तुमच्या घरचा टीव्ही त्याच्या काचा फोडल्या किंवा इतर काही वस्तू फोडल्या असं करता का? असं तुम्ही करत नाही. कारण का? कारण ते माझं घर आहे असं तुम्ही म्हणता. पण हे ध्यानात घ्या की आपलं हे हिंदुस्तान राष्ट्र हे सुद्धा आपलं प्रत्येकाचं घर आहे. आपलं हिंदुस्तान हे राष्ट्र आपल्यासाठी आपलं घर आहे हे आपण ध्यानात घेत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपण माणूस आहोत हे माणूस विसरला, आणि तो माणूसकीला आचवला. माणूस माणूसकीला विसरला, परिणाम आज माणूस दैत्य झाला. जीवनविद्या सांगते तुझ्याकडे सुखाचा गड्डा आहे, तो तुझ्याकडेच आहे. इतर ठिकाणी शोधण्याची खरं तर तुला गरजच नाही. सुखाचा गड्डा तुझ्याकडेच आहे हे तू पहिलं लक्षात ठेव, ते तू स्मरणात ठेव. सुखाचा गड्डा तुझ्या ठिकाणी आहे, तो आपल्याच ठिकाणी आहे. त्याची प्रचिती घेण्याचेही मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे समाधी लावणं. काही जण समाधी लावतात आणि त्यातून समाधी सुख मिळतं, पण तो मार्ग कठीण आहे. कुणीही उठावं आणि समाधी लावावी असं ते नाही. संसारी माणसाला ते शक्य नाही, आणि संसारी माणसानं त्या वाटेला जाऊ नये. दुसरा मार्ग म्हणजे बुद्धियोग. आम्ही त्याला दिव्य साधना म्हणतो. ती सुद्धा नाथ संप्रदायाची साधना आहे. ही जी साधना आहे त्याला पहावे आप आपणासी असं समर्थ म्हणतात. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हा तो मार्ग आहे. तो सुद्धा कठीण मार्ग आहे. चांगले सद्गुरू मिळाल्याशिवाय त्या मार्गानं आपल्याला जाता येत नाही. तिसरा मार्ग म्हणजे विषय सुख. विषयातून आपण आपल्याच ठिकाणी असलेलं सुख अनुभवत असतो. आपल्याला वाटतं की ते विषयातून मिळतं, पण ते आपल्याला आपल्यातून मिळत असतं. आपल्याला असं दिसून येईल की लोक या विषय सुखाच्या मागे आहेत, आणि त्यासाठी ते पैशाच्या आणि सत्तेच्या मागे अगदी पिसे होऊन धावत असतात. आता चौथा मार्ग जो आहे तो आपल्याला जगातील सर्व संतांनी सांगितलेला आहे. तो मार्ग म्हणजे देवाचं स्मरण करणं, म्हणजे नामस्मरण करणं. पण देवाचं स्मरण करण्यासाठी त्याची ओळख होणं मात्र अत्यंत आवश्यक आहे, हे आपण ध्यानात ठेवायला हवं.

0: ओम शांति शांति शांति।
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत। चिंतन हाच चिंतामणी।

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

श्रोते हो, हा होता प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या फोन इन कार्यक्रम गप्पा गाणीविषयी. श्रोते हो, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलूया. तुमच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वोच्च अभिमानाचा क्षण याविषयी तर जरूर फोन करा. आज शनिवार आहे. आज सकाळी 10:30 ते 11 यावेळेत आम्हाला जरूर फोन करा. फोन नंबर आहे 0231-2562-26. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2562-26. आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन पुढीतरे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
5: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
4: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
5: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
6: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
7: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
8: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
9: श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत डॉक्टर RS म्हणजेच डॉक्टर रामचंद्र आडसूळ यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 4 मे रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIRF सकाळचे 9 आहेत.
10: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

तर श्रोते हो, हे होतं जान निसार अख्तार यांचं गीत, ज्याला संगीत दिलं होतं जयदेव यांनी. चित्रपटाचं नाव होतं प्रेम पर्वत आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. गीत बहार या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केले 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲप. यानंतरचं गीत आहे आशा

0: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. गप्पा गाणी या फोन इन विषयाविषयी तर महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलूया. तुमच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वोच्च अभिमानाचा क्षण याविषयी जरूर फोन करा आज सकाळी 10:30 ते 11 यावेळेत. आणि आमचा फोन नंबर आहे 02-31-2-65-26-24. फोन नंबर पुन्हा एकदा 02-31-2-65-26-24. फोन इन कार्यक्रम गप्पा गाणीसाठी जरूर फोन करा. आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र कार्यक्रम गीत बहार. यानंतरचं गीत काश्मीर की कली या चित्रपटासाठी SH बिहारी यांचं. ओपी नय्यर यांची संगीतधून आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 9:15 आणि 20 सेकंद झालेत. आपण घेऊन गेले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. गीत बहार या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे ताजमहल या चित्रपटातलं, जे गायलंय लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. साहिर लुधियानवी यांचे हे बोल, रोशन यांची संगीतधून.

0: रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं भिकी रात या चित्रपटातलं हे गीत, यासाठी युगुल स्वरता सुमन कल्याणपूर आणि महम्मद रफी यांचा.
1: श्रोते हो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच महिलांचं संघटन आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत ममता चित्रपटातलं होतं, जे संगीतबद्ध केलं होतं रोशन यांनी। याबरोबरच आजच्या गीत बहार या कार्यक्रमात मी सीमा मकोटे आपली रजा घेते, पुन्हा भेटूस, नमस्कार।
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार।

0: श्रुते हो गीत बहार हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे 9:30 वाजता आहेत.
1: इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. श्रोते हो इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा यामध्ये आज ऐकूया जॉन डन यांचा हेमंत पाटील यांनी करून दिलेला परिचय.
2: जगाला साहित्याचा समृद्ध वारसा पुरवण्यामध्ये युरोप खंडातील अनेक देशांचा सिंहाचा वाटा आहे. प्राचीन काळी प्रगत असणारी ग्रीक आणि रोमन संस्कृती साहित्य क्षेत्राला मोठं योगदान देऊन गेली. त्या काळातील समीक्षण काव्य नाटक यातील विविध लेखक यांची छाप 1,500 वर्षांनंतरही युरोपवर राहून गेली. 1453 सालानंतरचं युरोपचं साहित्यिक जीवन कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावानंतर बदलून गेलं. तुर्कस्थानमधील राजवटीनं ग्रीक लॅटिन बोलणाऱ्या अनेक ख्रिश्चन लोकांना प्रदेशातून बाहेर जाण्यास भाग पाडलं. हेच लोक पुढे सर्व युरोपभर स्थायिक होत गेले. त्यांच्यासोबत ग्रीक लॅटिन आणि हिब्रू वाङ्मय होतं. ते ज्या ज्या देशांमध्ये गेले त्या त्या देशांमध्ये त्यांनी आपली भाषा आणि साहित्य पोचवलं. स्थानिकांनी या भाषांवरती प्रभुत्व मिळवत त्यातील साहित्य प्रकार हाताळले. याच लोकांनी ग्रीक आणि लॅटिनमधील अनेक नाटककार आणि कवींचं अनुकरण केलं. यातच युरोपचं पुनरुज्जीवन साहित्य आणि अन्य क्षेत्रात झालं. पुढील 15 आणि 16 शतक यांचा तर युरोपच्या समग्र साहित्यात सुवर्णयुग असाच उल्लेख केला जातो. इंग्लंडमधील राणी इलिझाबेथचा कालखंड यामध्ये गणला जातो. 16 शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजेच मार्लो शेक्सपियर आणि अनेक नाटककारांच्या या युगामध्ये या साहित्यामध्ये खूप मोठे मोठे बदल होत गेले. याच कालखंडामध्ये 22 जानेवारी 1572 रोजी इंग्लंडमध्ये जॉन डन या महान कवीचा जन्म झाला. याच्याबरोबरच इंग्रजीमधील कवितेच्या क्षेत्रामध्ये एका विलक्षण प्रतिभावंताची हजेरी लागून गेली. पण ती तात्पुरती निश्चितच नव्हती. आजही या कवीला समजण्यासाठी धडपडणारे इंग्रजीचे साहित्यप्रेमी

आणि संशोधक हे आहेतच. जॉन डन या महान कवीला समजावून घेताना त्यांची जडणघडणीची वर्षे समजावून घेणं हे आवश्यक ठरतं. जॉन हा एका श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा, जन्म झाला लंडन या शहरामध्ये. त्या शहराला साहित्यिकांचा फार मोठा वारसा लाभलेला, त्यातच आई वडील रोमन कॅथोलिक, अर्थातच कुटुंबावरती धर्माचा पगडा. त्याचा परिणाम जॉन डन यांच्या साहित्यिक प्रवासावरती पडला नसेल तर आश्चर्य वाटू नये. त्यांचे प्रचंड वाचन, ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिक्षण आणि इंग्रजी साहित्याचे सुवर्णयुग, या सर्व अनुकूल वातावरणाचा त्यांच्या साहित्यिक जडणघडणीवरती फार मोठा प्रभाव पडला. त्या काळात इंग्रजी साहित्यातील काव्यक्षेत्रावर एडमंड स्पेन्सर आणि शेक्सपियर यांचं राज्य होतं. ज्याला रोमॅन्टिसिझम म्हणतात तो त्या काळात प्रचलित होता. अशा काळामध्ये जॉन डन यांचा उदय होणं आणि इंग्रजी कवितेला एक नवीन अर्थ प्राप्त करून देणं या साहित्यिक घटना घडत चाललेल्या होत्या. प्रचलित काव्यपद्धतीच्या प्रवाहाच्या विरोधात जॉन डन लिहित गेले. इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी जॉन डन बद्दल नेहमी हेच म्हणतो की जॉन डन म्हणजे इलिझाबेथच्या कालखंडातील सर्वात स्वतंत्र साहित्यशैलीचा, लेखनशैलीचा पुरस्कर्ता. तसे पाहिले तर काव्यलेखनातील तो एक प्रतिभावंत बंडखोर होता. काव्यक्षेत्रातील साधे, सुगम, पारंपरिक आणि ग्रामीण यालाच त्याने आपल्या कवितेतून आव्हान दिलं आणि प्रवाहाच्या विरोधामध्ये लेखन केलं. यातूनच त्यांच्या काव्यक्षेत्रातील एका नव्या चळवळीचा जन्म झाला. त्या साहित्यिक चळवळीला आपण मेटाफिजिकल मूव्हमेंट असे म्हणून ओळखतो. जॉन डन हा त्या प्रकाराचा उद्गाता. त्याला नंतरच्या काही वर्षांमध्ये काही अनुयायी सुद्धा लाभले. यामध्ये जॉर्ज हर्बर्ट, अँड्र्यू मार्वल, रिचर्ड क्रशॉ, ट्रेहर्न, हेनरी वॉन, रॉबर्ट हेरिक, अब्राम कावली, क्लिवलँड आणि थॉमस कॅर्यू या कवींचा प्रामुख्याने समावेश होतो. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की जॉन डन यांनी काव्यक्षेत्राला जे योगदान दिलं त्याचं नेमकं स्वरूप काय होतं. त्यांच्या कविता रूढ अर्थाने पुस्तक रूपाने प्रकाशित झाल्याच नाहीत. त्यांच्या मृत्यूपश्चात सन 1633 या कविता प्रकाशित झाल्या. त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या सर्व कविता या हस्तलिखित स्वरूपातच होत्या. त्या तशाच स्वरूपात वाचल्याही गेल्या. एक गमतीशीर बाब येथे मुद्दाम नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे जॉन डन यांच्या वाट्याला प्रत्येक कालखंडामध्ये लोकप्रियतेची भरती आणि ओहोटी येत गेली. एका कालखंडामध्ये जॉन डन लोकप्रिय ठरले तर दुसऱ्या कालखंडामध्ये ते दुर्लक्षिले गेले. असं म्हणता येईल की त्यांच्या पश्चात जॉन ड्रायडन, अलेक्झांडर पोप, डॉक्टर सॅम्युअल जॉन्सन आणि 20व्या शतकातील T.S. इलियट यांनी वाचक, विद्यार्थी आणि संशोधक यांना जॉन डन यांच्याकडे लक्ष द्यायला भाग पाडले. सर्वप्रथम जॉन ड्रायडन हा कवी आणि समीक्षक जॉन डन यांच्याबद्दल म्हणतो, ही अफेक्ट्स मेटाफिजिक्स. मेटाफिजिक्स म्हणजे सत्य आणि ज्ञान याविषयीचे तत्वज्ञान होय. याच ओळीत अफेक्ट हे क्रियापदही येतं. याचा अर्थ होतो अनैसर्गिक ढब मुद्दामपणे स्वीकारणे. डॉक्टर सॅम्युअल जॉन्सन हे इंग्रजी साहित्यिक विश्वातील खूप मोठे नाव. यांचा कार्यकाल हा 18व्या शतकाचा उत्तरार्ध. यांनी आपल्या लाईफ ऑफ कावली या चरित्रामध्ये मेटाफिजिकल ही संज्ञा वापरली. आपण आजही हीच संज्ञा डन आणि त्यांच्या अनुयायी यांच्याबाबत वापरतोय. आता आपण जॉन डन यांच्या लेखनशैलीकडे वळणं योग्य ठरेल. यापूर्वी उल्लेख आलेलाच आहे की त्यांच्या घरातील धार्मिक वातावरणाचा त्यांच्या एकूण जडणघडणीवरती प्रभाव पडलेला होता. पण त्याचबरोबर जॉन यांचा स्वभाव अतिशय चिकित्सक, काहीसा उपहासात्मक दृष्टी लाभलेला, सभोवतालच्या जगरहाटीबाबत असमाधानी अशा प्रकारचा होता. परंतु लेखन मात्र विलक्षण ताकदीचं होतं. त्यांच्या विचारातली वास्तविकता, यथार्थता आणि भाषाशैलीमधील अचूक शब्दांचा वापर या वैशिष्ट्यांनी त्यांची लेखनशैली ही समृद्ध होती. आपण त्यांच्या गाजलेल्या कवितांचे विश्लेषण करणार आहोतच. उदाहरणादाखल त्यांच्या द कॅननायझेशन, द गुड मॉरो, डेथ बी नॉट प्राऊड, द एक्स्टसी आणि द फ्ली आदी काव्यरचनांचा यात समावेश असणार आहे. जॉन डन यांचा साहित्यातील आवाका फार मोठा. त्यांनी सुरुवातीला सटायर्स लिहिली, नंतर सॉंग्स अँड सॉनेट्स आणि त्यानंतर इलिजीज लिहिल्या. या सर्व साहित्यिक कृती हस्तलिखित स्वरूपातच होत्या. सटायर्स त्यांनी 1593 ते 1598 या कालखंडामध्ये लिहिले. त्यावर रोमन कवी पर्सिसस याचा

फार मोठा प्रभाव जाणवतो. डन हे इलिझाबेथ कालखंडातील प्रघाताच्या अनुकरणही करतात. त्यांनी या प्रकारात 5 सटायर्स लिहिली. द इलिजीजमध्ये 19 कविता आहेत, तर सॉंग्स अँड सॉनेट्समध्ये जवळपास 50 आसपास कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी व्हर्स लेटर्स, सर्मन्स, विवाह गीतं अशा प्रकारचे प्रकार हाताळले. याचबरोबर होली सॉनेट्ससुद्धा लिहिली. त्या काळात ते धर्मगुरुपदी होते, त्यामुळे त्यांना प्रवचने द्यावी लागत. त्यांची धार्मिक प्रवचने अत्यंत गाजली. आता आपण त्यांच्या मेटाफिजिकल काव्यपद्धतीबद्दल थोडे जाणून घेऊया. ते स्वतः या साहित्यिक चळवळीचे उद्गाते होते, त्यामुळे त्यांच्या लेखनातील सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या अनुयायांमध्ये थोड्याफार फरकाने दिसून येतात. जॉन डन यांनी आपल्या प्रेम कवितांमध्ये प्रियकराच्या मनाची भावनिक आणि वैषयिक आंदोलनं अचूक टिपलीत. मानवी मनाचं सूक्ष्म विश्लेषण आणि तेही सामान्य माणसाच्या इंग्रजी बोलीतून उतरवलं. प्रत्येक कविता सुरू होते तीही एकदम वाचकाला पहिल्या ओळीपासून खिळवून ठेवते. भावनिक तीव्रता ही वेगवान दिसते. विचार पटवून देण्यासाठी प्रतिमांचा वापर केला जातोय. छोट्या छोट्या ओळी विचारातील आणि भावनांतील वेगाला सहाय्य करतात. एकूणच वाटून जातं की डन आपल्या वाचकांशी थेट संवाद साधतायत. त्यांच्या कविता या व्यक्तिनिष्ठ आहेत, त्यात भावनिक गुंतागुंत आहे. प्रेयसीबद्दल वाटणारं शारीरिक आकर्षणही खुलेपणानं मांडलं जातंय. तिचं मन वळवण्यासाठी एकापाठोपाठ युक्तिवाद आणि तोही बौद्धिक आणि चातुर्यपूर्ण आहे. डन यांचं पांडित्यही दिसतं तर साधेपणाही दिसतो. एक एक कविता म्हणजे दोन टोकं एकत्र आलीत की काय असं वाटून जातं. विचार आणि भक्ती, साधं आणि उदात्त, हलकं फुलकं आणि गंभीर, विविधता आणि आश्चर्य, वैषयिकता आणि निखळ प्रेम, तर कुठे साधेपणा आणि द्वेष, सारं काही डन यांच्या शब्दांच्या तालावरती मांडलं जातंय. या वैशिष्ट्यांमुळेच जॉन डन यांना एक मानसशास्त्रीय कवी की ज्याचा प्राथमिक संबंध भावनेशी असंही म्हटलं गेलंय. या कवीच्या जीवनातील दुःखद प्रसंग म्हणजे त्यांची पत्नी ॲनी मोर यांचं निधन. ॲनीचा मृत्यू 1617 मधील. त्यानंतर मात्र जॉन डन धार्मिक कवितांकडे वळाले. त्यांचा अँग्लिकन चर्चमध्ये झालेला प्रवेश आणि त्याचबरोबर त्याच्या आधी सुरू असलेला मानसिक संघर्ष हे त्यानंतरच्या साहित्यामध्ये थोडंफारपणे डोकावतो. त्यातच ॲनीचे जाणं आणि मग त्यांच्या काव्यात डोकावू लागलं मृत्यूचं भय. मृत्यूचं नुसतं भयच नव्हतं तर त्याचबरोबर मृत्यूबद्दलचं आकर्षणही डोकावू लागलं. ईश्वराच्या कृपेची आशा आणि कोप यांचीही भीती त्यामध्ये होती. एका बाजूला चिंतनशील डन तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या अस्वस्थ मनाची साध, या बाबी त्यांच्या होली सॉनेट्समध्ये प्रकर्षानं जाणवून येतात. जॉन डन यांनी गद्यलेखनही विपुल प्रमाणात केलं. त्यांची 160 प्रवचनं प्रसिद्ध झाली. असं म्हणता येईल की त्यांच्या काळातील ते एक प्रभावशाली धर्मतत्ववेत्ता म्हणून जास्त सुपरिचित होते. त्यातही त्यांची तीव्र मर्मदृष्टी, निरीक्षणं, उदाहरणं, विद्वत्ता, व्यक्तिनिष्ठता आणि समाजाच्या समकालीन बौद्धिक गरजेला समाधानी करणारं लिखाण अशी वैशिष्ट्ये त्यामध्ये दिसून येतात. असा हा महान कवी ज्याने धर्मातीत आणि धार्मिक या दोन्ही विषयांमध्ये साहित्यिक कृती निर्माण करून इंग्रजी वाङ्मय समृद्ध केलं. त्यांचे अनुयायी जसे जॉर्ज हर्बर्ट, अँड्रू मार्वल, क्लिवलँड, अब्राहम काउली, हेनरी वॉन, रिचर्ड क्रेशॉ, ट्रेहर्न आदींनी मेटाफिजिकल चळवळ पुढेही चालू ठेवली. या अनुयायांमध्ये सेक्युलर म्हणजे धर्मातीत आणि रिलिजियस म्हणजे धार्मिक असे दोन्ही गट होते, परंतु जॉन डन मात्र या दोन्ही गटांचे प्रतिनिधित्व करत होते. आजही जॉन डन यांच्या काव्याची जादू वाचक मनावरून उतरलेली नाहीये. त्यांच्या विचारप्रवाहातील काळाच्या पुढे असणं हे वैशिष्ट्य तर प्रकर्षानं जाणवतंच. त्याचबरोबर प्रेम ही भावना अनेक कवींनी कागदावरती उतरवून सुद्धा ती अगदी पारंपरिक पद्धतीची न ठेवता जॉन डन यांनी त्यातही आपलं वेगळंपण जोपासलं. ते प्रेयसीला मनातलं सारं काही एकदम सांगून जातात. यात भावनिक तीव्रता आणि उघडपणे व्यक्त केली गेलेली वैषयिकता ते बिलकुल लपवून ठेवत नाहीत. यामुळेच कदाचित ते वाचकांवरती प्रभाव निर्माण करून जातात. या त्यांच्या लेखन वैशिष्ट्यांनंतर आपण त्यांच्या काही निवडक कवितांचा आस्वाद घेऊया, त्यांचे आशय आणि विषय समजावून घेऊया आणि यासोबत त्यांचे रसग्रहणही करूया. इंग्रजी साहित्याचा अभ्यासक हा नेहमी एक गोष्ट पाहतो, आणि ती गोष्ट म्हणजे इंग्रजी काव्याचा अभ्यास करताना कोणताही काव्यसंग्रह घ्या, जॉन डन यांची एक तरी कविता त्यामध्ये आढळते.

अनेक काव्यसंग्रह संपादकांनी डन यांना त्यांच्या संग्रहामध्ये मानाचं स्थान दिलेलं आहे. मला आत्तापर्यंतच्या वाचनामध्ये त्यांच्या काही कविता खूप आवडल्या. यामध्ये द फ्ली, डेथ बी नॉट प्राऊड, द गुड मॉरो आणि द अपॅरिशन या कवितांचा समावेश होतो. या कविता म्हणजे जॉन डन त्या काळाच्या विचाराने कितीतरी पुढे होते हे समजतं. एकेकदा वाटतं की 17व्या शतकाच्या पूर्वार्धातील जॉन डन हे आधुनिक कवींप्रमाणे कसा काय विचार करत असतील. आशय विषय मांडताना वैषयिकता असायचीच, पण त्याचबरोबर कधी निखळ निस्वार्थी प्रेम, अध्यात्म, कधी कधी तर धार्मिक गोष्टींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संदर्भ त्यांच्या कवितांमध्ये ते आणत. ते एवढ्यावर थांबत नसत, तर ते त्या काळात आणि आधी जगाला प्रथम समजलेल्या भौगोलिक गोष्टीसुद्धा योग्यपणे कवितेमध्ये आणत. अर्थात ते ज्या मेटाफिजिकल प्रकारच्या कविता लिहित त्यांची सगळी वैशिष्ट्ये त्या कवितांमध्ये आहेत. आता आपण त्यांच्या काही निवडक कवितांच्या आशय आणि विषयाच्या संदर्भामध्ये माहिती घेऊया, त्यांचे विश्लेषण आणि रसग्रहण याकडे वळूया. सर्वप्रथम त्यांची कविता द फ्ली याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. द फ्ली ही जॉन डन यांची अत्यंत गाजलेली कविता. तसं पाहिलं तर ज्याला इंग्रजीमध्ये इरॉटिक पोएम म्हणजे वैषयिक प्रेमावर आधारलेली कविता म्हणतात, त्या प्रकारामध्ये ही कविता जाऊन बसते. शैली तशी पाहिली तर अत्यंत व्यक्तिगत. या कवितेमध्ये दोन पात्र आहेत, एक स्वतः कवी आहेत आणि दुसरं पात्र म्हणजे एक तरुणी आहे. कवीचे प्रेम तिच्यावर आहे, पण ती फक्त श्रोत्याच्या भूमिकेत आहे. संपूर्ण कवितेत एकही शब्द ती बोलत नाही, ती फक्त एका कृतीत गुंतलीय आणि ती कृती म्हणजे ती एक पिसू मारते. झाले, आपल्या कवीला एक छानशी कविता सुचली, द फ्ली या नावाची. द फ्ली म्हणजे पिसू, असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो. कविता एकदम सुरू होते, लक्ष वेधून घेणारी सुरुवात. मार्क बट दिस फ्ली अँड मार्क इन धिस, असं म्हणत कविता सुरू होते. कवी सुरुवातीलाच तिला म्हणतोय, बघ ती पिसू बघ आणि नीट पहा तिच्या आतमध्ये तुला काय दिसतंय. यात त्याला सांगायचंय की ती पिसू त्याला प्रथम चावली, नंतर तिला चावली, आता दोघांचं रक्त तिच्या पोटात आहे. याचा अर्थ सरळ आहे आणि या पिसूमध्ये मात्र आपण दोघं या रक्तामुळे एकत्र आलोय. मग आपण जर एकत्र आलो वास्तविक जीवनात तर यात पाप काय, लज्जा कसली. आणि यामध्ये तो तिला स्पष्टपणे सांगतो की असं जर आपण एकत्र आलो तर तुझं कुमारीपणही जाणार नाही. ती पिसू पहा त्या दोघांचं रक्त पिऊन किती आनंदी आहे, तोच आनंद आपणा दोघांस एकत्र आल्यानंतर होईल, असा युक्तिवाद जॉन डन करत बसतो. आणि युक्तिवाद करण्यामध्ये तर जॉन डन हे अत्यंत प्रवीण होते. तोच युक्तिवाद संपूर्ण कवितेमध्ये आपल्याला आढळतो. कवितेतील दुसऱ्या कडव्यात तो प्रियकर युक्तिवाद धार्मिक पातळीवरती नेऊन ठेवतो. ती पिसू त्याला देऊळ वाटायला लागते, नंतर ती त्याला पवित्र वाटते. जणू तिच्या शरीरामध्ये तिघांचे रक्त एकत्र आले. आणि म्हणून हा प्रियकर आपल्या प्रेयसीला विनंती करतो की त्या पिसूला मारू नको. हा प्रकार म्हणजे दोन खून आणि एक आत्महत्या ठरेल. दोन खून म्हणजे कवीचा आणि पिसूचा, आणि आत्महत्या म्हणजे पिसूमध्ये तिचेही रक्त आहे म्हणून पिसू मारणं म्हणजे प्रेयसीनं आत्महत्या केल्यासारखंच आहे. एवढा युक्तिवाद करूनही ती त्या पिसूला मारतेच. कवीने शेवट असा केलाय की तोही युक्तिवादच. तिने त्या पिसूला मारलं, तिनं त्याचं नाही ऐकलं, ती एवढी क्रूर वागली. तिनं एकाएकी पिसू मारून टाकली, यात मग काय दोष होता त्या पिसूचा? फक्त तिचं रक्त पिलं एवढाच ना. तू तर तिला मारलं म्हणजे तुझा जीव तर तू केव्हाच काढून टाकलास. मग आता एकत्र येण्यात काय अडचण आहे? तिच्या मनातला अपराधी भाव, लज्जा, कुमारीपण हे सारं काही जाणं हे आता सारं व्यर्थ ठरतं. ही कविता म्हणजे अप्रत्यक्षपणे कवीने प्रेयसीला लैंगिक संबंधांसाठी होकार देण्यासाठी केलेला एक रूपकात्मक युक्तिवाद आहे. 17व्या शतकात असा विषय निवडून थेट वैषयिक भावनांनाच साद घालणं हे एक प्रकारचं लेखनातलं फार मोठं धाडस म्हणावं लागेल. प्रेम आणि त्यातल्या रम्य भावनांच्या पलीकडे जाऊन विवाहपूर्व संबंधांना युक्तिवादातून, उदाहरणातून, कसेही तिला

परावृत्त करून भाग पाडणं हा प्रयत्न आहे यामध्ये. कविता विनोदी आहे, त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्णपणे मेटाफिजिकलही आहे. आदर्श प्रेमाच्या बरोबर विरोधी प्रवाहातली आहे. जन्मोजन्मी तुझी साथ हवी, जगात तूच एक सर्वात सुंदर, मी तुझ्याशिवाय जीवनाची कल्पनाच करू शकत नाही, अशा इलिझाबेथन कालखंडातील आदर्श प्रेमाच्या कल्पनांच्या अगदी विरोधामध्ये जाणारी कविता वाटते. यामधला डन हा खूपच वास्तववादी वाटून जातो.

कल्पनांच्या अगदी विरोधामध्ये जाणारी कविता वाटते. यामधला डन हा खूपच वास्तववादी वाटून जातो. डन यांची दुसरी कविता डेथ बी नॉट प्राऊड, ही कविता एक सुंदर असं सुनीत आहे. तसं पाहिलं तर डन सुनीत लेखनाकडे 1607 सालानंतर वळाले. त्यात ए हिम टू गॉड द फादर आणि डेथ बी नॉट प्राऊड या दोन्ही रचना अत्यंत उल्लेखनीय आहेत. डेथ बी नॉट प्राऊड हे जरी सुनीत असलं तरी त्यामध्ये शोकगीताचा सूर आहे. हे सुनीत मिसेस बलस्ट्रेड या महिलेवर लिहिलं गेले. त्यांचा मृत्यू होणं आणि कवीला मृत्यू या गोष्टीबद्दल गूढ वाटणं या बाबी या कवितेमध्ये येतात. म्हणूनच या कवितेची मध्यवर्ती संकल्पनाच मृत्यू आहे. सर्वसामान्य समज हाच आहे की सर्वात बलवान म्हणजे मृत्यू. परंतु कवीसाठी मृत्यू ही केवळ एक घटना आहे. जगमान्य तत्वज्ञान ज्यामध्ये शरीर हे नश्वर आहे पण आत्मा अमर आहे हे या कवितेमध्ये दिसून येतं. कवी मृत्यूकडे पाहताना मृत्यूला शरीराची या जगातून होणारी सुटका मानतो, तर याच घटनेमुळे आत्म्याला स्वातंत्र्य मिळतं हे सुद्धा तो सांगतो. आपल्याला वाटतो तितका मृत्यू निश्चितच मोठा नाही. मृत्यू हे एक साधन आहे. अगदी हुकुमशाह, नशीब, योगायोग, जीवावरती उदार झालेले आणि निराश झालेलेही मृत्यू घडवून आणू शकतात. थोडक्यात डन मृत्यूचं महत्वच कमी करतात. मृत्यूचं अस्तित्व विषात आहे, मृत्यूचं अस्तित्व लढाईत आहे, त्याचबरोबर आजारपणातही आहे. मग जर तो एवढा मोठा असेल तर अशा क्षुल्लक गोष्टीतील त्याचं अस्तित्वच अशोभनीय आणि लज्जास्पद आहे. आफूची नशा करणारा असो अथवा निद्राधीन होणारा सामान्य माणूस असो, त्याला झोप छान लागते. मग मृत्यू हा त्या तात्पुरत्या झोपेपेक्षा काही वेगळा आहे काय असा युक्तिवाद डन करतो. मृत्यूला सुद्धा मृत्यू आहे पण आत्म्याला नाही, तो अमर आहे असं सांगत कवी मृत्यूचं महत्व कमी कमी करत जातो. डन यांची आणखीन एक कविता अपॅरिशन या नावाची. या शीर्षकाचा अर्थ होतो भूत. फक्त 17 ओळींची कविता. आशय आणि विषय जगावेगळा. कवीचं प्रेम नाकारलं जातं. मनात बदल्याची भावना जागी होते. कवी म्हणतो की मृत्यूनंतर तो भूत होऊन परत येईल. प्रेयसीने जो त्याच्या प्रेमावर अन्याय केलाय त्याचा पुरेपूर बदला घेईल. रात्री येऊन तो तिला भीती घालेल. इतकी भीती घालेल की तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलेल. त्यावेळेत तिचा जो कोणी सोबती असेल तिला पाहून तोही घाबरेल. तिलाच बाजूला करेल असा काहीसा विषय आणि आशय मांडत कवी पुढे जातो. वरवर मजेशीर आणि विनोदी वाटणारी कविता धार्मिकतेकडे नेते. कवी आणि त्याचे जिच्यावर प्रेम आहे ती म्हणजे त्याची प्रेयसी, जणू देव आणि त्याची निर्मिती असा अर्थ पुढे येत जातो. माणसाने धार्मिकता सोडून निधर्माकडे वाटचाल करणं म्हणजेच त्याच्या प्रेयसीनं दुसरी व्यक्ती जीवनात सोबती म्हणून स्वीकारणं असा काहीसा आशय यात निघतो. जसं देव म्हणतो मी परत येईल, तसं कवी म्हणतो की मृत्यूपश्चात तो परत येईल. असं वाटतं की निखळ प्रेम आणि भावना व्यक्त करणारा डन या कवितेमध्ये सुडाची भावना कशी काय दाखवू शकतो? भावनिक आंदोलनं तर एवढी वेगवान कशी काय व्यक्त करू शकतो? जे मनात येईल ते कवितेत कसा काय व्यक्त करू शकतो? असा विचार करत जाऊ तसा डन आपल्याला समजत जातो. डन यांची आणखीन एक कविता आहे द गुड मॉरो. ही एक प्रेम कविता आहे. ती फक्त 21 ओळींची. पहिल्या 7 ओळीत त्यालाच प्रश्न पडतो की प्रेमात पडायच्या आधीचं विश्व किती निरागस असतं नाही. जसं 7 स्लीपर्स म्हणजे 7 ख्रिश्चन युवक छळाच्या भयानं एका कडेकपारीत जाऊन बसले. त्यांना जवळपास 2 शतकं एवढी प्रदीर्घ झोप लागली. डन यांचा प्रेमात पडण्याचा काळ जणू त्या 7 जणांसारखा निद्रस्त अवस्थेतील होता असं त्यांना वाटत राहतं. तिला पाहण्याआधी त्याला ज्यांच्या ज्यांच्याबद्दल आकर्षण वाटलं त्या जणू त्यांच्या प्रेयसीच्या सावलीसारख्या होत्या. प्रेमात पडल्यानंतरचं कवीचं विश्वच बदलून जातं. त्याचं आणि तिचं जग एक होऊन जातं. त्या एक होण्यापुढे जगातील कोणताही मोठा शोध अथवा घटना ही लहानच ठरून जाते. कवीला हे दोघं म्हणजे पृथ्वीचे 2 गोलार्ध वाटतात. ते दोन्ही प्रेमात एकत्र येऊन जसं एक जग बनतं तशी भावना कवीच्या मनात येते. यामध्ये नकारात्मक गोष्टींना कुठेही जागा नाही. ज्याला आत्मिक प्रेम म्हणतात

0: ती आदर्श प्रेमाची संकल्पना जॉन डन मांडत जातो. ही कविता म्हणजे निरागस प्रेमाकडून आत्मिक प्रेमाकडे नेणारी एक सुंदर कलाकृती आहे. यात कवी अतिशयोक्तीचा भरपूर वापर करतो, नवनवीन शोधांच्या संदर्भांचाही वापर करतो. ही कविता म्हणजे कवीच्या उत्कट भावना आणि बुद्धिमत्ता यांच्या मिलाफाचं अत्यंत सुंदर उदाहरण आहे. या प्रसंगी मला एका गोष्टीची आठवण येते. ती आठवण अशी आहे की 20व्या शतकातील नोबेल पुरस्कार विजेते साहित्यिक टी एस इलियट यांना जॉन डन यांच्या उत्कट भावनाविष्कार आणि बुद्धिमत्तेचा मिलाफ खूप आवडायचा. त्यांनी जॉन डन यांच्या या काव्यलेखन वैशिष्ट्यांचे नेहमीच कौतुक केलेले आहे. जॉन डन यांची प्रत्येक कविता ही चर्चेचा स्वतंत्र विषय ठरत जाते. इंग्रजी काव्य साहित्यावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी आणि संशोधक यांना जरूर सांगावेसे वाटते की त्यांनी जॉन डन यांच्या आणखीन काही कविता जरूर अभ्यासाव्यात. यामध्ये द कॅननायझेशन, ए व्हॅलिडिक्शन फॉरबिडिंग मॉर्निंग, द सन रायझिंग, गो अँड कॅच अ फॉलिंग स्टार आणि द एक्स्टसी यांचा मी मुद्दाम उल्लेख करतो. त्यांच्या प्रत्येक कवितेचा आवाका खूप मोठा आहे. आपण जितका डन यांचा अभ्यास करत जाऊ तितके ते आपल्याला समजत जातील, त्यांची वैयक्तिक विचाराची आधुनिकता समजत जाईल.
1: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा यामध्ये आज आपण जॉन डन यांचा हेमंत पाटील यांनी करून दिलेला परिचय ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: श्रुती हो हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
1: फोन 940 440 8000.
0: आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

श्रुती हो कृष्णा कल्ले यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचे हे बोल संगीतबद्ध केले होते अनिल मोहिले यांनी. आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 10 वाजत आहेत.

तर श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया लता मंगेशकर यांनी गायलेल्या फकीरा चित्रपटातल्या या गीतानं. गीत आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं. हे गीत ऐकू इच्छितात चांदनी चौक सांगली येथून सक्षम श्रेणी चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग, रोहिणी पाटील, मेघा पाटील आणि संजना. हे पत्र

महेश सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, वरुड जवळका येथून हे पत्र आलं होतं. त्यानंतरचं पत्र गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिका, बलविंदर बीरक, जयतेक बीरक आणि मिका बीरक यांचं हे पत्र आहे. डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये, बिलाईगड छत्तीसगड इथून रोशन देवांगन, कौशल्या देवांगन, हेमलता देवांगन आणि डिंपल देवांगन. अर्शाली संधी, सदिनाली संधी, कबनूरचे श्रोते शहबाज नाईकवडे, सदिया नाईकवडे, जरीना नाईकवडे आणि शब्बीर नाईकवडे रुईचे श्रोते, ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरी येथून हे पत्र, तेजस प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगले यांचं दोनवडे येथून. आणि याच गीतासाठी अजून दोन पत्र आहेत. महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे, तालुका राधानगरीचे श्रोते. आणि हे पत्र विद्यानगर कवठे महांकाळ इथून आलेलं आहे. संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, एस पी म्हैसाळकर यांचं. तर ऐकूया फकीरा चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे गीत.

श्रोते हो, आपकी पसंद या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप. थोडस इकडे लक्ष द्या. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलूया. तुमच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वोच्च अभिमानाचा क्षण याविषयी. तर आमचा कार्यक्रम आहे गप्पा गाणी फोन इन. आज सकाळी 10:30 ते 11 यावेळेत आम्हाला जरूर फोन करा आणि त्यासाठी आमचा फोन नंबर 02132566224. फोन नंबर पुन्हा एकदा 02132566224. आज सकाळी 10:30 ते 11 यावेळेत आपण आम्हाला फोन करू शकता. आणि आता पुन्हा वळूया आपकी पसंद या कार्यक्रमाकडे. हे गीत आहे हाती मेरे साथी या चित्रपटातलं, आनंद बक्षी यांचं. संगीत नियोजन लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आवाज आहे किशोर कुमार यांचा. या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम राजाराम गायकवाड राज पेंटर आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा कोल्हापूर सुशीला विलास दावणे कागल सुभाष मिंचे शिरडोन सचिन किल्लेदार भडगाव श्रीनिवास कांबळे यड्राव शशिकांत पाटील कुरुंदवाड. हे पत्र आहे सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार यांचं. पनाचीवाडी तालुका राधानगरीचं हे पत्र होतं. देवांश खांडेकर कृष्णदेव तोडकर निवास पाटील नारायणी पाटील तुकाराम पाटील सोन्याची शिरोली. याच पत्रात अजून काही नावं आहेत संगीता तसंच बाजीराव ढेरे शाहूनगर परिते सोनाली श्रेया रणजित बारड दीपक तोडकर बारडवाडी तालुका राधानगरी. हे पत्र श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणीहून आलेलं आहे. लक्ष्मण भाऊ लोखंडे यांचं हे पत्र. त्यानंतर तमनाकवाडा कागलचे श्रोते सुरेश रामू साबळे रुक्मिणी लोखंडे भगवंत सुशीला पूनम नम्रता अंजली अनुसया शीतल शौर्य अभिनव सर्वेश संकेत आनंदा संभाजी राजवी. त्यानंतर मालू शेवाळे लक्ष्मी शेवाळे कारदगा इथून नंदिनी खोत यश खोत लिंग

मूर कापशी येथून, संजय मोरे, संगीता मोरे नेरली तामगाव येथून, शंकर मोरे, रंजना, वरद आणि वैदेही तसंच स्नेहल. मुक्काम पोस्ट बोरी खुर्द, तालुका जाफराबाद, जिल्हा जालनाचे श्रोते सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, जगुताई राजे जाधव, साक्षीताई राजे जाधव, संचित वायाळ आरेगाव, प्रथमेश देशमुख मोताळा, स्वामी देशमुख करडा, प्रणाली देशमुख मोताळा आणि सानवी देशमुख करडा. आणि हे पत्र जीवन ज्योती रेडिओ श्रोता संघ, मुक्काम पोस्ट, वसारी, जिल्हा वाशिमचं आहे. एकनाथ काळे, आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांशु मगर, सूरज खेडा, रवींद्र पवार गोवर्धन, श्री गायकवाड, परभणी. तर ऐकूया हाती मेरे साथी या चित्रपटातलं हे गीत, जे गायलंय किशोर कुमार यांनी.

आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळमध्ये चला तिला समजून घेऊया. या सदरात महिलांसाठी कार्य याविषयी वैशाली झालटे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. आणि याच कार्यक्रमात म्हणजे वनिता मंडळमध्ये प्रिया सफळे लिखित कथा आपण ऐकू शकाल भंबेरी. 12:45 आकाशवाणी @90 या संकल्पनेवर आधारित मालिका निरंतर स्वरलहरी आपण ऐकू शकाल. आजचा विषय असेल कोकणातील शेती आणि मासेमारी. आज दुपारी 12:45 कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आपण ऐकतात आपकी पसंद हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. 10:20 झाली आहेत. यानंतरचं गीत जे गायलंय किशोर कुमार आणि अमिताभ बच्चन यांनी, आनंद बक्षी यांची गीतरचनेला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, चित्रपट अमर अकबर अँथोनी. या गीतासाठी आम्हाला पत्र पाठवलंय संगीता काशीनाथ रेश्मा अंकुश विराज अर्जुन चेतना वनिता भिकाजी गायकवाड मुक्काम पोस वरणगे. हे पत्र तानाजी खेमलापुरे अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ येथून. शनिवार पेड बीड येथून पी बी कुलथे हनुमंत कुलथे समर्थ कुलथे वल्लभ कुलथे आणि श्रावणी कुलथे तसंच प्रथमेश कुलथे. धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे अनिल कुंभार सुधीर समीक्षा अथर्व आविरा आरव सुहास लोले शानू विश्वास निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजीचे श्रोते. हे पत्र शिवानी कांबळे आलाबाद दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव तालुका कागलचे श्रोते. श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्ती भूषण नामदेव आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली सयाजी वरुटे मुक्काम पोस्ट हसूर दुमाला कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे मुक्काम पोस्ट कंदलगाव. फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात रितेश आकाश रश्मी रंजना आणि पैलवान थोरात गबरू. हे पत्र सुंदरखेड राजमाता नगर बुलढाणा इथून आलेलं आहे. नरेंद्र नरवाडे ज्योती नरवाडे आकांक्षा नरवाडे

आणि आकाश कुमार यांचं हे पत्र. आणि अजून एक पत्र, तुलसी रेडिओ श्रोता संघ जिल्हा जळगावचे श्रोते, पाळधीकुर्द तालुका धरणगाव येथून संजय पाटील, शैलाताई पाटील, नरेंद्र पाटील, शेखर पाटील, मानसी पाटील आणि किरण पाटील यांचं हे पत्र होतं. ऐकूया अमर अकबर अँथोनी या चित्रपटातलं हे गीत.

0: प्रेम गली खोली नंबर 420।
1: एक्सक्यूज मी प्लीज, माय नेम इज फ्रैंकी।
2: नो
1: नो। सेबेस्टियन?
2: नो।
1: गोल्डी? सोल्डी?
2: नो। एंथनी गोंसाल्विस।
0: ओह यस, एंथनी गोंसाल्विस।
3: श्रुतीहो हे गीत ऐकण्यासाठी म्हणजे अमर अकबर अँथोनी या चित्रपटातलं गीत ऐकण्यासाठी अजून एक पत्र आमच्यापर्यंत पोहोचलं होतं, मोहाली चंदीगड इथून। टी डी मल्होत्रा, रितिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, नवनीत राय, डॉक्टर अमरदीप, अनिल शर्मा आणि कालका इथून शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज आणि साहिल। याबरोबरच आपकी पसंद या कार्यक्रमात आता मी सीमा मकोटे आपली अनुमती घेते। पुन्हा भेटूस, नमस्कार।

आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रुती हो सकाळचे 10:30 वाजतायत. आमच्या फोन लाईन्स गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमासाठी आपल्यासाठी सुरू झालेल्या आहेत. आज सकाळी 10:30 ते 11 यावेळीत आपण आम्हाला जरूर फोन करा. विषय आधीही समजून घ्या. गप्पा गाणीचा विषय आहे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलूया. तुमच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वोच्च अभिमानाचा क्षण याविषयी तर जरूर फोन करा. फोन नंबर आहे 02-31-2-65-26-24. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲप. आता लोकसंगीत.

श्रुती हो लोकसंगीत आपण ऐकता आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. हे गीत उत्तरा केळकर यांच्या आवाजात आपण ऐकलं. राम उगावकर यांची ही गीतरचना श्रीकृष्ण चंद्राथे यांनी संगीतबद्ध केली होती. अजून तीन गीतं उत्तरा केळकर यांनी गायलेली, राम उगावकर यांची आणि संगीत असणार आहे श्रीकृष्ण चंद्राथे यांचं.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

0: श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. आतापर्यंत राम उगावकर यांची चार लोकगीतं आपण ऐकली. गायिका होत्या उत्तरा केळकर आणि संगीतकार श्रीकृष्ण चंद्रार्त्रे.
1: श्रोते हो, अवश्य ऐका कायद्याविषयी बोलू काही. या कार्यक्रमामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा या विषयाची माहिती येत्या रविवारी म्हणजे 3 मेला सकाळी 9:30 वाजता.
2: जीवन जगण्याचा अधिकार पाहिजे असेल तर त्याच्यासाठीचं हे कर्तव्य आहे आणि प्रदूषण मुक्त पर्यावरणात जगण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून मान्य केलेला आहे, ज्यामुळे नागरिक पर्यावरणाच्या रक्षणासाठी न्यायालयात दाद मागू शकतात.
1: डॉक्टर जुई कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन ए

0: IR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ॲपवर जगभरात कुठेही.
1: कम्प्युटर सायन्स आणि त्यातील करिअरच्या संधी.
2: आता बघायला गेलं तर असा एकही सेक्टर नाहीये की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा किंवा सॉफ्टवेअरचा युज होत नाही. ऍग्रीकल्चर असेल, बँकिंग असेल, ग्रॉसरी स्टोअर असेल किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये, आर्किटेक्चर फील्ड

0: कल्चर असेल, बँकिंग असेल, ग्रॉसरी स्टोअर असेल किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये, आर्किटेक्चर फील्ड असू देत, व्हर्च्युअल रियालिटी असू देत, गेम डेव्हलपमेंटमध्ये असू देत, सगळीकडे सर्रास यूज होताना दिसतो. कॉम्प्युटर सायन्सला खूपच संधी आहेत.
1: याविषयी जरूर ऐका डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत. रविवारी 3 मे ला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
2: श्रुती हो, आपण घेऊन केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. पुन्हा एकदा वळूया लोकसंगीताकडे. गायिका पुष्पा पागदरे.

श्रुती हो पुष्पा पागधरे यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकत आहात. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि ही गीतं मदन वाघमारे यांची.

0: श्रोते हो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच महिलांचं संघटन आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून. श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत डॉक्टर RS म्हणजेच डॉक्टर रामचंद्र आडसूळ यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 4 मे रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रुते हो, लोकसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. त्यासाठी आपण ट्यून केलंय 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR हे ॲप.

श्रुती हो, पुष्पा पागदरे यांनी गायलेली तीन लोकगीतं आत्ताच आपण ऐकलीत, जी होती वदन मदन वाघमारे यांची. संगीतकार होते विठ्ठल शिंदे. लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोते हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11 वाजता आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रामचरित मानस गान. स्वर आहे ए हरिहरन यांचा, रचना संत तुलसीदास, संगीत सतीश भाटिया. रामचरित मानस गान.

श्रोते हो, आत्ताचा पण कार्यक्रम ऐकलात, रामचरित मानस गान. गायक कलाकार होते ए हरिहरन, रचनाकार संत तुलसीदास आणि संगीत नियोजन केलं होतं सतीश भाटिया यांनी. रामचरित मानस गान हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11:11 झाली आहेत. ऐकूया गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोते हो, सरफरोश या फिल्मसाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा आवाज होता. समीर यांची गीतरचना, त्याला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम ऐकत आहात गाता रहे मेरा दिल, हे गीत सिर्फ तुम या फिल्मसाठी. समीर यांचे बोल, अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी हे गीत गायलंय.

श्रोते हो, आकाशवाणी आपली आकाशवाणी कोल्हापूर आकाशवाणी ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी, उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7 वर.

0: इश्क फिल्ममधलं हे गीत उदित नारायण आणि विभा शर्मा यांनी गायलं होतं. गीतकार होते जावेद अख्तर आणि संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी. आपण ट्यून केलं 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. सकाळचे 11:35 होत आहेत. कार्यक्रम सुरू आहे गाता रहे मेरा दिल. यानंतर
1: तुमसा कोई दूसरा इस समी पे हुआ तो रब से शिकायत होगी. तुम्हारी तरफ रुख किसी गैर का हुआ तो कयामत से पहले का

सुधाकर शर्मा यांची ही गीतरचना हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केली होती. आवाज होता उदित नारायण यांचा. आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे गाता रहे मेरा दिल. हमराज चित्रपटातल्या या गीतानंतर आता गुलजार यांची ही गीतरचना जी संगीतबद्ध केली अनु मलिक यांनी. युगलस्वर आहे अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांचा चित्रपट फिजा.

श्रुते हो मैं हूं ना या फिल्मसाठी सोनू निगम, अल्ताफ साबरी आणि हाशिम यांचा हा आवाज होता. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटी

श्रुते हो इश्क बिना क्या जीना यारो, इश्क बिना क्या मरना या नोटवरच आता सीमा माकोटे गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपला निरोप घेते आणि हो पुन्हा भेटूच. नमस्कार.

आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. दुपारचे 12 वाजतायत. यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी आकाशवाणीचं मुंबई केंद्र.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहात वैशाली झालटे यांची मुलाखत आणि त्यानंतर प्रिया सफळे लिखित भंबेरी ही विनोदी कथा. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: सखींनो, मे हीट म्हणजे अगदी आकाशात तळपणारा सूर्य, अंगाची होणारी काहिली आणि जमिनीवर पडणाऱ्या उष्णतेच्या लाटा, सगळंच वातावरण जणू तापलेलं असतं. अशा या ऋतूमध्ये निसर्ग जसा बदलतो तसंच आपल्या शरीरालाही विशेष जपणूक हवी असते. म्हणूनच सखींनो, उन्हाची तीव्रता कितीही असो, काळजीची सावली असेल तर आरोग्य नेहमीच सुरक्षित राहतं. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चला तिला समजून घेऊया महिलांसाठी कार्य, याविषयी वैशाली झालटे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, जीवनाच्या वाटेवर कधी फुलं असतात तर कधी काटेही येतात, कधी स्वप्न फुलतात तर कधी ती तुटूनही जात असतात. पण या सगळ्यांमध्ये स्वतःला हरवून न बसता नव्यानं उभं राहणं हीच खरी जिद्द. आज आपण अशाच एका जिद्दी आणि धाडसी व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. महिलांसाठी त्या कार्य करतात, शाळाबाह्य मुलांसाठी त्या कार्य करतात आणि त्यांच्याकडून एक प्रेरणा घेण्यासारखं आपल्याला नक्कीच आशादायी वाटणार आहे. ज्यांनी स्वतःच्या आयुष्यातील वेदना शक्तीत बदलल्या आणि स्वतः उभं राहत शेकडो मुलींच्या आयुष्यात त्यांनी प्रकाश टाकला, तर त्यांचं नाव आहे वैशाली झालटे मॅडम. मैत्रिणींनो, आपण या ताईंचं स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार मॅम.
0: ताई, तुम्ही जे महिलांसाठी कार्य करतात, शाळाबाह्य मुलांसाठी कार्य करतात, अभेद्या फाउंडेशन नावाची आपली एक संस्था तुम्ही चालवतात, गुलाबी एक फाउंडेशन आहे ते सुद्धा तुम्ही सध्या सुरू केलेलं आहे, तर या सगळ्या कार्याची सुरुवात ताई तुम्ही केव्हापासून केली?
1: खरं सांगायला गेलं तर मी अगदी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी, माझ्या वडिलांचं कुठलंही राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी नाही किंवा माझीही तशी नव्हती, पण आमच्या घरावरती असं काही घडून आलं, आमच्या संपूर्ण कुटुंबावरती अगदी दुःखाचा डोंगर कोसळला. आणि ते होत असताना माझ्या ताईला आम्ही गमवलं, तर ताईला गमवल्यावरती मला असं वाटलं की माझी ताई तर आमच्यापासनं दूर गेली आहे, तर माझ्या अशा असंख्य ताई ज्या आहेत समाजातील, त्या ताईंना मी वाचवू शकते का, मी मुलींसाठी महिलांसाठी काम करू शकते का, समाजातील वंचित घटकातील ज्या बहुजनांच्या महिला आहेत त्यांच्यासाठी मी लढू शकते का, म्हणून मग मी ठरवलं की मला आता काम करायचं आहे. तर 2014 मी मग कामाला सुरुवात केली, त्यामध्ये बऱ्याच असे चढ उतार झालेत काम करत असताना.
0: ताई, आता तुम्ही सांगितलं की तुमच्या घरामध्ये दुःखद घटना घडली, मग ताई तुम्ही त्या घटनेमधून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कसा केला?
1: मला म्हणजे मला रडायचं नव्हतं की मी रडून फक्त एक अबला नारी बनायचं नव्हतं. ऑलरेडी मधल्या ताईला मी गमवलेलं होतं, तर मला असं वाटत होतं की स्वतःला सावरण्या पर्यायच नाहीये. घरामध्ये मीच आहे शिकलेली, म्हणजे माझ्या घरामध्ये माझं BA आणि MHW शिक्षण मी करत होती त्यावेळेस, तर पप्पा पण एवढे शिकलेले नव्हते किंवा आई पण इतकं उच्च शिक्षित नसल्यामुळे मला एक म्हणजे फुलेशाहू विचारसरणीचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे. जिजाऊ रमाई आणि सावित्री आईची मी लेख आहे, त्यावेळेसही मी तोच विचार केला होता की त्या जर कधी लढू शकतात, स्वतःला सावरू शकतात इतक्या संकटामध्ये, तर मी का स्वतःला सावरू शकत नाही. आणि मी एक ठाम निर्णय घेतला की स्वतःला सावरायचं आणि माझ्यासारख्या असंख्य महिला ज्या आहेत, ज्या की लढत आहेत, झटत आहेत स्वतःच्या संघर्षासाठी, तर तो विचार पुढे ठेवून मी त्यावेळेस स्वतःला हिंमत दिली आणि

0: कामाला सुरुवात केली.
1: हो, आणि तुमच्या सारख्या इतर भगिनी माता ज्या आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही पुढे आल्या आणि स्वतःमध्ये जिद्द ठेवली आणि हा लढा तुम्ही तिथून सुरू केला ताई. आणि थोर समाज सुधारक यांना तुम्ही प्रेरणा म्हणून समोर ठेवून हे कार्य तुम्ही चालू ठेवलं. ताई मग आता हार मानायची नाही, रडायचं नाही तर लढायचं तुम्ही इथून ठरवलं आणि मग त्याच्यातच तुम्ही तुमचं शिक्षण सुद्धा पूर्ण केलं. मग शिक्षण घेत असताना तुम्हाला असं काय वाटलं की माझ्या जीवनामध्ये शिक्षणाने खूप मोठा बदल झालाय?
0: मला एवढं होतं की 10वीपर्यंत शिक्षण माझं होणार आहे, त्याच्या पुढे काय माहीत नव्हतं, काय नियोजनच नव्हतं काही. पण तशी मी ना स्कूलमध्ये खूप अशी गुड गर्ल, मला स्पर्धेमध्ये भाग घ्यायला खूप आवडायचं, मी काव्य वाचन करायची, वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आल्याशिवाय राहायचंच नाही. आणि मी काही अशा खूप मोठ्या स्कूलमध्ये शिकलेली नाही, तर राजमाध्यमिक विद्यालय म्हणून आहे तिथं माझं शिक्षण झालेलं. पण संपूर्ण स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, मस्ती करायची, अभ्यासात हुशार आणि स्कूलला गेल्यावर अगदी डॅशिंग आणि हुशार वैशाली असे दोन माझे पैलू असायचे. आणि शिक्षण करत असताना ठरवलं होतं पेपरमध्ये जेव्हा माझं नाव यायचं स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावरती, तर मला हे माझं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेव्हापासूनच मी विचार करायची की माझं नाव कसं होईल, मी टीव्हीवर कशी येईल, मी लोकांसाठी कशी काम करेल. आणि आमचे इतिहास शिकवणारे जे सर होते तर त्यामुळे शिवरायांना मी तिथंच बघितलं होतं, पुस्तकांमध्ये शिवरायांना मी तेव्हाच वाचत होती किंवा समजत होती, तर तो एक विचार होता शिक्षणाचा. नंतर मी BA ला ऍडमिशन घेतली, मग कॉलेजला पण अगदी हुशार मुलगी, स्पर्धेमध्ये भाग वगैरे बक्षीस जिंकायचे. त्यानंतर मी कराटेला जॉईन केले आणि कराटेमुळे एक आत्मविश्वास निर्माण झाला, म्हणजे अगदी कराटेमध्ये कौलं फोडणे असतील किंवा थाईजवरती कौलं फोडणे असतील तर ती वैशाली त्यावेळेस पुढे पुढे येत गेली. आणि मग नंतर मी लॉला ऍडमिशन घेतली, मला असं वाटलं की मी वकिली करून संपूर्ण महिलांना मदत करू शकते, समाजामध्ये वेगळं काहीतरी घडवू शकते, परिवर्तन वगैरे. पण नंतर असा विचार केला की मला लोकांकडनं पैसे घ्यावे लागतील ना लोकांची फीज लढवण्यासाठी, आणि मला ते घ्यायचे नव्हते, म्हणून मी लॉचं शिक्षण सोडलं आणि मी MHW ला ऍडमिशन घेतले. आणि MHW चं माझं पूर्ण शिक्षण मी पूर्ण केलं. आणि हे सगळं शिक्षण पूर्ण करत असताना संपूर्ण माझ्या मैत्रिणी, माझे मित्र, मस्ती मजा किंवा काहीतरी पार्टी वगैरे कुठं जाणं भेटणं वगैरे सगळं करायचे. पण हे सगळं करत असताना माझं फक्त माझ्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टामध्ये माझा वेळ गेला, घरच्यांना सांभाळण्यासाठी माझा वेळ गेला आणि समाजामध्ये काही चुकीचं घडत असेल तर त्यावरती विचार करण्यामध्ये माझा वेळ गेला. आणि आताही मी काउन्सिलिंगच्या पहिल्या वर्षाचा डिप्लोमा करते समुपदेशनाचा, की जेणेकरून अजून मी चांगल्या प्रकारे अनुभव घेऊन अभ्यास करून महिलांना माझं किती देणं देऊ शकते याच्यासाठी माझे संपूर्ण आयुष्यभर मी असेपर्यंत माझे प्रयत्न असणार आहे.
1: शाळेपासून आणि कॉलेजमध्ये असल्यापासून तुमच्यामध्ये हे जे आत्मविश्वास, धाडसी वृत्ती आणि नेतृत्व गुण, त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात आणि तुमच्यामध्ये तो गुण आहेच जे तुम्ही मुलींना समुपदेशन करतात, माता भगिनी यांचं तुम्ही समुपदेशन करतात. आणि मग अशी एखादी कोणती गोष्ट आहे का ताई की एखादी मुलगी जी तुमच्याजवळ आलेली आहे आणि तिने तिच्या दुःख वेदना तुम्हाला सांगितलेल्या आहे आणि त्या तुमच्या मनाला खूपच स्पर्शून गेलेल्या आहे आणि तुम्ही तिच्यासाठी काहीतरी वेगळं केलंय, असा काही अनुभव आम्हाला सांगू शकाल?
0: असे बरेच अनुभव आहेत की मी बऱ्याच महिलांना मदत करते, पण एक असा मुद्दा होता की माझ्यावरती जे दुःखाचं डोंगर कोसळलं माझ्या ताईने जे आमच्यामधून निघून गेली ती, तर तो अनुभव परत एका मुलीसोबत घडत होता सेम टू सेम तसंच. तर त्या लहानशा मुलीला, म्हणजे ती नाबालिक होती त्यावेळेस, पण मग तिला जी मी मदत केली आणि तिने जे संसार बसवला, नंतर तिचं लग्न झालं, म्हणजे ती स्वतःला म्हणतो ना आपण चुकीची आणि घाण समजत होती. माझ्यासोबत चुकीचं घडलं पण त्या मुलीला मी एकदम व्यवस्थित समजवलं की कोणी आपण घाण नसतो, समोरचा घाण असतो आपल्यासोबत करणारा. किंवा तिची काउन्सिलिंग केली, तिच्यासोबत कुणीच नव्हतं त्यावेळेस उभं, कुणीच नाही, आई वडील भाऊ कुणीच तिला साथ देत नव्हते, त्यावेळेस मी तिला साथ दिली. तिची 10वीला तिला ऍडमिशन घेऊ, ती 10वी पास झाली. त्या मुलीमध्ये खूप बदल झाला, तर ते मला खूप माझ्या आयुष्याला खूप म्हणजे असं ऊर्जा देणारं होतं की बापरे आपण असं करू शकतो, म्हणजे आपण इतकं चांगल्या प्रकारे कुणाला तरी मदत करू शकतो आणि बदल इतका समोरच्या आयुष्यात घडवू शकतो. आपण पण कुठेतरी ती छोटीशी सावली बनू शकतो कुणासाठी मदतीचा हात म्हणून, तर ते माझ्यासाठी खूप वेगळं होतं त्या मुलीला.
1: आता तरी समाजामध्ये अजूनही मुलींना कोणत्या मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं?
0: म्हणजे माझ्याकडे ज्या काही महिला येतात, मानसिक म्हणजे स्थिती, त्यांची मानसिक स्थितीच ठिकाणावर नसते. म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे त्यांना सपोर्ट नसतो, घरातले कुणी मदतीला नसतात, परत समाज काय म्हणेल, एक मोठं वलय आपल्या प्रत्येक स्त्रीला, स्त्रीला, जॉब करणारी स्त्री असो,

0: कुठं घरातली स्त्री असो कुठं नुसतं काही स्त्रीमध्ये काही वेगळं पण दिसलं लोकांना, ती स्वतःही वेगळं वागायला लागली तर समाज काय म्हणेल, ह्या एका विचाराने महिला ही 10 पटीने मागे जाते
1: खरंच.
0: आणि त्यातल्या त्यात मग रूढी परंपरा, घरातनच समानता मिळत नाही, मत म्हणजे भेदभाव असतो घरातनच, भावाभावामध्ये बहिणी बहिणीमध्ये आई वडील भेदभाव करतात, ह्या एका गोष्टीला तिला सामोरे जावं लागतं. असुरक्षता, महिलांमध्ये असुरक्षता पण खूपच आहे, त्या गोष्टीला महिलांना सामोरे जावं लागतं. अशी एक समस्या नाहीये कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचारावरती, इतका अत्याचार आहे की आपण त्याला शब्दात सांगू शकत नाही, म्हणून त्याला एकच वाक्य असेल की अत्याचार. महिलांना प्रत्येक गोष्टीला, मानसिक आरोग्याला, प्रत्येक गोष्टीला. आणि आता काय झालंय, महिलांना स्वतःच्या आरोग्यावरती लक्ष देत नाही, त्यामुळे आरोग्याच्याही खूप मोठ्या समस्या आहेत. आता मी महिलांमध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये काम करते, तर महिला काय करतात, शेवटच्या स्टेप पर्यंत कॅन्सर होईपर्यंत सहन करत असतात, त्यांना काहीही त्रास हो सहन करत असतात, नवऱ्याला सांगणार नाही, कुठं हॉस्पिटलला जाणार नाही, आम्हाला होतोय ना त्रास आम्ही सहन करू, कारण की इतकी स्वतःला बिझी करून घेते स्वतःच्या घरामध्ये जॉबमध्ये की ती स्वतःकडे काहीच लक्ष देत नाही. तर या सगळ्या समस्यांमध्ये महिलांनी स्वतःचा विचार करायला पाहिजे की तुम्ही जगला तरच तुम्ही परिवाराला जगणार आहे. सावित्री आई शिकली म्हणून तिने संपूर्ण समाजाला शिकवलं, रमाईने त्याग केला नवऱ्याचा, तिने त्यागमाता झाली म्हणून ती आज सगळ्यांची रमाई त्यागमाता म्हणून आहे. पण आपण काय करतोय हा एक विचार करून आपण स्वतःकडेही लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे ह्या समस्या येणारच आहे महिलांना, पण त्यावरती पण काहीतरी उपाय महिलांनी करायला पाहिजे मला असं वाटतं.
1: तुमच्यासारख्या परिस्थितीमध्ये काही मुली असतात की त्यांच्यावर सुद्धा अनेक दुःखाचे डोंगर कोसळतात, मग अशा मुलींसाठी तुम्ही काय सांगाल?
0: तुम्हाला खूप खूप खूप हिमतीने लढावं लागेल त्यावेळेस सगळ्या माझ्या सखींना, माझ्या बहिणींना. मी एकच सांगते की तुम्हाला हिमतीने लढावं लागेल, खूप खूप स्ट्रॉंग व्हावं लागेल आणि स्वतःचा आधार स्वतः व्हावं लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःचा आधार व्हाल तेव्हाच तुम्ही सगळ्यांना आधार देऊ शकतात. आणि खूप अडचणी येतात, तुमच्या चारित्र्यावर संशय लोक करतील, तुम्हाला कॅरेक्टरलेस लोक ठरवतील, तुम्हाला वेगवेगळे ऍलिगेशन किंवा चुकीच्या गोष्टी लोक बोलतील, पण तुम्ही मागे नका बघू, पुढे चालत राहा. कारण की तुम्ही पुढे चालून स्वतःच्या परिवाराकडे बघा की आपल्याला काहीतरी करायचंय, या संकटातनं बाहेर पडायचंय. मी आज माझ्या ताईला न्याय नाही देऊ शकली, तर पण आज मला असंख्य ताईंना मी न्याय देते. माझ्या ताईच्या आम्ही त्यावेळेस नेत्रदान, म्हणजे तिचं बॉडी सिव्हिलमध्ये पडलेली, पप्पा आणि मला, आम्ही तिचं नेत्रदान केले त्यावेळेस, अवयवदान केले. त्यानंतर मी माझ्या संपूर्ण शरीराचं अवयवदान करून ठेवलेलं आहे आता, की काही भविष्याचा काही भरोसा नाहीये. पण माझं असं म्हणणं की महिलांनी स्वतःसाठी तुम्ही सक्षम व्हा. आणि मी तुम्हाला आयुष्यभर नाही पुरणार आहे ना वैशुताई, स्वतः आयुष्यभर नाही राहणार आहे, तर तुम्हाला स्वतः वैशुताई स्वतः स्वतःसाठी लढावं लागेल. पण माझं एकच आव्हान असणार आहे संपूर्ण महिलांना की तुम्ही स्वतःसाठी उभ्या राहा, स्वतःसाठी संघर्ष करा, कायद्याचं थोडं तरी नॉलेज घ्या. आज गुगलवरती युट्यूबवरती सगळ्या गोष्टी सहजच मिळतात, तुम्ही ते ऐका कधीतरी. तुम्ही स्वतःचे हक्क, मूलभूत हक्क यावरती काहीतरी करा. कुठेतरी चुकीचं होत असेल, अशा प्रकरण, अशा रूढी परंपरा, श्रद्धा ठेवा. मी कुठाच्याही श्रद्धेला काहीच कधीच बोलणार नाही की कुणी श्रद्धा ठेवू नका, पण ती श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक असतो. अंधश्रद्धा कुठं आहे, श्रद्धा कुठं आहे हे समजून घ्यायला पाहिजे,
1: समजलं पाहिजे आपल्याला.
0: येस. आणि आपण म्हणतो की शिवाजी महाराज जन्मावे शेजारच्या घरात, पण मी तर नेहमी म्हणते की शिवाजी महाराज जन्मावे तर प्रत्येक स्त्रीच्या घरामध्ये. आपण आपल्या लेकरांना घडवा तसं, प्रत्येक स्त्रीला खूप आव्हान आहे. नुसतं फक्त आम्ही जगतोय म्हणून जगतोय असं नका करू, जीवनाचं काहीतरी ध्येय ठेवा. मी नाही म्हणत की तुम्ही समाजामध्ये क्रांती परिवर्तन घडवणार ना, पण स्वतःच्या घराला तर बदलवा, शेजारच्यांना तर बदलवा, नातेवाईकांना तर बदलवा. तुम्ही तसं प्रयत्न केला तर संपूर्ण समाज आपोआप बदलणार आहे. आपल्याला गरज नाही पडणार आमच्यासारख्या लोकांना लढायची किंवा बाहेर पडायची गरज नाही पडणार.
1: खरंच महिलांनी स्वतः परिवर्तन करून प्रत्येक घरामध्ये, जसं तुम्ही म्हटलं की एक छत्रपती शिवाजी महाराज आलेच पाहिजे, आणि ते खरंच एक जिजाऊ मातेसारखं प्रत्येक आईने करून दाखवलं पाहिजे. स्वतःकडे लक्ष द्या, आपल्या घराचं कुटुंब सुद्धा तसंच घडवा. तुम्ही अभेद्या फाउंडेशनची स्थापना केली, मग त्याचं कार्य कसं चालतं ताई, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
0: मी आधी पण म्हटलं की मी कराटेला असल्यापासून तो एक वेगळाच आत्मविश्वास, वेगळीच डेअरिंग होती, तर अगदी लढवू व्यक्ती तर कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि स्वतःलाही काहीतरी बदल घडवून आपण काहीतरी परिवर्तन आणू शकतो का समाजामध्ये, हा एक विचार होता. तिथे चलबिचल होत होती, परिवर्तन घडून येत नव्हतं, त्याचा एक राग येत होता मनामध्ये की परिवर्तन होतच नाहीये याने. परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण कुठं काम करू शकतो. ज्या रामेश्वर कॉलनीच्या भागामध्ये मी राहत होती, लहानाची मोठी झाली, त्या भागामध्ये मी स्वतःला झोकवून दिलं. मला तिथं काम करायचं होतं, लोकांमध्ये जायचं होतं. शाळाबाह्य मुलं, कचरा वेचणारी मुलं आणि घरकाम करणाऱ्या महिला यांच्या

0: वेचण्यासाठी मी सुरुवातीला काम करत होती. माझ्याकडे मी जेव्हा सुरुवातीला काम सुरू केलं तर कचरा वेचणारी मुलं मला दगड शिव्या वगैरे देऊन पडून जायचे. 6 महिने मला हिम्मत नव्हती माझ्यामध्ये 6 महिने की मी संस्था रजिस्टर करावी, कारण की भीती होती. एक ते म्हणतो ना आपण करू शकतो की नाही करू शकतो ह्या विचाराने मी सुरुवात केली होती. आणि मग सुरुवातीला मला सगळे म्हणायचे वेडी पोरगी येऊन बसते मंदिरामध्ये, काहीतरी बडबड करते, पाट्या घेऊन येते घरून, पेन्सिल घेऊन येते, आपल्या पोरांना शिकवते, किती दिवस करणार, 2 दिवस करणार, 8 दिवस करणार. पण 8 दिवसाचे जे 6 महिने झाले आणि 6व्या महिन्यामध्ये जे थोडस तरी बदल घडून आला की ते जे काका काकू ताई म्हणजे जे व्यसन करणारे लोक माझ्याजवळ त्यांच्या मुलांना सोडून जायचे की नाही तुम्ही बसा ताईजवळ, ताईजवळ शिक्षण घ्या. आणि मग तिथनं माझं शिक्षण घरा बेद्या फाउंडेशन सुरू झालं. आज माझ्या मुली 10वीला आहेत, कुणी 11वीचं शिक्षण घेते. मागच्या वर्षी माझ्या मुलीने धुनी भांडी करून 70% मिळवले. आणि तेही म्हणजे तेही कुठल्याही प्रायव्हेट स्कूलमध्ये नाही तर आमचे सगळे लेकर सरकारी स्कूलमध्ये जातात. काही अगदी हुशार जे आहेत त्यांना आम्ही प्रायव्हेटमध्ये टाकलेले आहे. माझ्या संस्थेला कुठला CSR नाही किंवा कुठला गव्हर्नमेंटचा कुठला प्रोजेक्ट नाही किंवा मला असं मी स्वतः जॉब करायची, मी स्वतः काउन्सिलिंग इतर संस्थेमध्ये करते आणि माझ्या संस्थेचं मी करते. इकडचं घर खूप छान भेटलंय, म्हणजे माहेर तर होतच छान प्रोत्साहन करणार. तर मग अशा सगळ्या गोष्टींनी मी करते.
1: अभेद्य फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे, त्यात तुम्ही अशा बालकांना जोडून घेतलेलं आहे, काही दुर्बल घटकातील महिलांना जोडून घेतलेलं आहे आणि त्यांना तुम्ही शिकवतात, त्यांच्यामध्ये काहीतरी आत्मविश्वास निर्माण करतात. हे कार्य खूप खरंच खूपच छान आहे ताई तुमचं. आणि ताई आता आम्ही आपल्याबद्दल ऐकलं आहे की गुलाबी गँग याची तुम्ही स्थापना केलेली आहे, तर नेमकी ही संकल्पना काय आहे?
0: गुलाबी गँग ही संकल्पना अशी आहे की गुलाबी गँग सखी सखी लावतो आम्ही पुढे. मी ह्या वर्षापासूनच ते सुरू केलं. महिलांसाठी तर काम करतेच पण गुलाबी गँग म्हटलं की थोडस गँग म्हटलं की थोडस वेगळं हे होतं आणि महिलांनाही उत्साह निर्माण होतो की अरे आपण म्हणजे कुठल्या अभेद्य फाउंडेशन शिक्षण घर म्हटलं तर त्यांना वाटतं की शिक्षण घर म्हणजे शाळेसाठी काम करणारी महिला आहे. जेव्हा गुलाबी गँग सखी आपण म्हणतो तेव्हा महिला वेगळ्या नजरेने बघतात की सखी म्हटलं की महिलांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो आणि त्यांना आनंद वाटतं आपलंच कुणीतरी आलेलं आहे,
1: आपल्याला काही व्यासपीठ मिळतं की काही इथे.
0: येस, मग आमचं काम तेच आहे. माझ्याकडे आता सध्याला 1000 महिला आहेत. ह्या सगळ्या महिलांमध्ये कुणी डॉक्टर पण आहेत आमच्याकडे की ज्या आम्हाला मदत करतात, सिव्हिल हॉस्पिटलच्या काही नर्सेस आहेत ज्या आम्हाला सहकार्य करतील. प्रत्येक कोपऱ्याकोपऱ्यातल्या महिला आपल्या गुलाबी गँगमध्ये आहेत आणि मग ह्या गुलाबी गँगमध्ये त्यांच्या कलागुणांना वाव मिळला जातो. त्यांच्या काही समस्या असेल तर आम्ही समजून घेतो, त्यांना आनंद देण्याचं आम्ही काम करतो. घरगुती हिंसाचाराचे काही प्रकार असतील, हुंड्या घेण्यासारखे काही प्रकार असतील, अत्याचाराचे काही प्रकार असतील, महिलांच्या फिर्याद नोंदवल्या जात नसणार, महिलांना कुठं काहीच सपोर्ट मिळत नाहीये, कोर्टामध्ये त्यांना व्यवस्थित समजवलं जात नाहीये वकिलांकडनं, तर संपूर्ण समस्या, कुठलीही समस्या असू द्या कुठलीही, त्या समस्येवरती आमची अभेद्य फाउंडेशन सखी म्हणजे अभेद्य फाउंडेशन शिक्षण घराच्या मार्फत हा उपक्रम राबवला जातो. गुलाबी गँग सखी उपक्रम. मग ह्या उपक्रमामध्ये आम्ही सगळी मदत महिलांना करतो. खेड्यापाड्यांवरती पण मी गेलेली आहे. चिंचोलीच्या महिला आपल्याकडे आहे, धानोऱ्याच्या महिला आहेत, भादलीच्या महिला आहेत. काही नाही, योजना महिलांपर्यंत पोहोचवतो आम्ही ह्या मार्फत. योजनेमध्ये महिलांचं ऑपरेशन बसू शकतो का, ह्या म्हणजे सगळ्याच गोष्टी, अशी एकही समस्या नाहीये की. आणि खास म्हणजे पुरुष सुद्धा आमच्या गुलाबी गँग सखीमध्ये सहभागी आहे. आम्ही पुरुषांना सुद्धा मदत करतो, फक्त असं नाही की महिलांच्याच हक्कासाठी न्यायासाठी लढतो तर पुरुषांना सुद्धा मदत करतो.
1: मग ताई या मार्फत तुम्ही महिलांची काही आरोग्य तपासणी सुद्धा केली जाते का?
0: तो माझे जे काही ओळखीचे हॉस्पिटल आहेत चांगले तिथे मी महिलांना पाठवते. तर डॉक्टर म्हणजे मी खरंच आयुष्यात काही कमवलं नसेल पण लोक आणि माणसं खूप चांगली कमवलेली आहेत. माझं नाव घेऊन जी महिला जाईल ज्या हॉस्पिटलमध्ये तर ते डॉक्टर तिच्याकडनं फीस घेत नाही, तिची तपासणी वगैरे करतात आणि काही अडचण आली तर मग आम्ही योजनेमध्ये वगैरे त्यांची मदत करतो. म्हणजे पुढच्या महिन्यापासून आम्ही ठरवलेलं आहे की प्रत्येक कॅम्प घेऊन आम्ही महिलांचं आरोग्य शिबिर असतील किंवा काय असेल ते सगळं घेऊ. सॅनिटरी पॅड वाटप होतात माझ्या संस्थेमार्फत. मी दरवर्षी सॅनिटरी पॅड वाटप करते आणि फक्त पॅड वाटप न करता आरोग्याविषयी मासिक पाळी बद्दल आम्ही सगळंच महिलांना व्यवस्थित समजावून सांगतो.
1: हे सगळं कार्य तुम्ही करता आहात, तुमच्यामध्ये धाडसी वृत्ती आहे, जिद्द आहे, तुम्हाला सगळ्या ताई भगिनी ताई म्हणून संबोधतात. मग हे सगळं कार्य करत असताना तुम्हाला तुमच्या घरच्यांची साथ कशी मिळते?
0: माझे वडील तर मला पहिले साथ देत नव्हते जेव्हा मी 10वी पर्यंत आली. नंतर पप्पांनी खूप सपोर्ट केला, खूप खूप, म्हणजे आई वडील माझा आधारस्तंभ झाले. नंतर मग

0: जेव्हा माझं लग्न झालं तर मला प्रितेशची साथ पण तशीच मिळाली. एक जोडीदार म्हणून अगदी सपोर्ट करणारा जोडीदार मिळाला. आणि माझे सासू सासरे जे आहेत, माझी सासू आई जी आहेत, त्या पण अगदी उच्च शिक्षित आहेत, तर तेही मला फुल सपोर्ट करतात. परत म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्या मुलांना स्वेटर वाटप जे असतील, नवीन स्वेटर घेऊन देणं असेल, माझ्या संस्थेचं रूम भाडं भरणं असेल, हे सगळं माझ्या इकडच्या परिवारामधले लोक करतात, माझे सासरचे लोक करतात. आणि मी फक्त त्यांची सून म्हणून नाही तर मला मुलगी म्हणून ठेवतात. म्हणजे मला लहानपणी सगळेच एक आशीर्वाद द्यायचे. मी समाजात पण कामं करते तर मला एकच आशीर्वाद मिळायचा की तुला चांगलं घर भेटेल. पण मला ते इतकं चांगलं घर मिळालं की मला कधी आई वडिलांची त्यांनी जाणीव भासूच दिली नाही की मला आई वडील माझे थोडेसही म्हणजे लांब राहतात माझ्यापासनं. तू कामं करत राहा, प्रोत्साहित होत राहा, हेच त्यांचं एक उद्दिष्ट आहे. तर घरचा खूप सपोर्ट आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला घरचं जर कधी सपोर्ट करणारे लोक नसतील तर तुम्ही काम करू शकत नाही. आज 3 वर्षाचा लेकराला सोडून मी हे सगळे कामं करते तर त्यांच्यामुळे शक्य होतात सगळे.
1: खरंच खूपच छान ताई. आणि तुमच्या कुटुंबाचा जो आधार तुम्हाला मिळतो आणि त्यांचा खंबीरपणे पाठिंबा तुम्हाला आहे, त्याच्याशिवाय एवढं कार्य हे सामाजिक कार्य शक्यच नाही. ताई, आता महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी काय केलं पाहिजे त्याबद्दल काय सांगाल?
0: सगळ्यात आधी तर स्वतःसाठी बचत करायला शिका. ते बचत करून करून तरी तुम्ही काहीतरी छोटे मोठे उद्योग घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकतात की आपण छोटे मोठे उद्योग सुरू करू शकतो का. बघा, आत्मनिर्भर हा शब्द काय की स्वतः स्वतःसाठी काहीतरी करणं,
1: स्वावलंबी
0: होणं. मग ते महिलेला चांगल्याच प्रकारे स्वावलंबी होता येतं. बऱ्याच महिला, आता माझ्या ज्या महिला आहेत त्यापैकी काही महिला शिलाई काम करतात, काही पापडचं काम करतात, काही महिलांनी बचत गट ओपन केलेले आहेत. तुम्ही असं काहीतरी करू शकतात. स्वतःमध्ये काहीतरी कलागुण असतील त्याला वाव द्या. आणि भविष्यामध्ये मी तर प्रयत्न करणारच आहे सगळ्या महिलांसाठी की काही रोजगार चांगल्या प्रकारे आपण उपलब्ध करून देऊ शकतो का महिलांसाठी. आणि कॉलेजच्या ज्या मुली आहेत, मला तरी असं वाटतं की कॉलेजच्या मुलींनी आता फक्त पहिले शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे स्वावलंबी व्हा, नाहीतर तुम्ही काय करतात, आई वडील लग्न करून दिल्यावरती नवऱ्याकडे जातात, मग परत तुमचे भांडणं वाद होतात. डिवोर्सच्या केस माझ्याकडे इतक्या येतात की हद्दीच्या बाहेर माझ्याकडे समुपदेशनासाठी आणि मदतीसाठी लोक येतात. का? तर मग मला माझी सासू पैसेच देत नाही खर्चायला, माझा नवरा मला पैसेच देत नाही. पण ह्या ठिकाणी तुम्हाला थोडंही तुमचं काही शिक्षण झालेलं असेल, तुम्ही काहीतरी शिकलेला असाल, तुम्हाला काही येत असेल, तर स्वतःची बचत करून तुम्ही स्वतःच्या गोष्टी पुरवू शकतात ना, दुसऱ्यांवरती अवलंबून नाही राहू शकत.
1: खरं.
0: आणि जॉब जे काही आहे, तर जॉब तर प्रत्येकाकडे आता मिळतात नाही मिळत तो वेगळा प्रश्न आहे. पण तुम्ही असं काहीतरी स्वतःमध्येच काहीतरी डेव्हलप करायचा प्रयत्न करा की तुम्ही स्वावलंबी होणार आहे. कराटे सारखं प्रशिक्षण घ्या. हिम्मत म्हणजे स्वतःमध्ये हिम्मत आणण्याचा प्रयत्न केला तरच हिम्मत येणार आहे. तुमच्यामध्ये कुणी हिम्मत टाकणार नाहीये किंवा तुम्हाला ती हिम्मत काही विकत घेता येत नाही. स्वप्न बघायची असते तर ती विकत घेता येत नाही, कुठलीच गोष्ट विकत घेता येत नाही. ती आपल्यामध्ये असायला पाहिजे, मग ती बाहेर पडते, नाहीतर मग ती अजिबात पडणार नाही. माझ्यासारख्या म्हणजे मी, मला शेजारचे लोक सुद्धा ओळखायचे नाही की माझ्या आई वडिलांची मी मुलगी आहे. पण आज संपूर्ण मला माझ्या वडिलांचं नाव मी चालवते. मग तुम्ही स्वतःमध्ये स्वतःच आत्मसन्मान असेल, स्वतःच निर्माण करा, तरच तुम्हाला शक्य होईल सगळ्या गोष्टी. आणि बघा, प्रशासन जे आहे ते तुम्हाला नक्कीच मदत करेल. जे कधी तुम्ही गेलेत त्यांच्याकडे मागायला तर ते देणारच आहे, ते उद्योग आणणारच आहे. पण आपल्यामध्ये ते आहे का, आपण करू शकतो का, तर ह्या सुद्धा गोष्टी महिलांनी बघायला पाहिजे.
1: आणि स्वतःमधले जे कला कौशल्य आहे, गुण आहे, ते सुद्धा आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि त्याचा विकासही करता आला पाहिजे.
0: आता बघा, माझ्याकडे मेहंदी काढणारी मुलगी आहे, रांगोळी काढणारी मुलगी आहे, डेकोरेशन करणाऱ्या मुली आहेत. आपण असं करू शकतो का? परत तुम्हाला पार्लरचं कोर्स मोफत मिळतात, बऱ्याच योजना मोफत आहेत. मग त्याचा फायदा महिलांनी घ्यायला पाहिजे, स्वतः करायला पाहिजे सगळ्या गोष्टी. कुणावर डिपेंड आपण राहूच शकत नाही आताच्या काळामध्ये तरी, मला तरी असं वाटतं. म्हणजे मुलगी सुद्धा थोडी मोठी झाली तर आई म्हणते की स्वतः शिक ग बाई, स्वतःच मी कधीपर्यंत असणार आहे. तर सगळ्या महिलांनी स्वतः स्वतःच विचार करून पुढे जायला हवा पाहिजे.
1: स्वावलंबी बना, आत्मनिर्भर,
0: बस तेवढंच. तोच एक पर्याय मॅम, नाहीतर दुसरं काहीच नाहीये. म्हणजे आपण किती हे करणार आहे की रोजगार नाहीये, कामं नाहीये. स्वतः स्वतःच काहीतरी विचार करून पुढे जायला पाहिजे मला तरी. आणि शिक्षण घेतलं ना माणसाने, शिक्षण संपूर्ण आयुष्य बदलवून टाकतं तुमचं. शिक्षणाशिवाय पर्याय नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आपण महिलांनी करायला पाहिजे, नुसतं फक्त घर, चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्तही काहीतरी. आणि माझं सुरक्षण कोणी दुसरं करेल, माझी मला कुणीतरी दुसरा मला हे करेल, म्हणजे माझं सुरक्षण मदत करेल, याचा विचार का करायला पाहिजे? स्वतः स्वतःची मदत करायला पाहिजे, स्वतः स्वतःसाठी हिमतीने हे करायला पाहिजे. घरामध्ये आपण एवढ्या गोष्टी शिकतो वगैरे, तर आपण त्या गोष्टी का नाही वापरू शकत? आपल्यावर कुणी कधी हमला करायला आला तर, अत्याचार करायला आला तर, मग या स्वतः महिलांनी सगळ्या गोष्टी

0: शिकून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे.
1: अगदी छान, खरंच ताई. आणि आज ती काळाची गरज सुद्धा आहे, आत्मनिर्भर व्हायलाच हवं, स्वावलंबी महिलेने व्हायलाच हवं. तुमचं पुढचं काय स्वप्न आहे?
0: मला राजकारण खूप आवडतं, खूप म्हणजे खूप, आधीपासूनच. तर मला असं वाटतं की राजकारणामध्ये महिलांनी जायला पाहिजे, महिलांची खूप कमी राजकारणामध्ये. राजकारणात आणि मला असं वाटतं मी जर कधी गेली, माझं स्वप्न मला असं वाटतं मी जर कधी राजकारणात गेली तर मी संपूर्ण समाजाला अजून चांगल्या रीते खूप खूप मदत करू शकते, खूप परिवर्तन, खूप योजना आणि खूप बदल घडवून आणू शकते. युवा पिढी जी आहे, तरुण पिढी जी आहे, त्यांना मी काहीतरी मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करू शकते. हे एक आहे, म्हणजे स्वप्न नाही म्हणता येणार, पण अशी एक इच्छा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त स्वप्न म्हटलं तर संपूर्ण भारतभर मला माझं काम पोचवायचंय. काम का पोचवायचंय? कारण की मला असं वाटतं ना कधी कधी की एकही माणूस माझ्यापासून मदत न घेता राहायला नको, कारण की गरजू खूप आहे. प्रत्येकाला मदत आहे, प्रत्येक जण आज घरात रडतंय पण त्यांना मदत करायला कुणीच नाहीये. तर माझी तेही एक इच्छा आहे की मला गुलाबी गँग जी आहे, माझी सखी गुलाबी गँग सखी, ही संपूर्ण भारतभर पोचवायची आहे. आणि माझ्यासारख्या प्रत्येक घराघरामध्ये एक वैशाली निर्माण करायची आहे. हे माझं खरंच स्वप्न आहे की आज मला नाही माहिती की मला मी किती वर्ष राहणार आहे किंवा किती वर्ष काम करणार आहे, पण मी गेल्यावरती माझ्या पाठीमागे असंख्य वैशालीताई निर्माण झाल्या तर त्या अजून असंख्य वैशालीताई निर्माण करतील आणि ते एक चक्र सुरू राहील वैशालीताई निर्माण होण्याचं. नाहीतर स्वतःमध्येही त्या झाल्यात चांगल्या सबल किंवा त्यांच्यात आत्मविश्वास आला, स्वतःसाठी लढू शकल्या, भांडू शकल्या, काम करू शकल्या, स्वतःचा आनंद स्वतः शोधू शकल्या, तरी मला खूप बरं वाटेल. मला अशा असंख्य महिला हे करायच्यात वैशाली सारख्या, हेच माझं एक स्वप्न असणार आहे.
1: मैत्रिणींनो, आज आपण वैशाली झालटे यांचा एक प्रेरणादायी प्रवास ऐकला. जिथं वेदना होत्या, संघर्ष होता, पण त्याहून मोठी होती ती जिद्द. अपयशानं खचून न जाता त्यातून उभं राहत स्वतःचं आयुष्य घडवणं आणि इतरांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवणं हीच खरी यशोगाथा आहे. वैशालीताई, आज या कार्यक्रमामार्फत मैत्रिणींना, आपल्या महिलांना, माता भगिनींना तुम्ही एक सुंदर संदेश दिलेला आहे. जीवनात काहीही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवायला कधीही विसरू नका. तर ताई, या सुंदरशा नोटवर आज कार्यक्रमातून आपण अनुमती घेत आहोत आणि आपण आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपल्या सगळ्या महिलांना जे मुलाचं मार्गदर्शन केलं आणि आपल्या सगळ्या या कार्याची सविस्तरपणे माहिती सांगितली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: चला तिला समजून घेऊया, महिलांसाठी कार्य याविषयी वैशाली झालटे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण

0: म्हटलं जातं. परंतु मैत्रिणींनो, आजची प्रत्येक स्त्री ही अर्थार्जनासाठी बाहेर पडतीये. ती कितीही शिकली, मोठ्या पदावर कार्यरत असली ना, तरीही स्वयंपाक हा तिला कधीही चुकलेला नाही. स्वयंपाक हा आपल्याला करता आलाच पाहिजे असं म्हटलं जातं. आणि मैत्रिणींनो, स्त्री सुद्धा अशीच असते ना की तिला दुसऱ्यांना जेवू घालण्यात एक आत्मिक समाधान मिळत असतं. पण सखींनो, जेव्हा आपण नवनवीन रेसिपीज करतो ना, त्या अगदी पहिल्या प्रयत्नात बेस्ट होतीलच असं नाही. गोंधळ, गडबड, धमाल होतेच ना, पण हार मात्र आपण कधीही मानत नाही. चला तर मग मैत्रिणींनो, ऐकूया प्रिया सफळे लिखित विनोदी कथा स्वयंपाक घरातील भंबेरी.
1: बाई बाई बाई, लग्न होऊन आले आणि स्वयंपाक घरात प्रवेश झाला खरा, पण काय, कुकर लावणं, पोळ्या त्याही थंड झाल्या की दाताशी बळजबरी करणाऱ्या, भाज्यांचे नेमके प्रकार जसे की कोरडी, पातळ, खोबरं लावून, शेंगदाण्याचं कूट लावून, साग्र संगीत मसाल्याच्या वगैरे वगैरे सगळो सावलो गोंधलो. ऋतू मनाशी बडबड करत होती. तिच्या लग्नानंतरच्या 10 वर्षातल्या अनेक गमतीदार आठवणींनी तिला हसू येत होतं. नवरोबा टूरवर आईबाबा लेकीकडं निवांत राहायला गेलेले, ती आणि तिची मनू दोघीच घरी होत्या. मम्मा पिझ्झा कर ना, मनूच्या डिमांडवरून ती स्वयंपाकघरात तिच्याकडून इतक्या वर्षात ज्या ज्या स्वयंपाकात धमाली झाल्या ती आठवत राहिली. लग्न झालं आणि सासरी आले, हनीमून वगैरे सगळं पार पडलं, एकमेकांना ओळखणं सुरू होतच. नुसतं छान छान ड्रेसेस आणि मेकअप करून नवऱ्यासोबत गार्डनमध्ये फिरणं, शॉपिंग, मूव्ही, नाटकं, मस्त चाललेलं होतं. घरात सासू सासरे होते, नणंद अधूनमधून येऊन जायची. सासूची आणि तिची गट्टी लवकरच जमली, त्यामुळे टेन्शन हा प्रकार नव्हताच. सासरे भारतीय रेलमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते, निवृत्त झाले तरी पासेस मिळायचे, मग वर्षातून त्यांच्या 2 टूर ठरलेल्या असायच्या. लग्न होऊन 2 महिने झाले होते. आईबाबा 15 दिवस हरिद्वारला जाणार होते, एक रामदेव बाबांचा कोर्स त्यांना करायचा होता. आईंनी भरपूर सूचना दिल्या जाताना बाय बाय करत दोघेही हरिद्वारला निघून गेले. मग काय, घरात राजा वरुण आणि राणी ऋतुजा, आत्ता खरी धमाल. पहिला प्रसंग ऐकूया, रसनालू सब्जी. चला बाई, वरुण यायच्या आत थंडगार रसना बनवून ठेवते आणि लगेच स्वयंपाकही करून टाकते, म्हणजे गप्पा मारत बसता येईल निवांत. असा विचार करत तिनं तांब्यात रसना बनवून ओट्यावर ठेवला. इकडं बटाट्याची रस्सा भाजी करू असा विचार करत कुकरला खिचडी आणि बटाटे उकडायला ठेवले. कांदा टोमॅटो सारी तयारी करून ठेवली, उकडलेले बटाटे सोलले, फोडणी टाकली, पाणी टाकलं, झाकण ठेवलं, पोळ्या झाल्या. बसली वाट बघत वरुणची, 8 वाजलेच त्याला येता येता. मी फ्रेश होतो, मला खूप भूक लागली, लगेच वाट. काय बेतयास असा विचारत तो बाथरूममध्ये गेला. हिनं टेबलावर ताटं मांडली, भांडी आणून दिली. सासूबाईंना चटण्या लोणची करायची भारी हौस. तो ट्रे अनेक छोट्या छोट्या बरण्यांनी भरलेला असे. तो फ्रेश होऊन आला, कडकडून भूक लागलीये ग. अरे, आवडीची बटाटा रस्सा भाजी केलीये, घे घे, तू पण बस ना. मी पापड भाजते, तोवर तू कर सुरुवात. त्यानं पहिला खास घेतला. अग, काय टाकलंयस रश्यात? अहो, काय म्हणजे काय, ये एक घास खा. तिला वाटलं प्रेमानं खाऊ घालतोय. इश्य, मी बसते जेवायला, तू जेव. असं नाही, तुला एक घास खावाच लागेल माझ्या हातून. बरं राजा, इतको प्रेम. असं बोलत तिनं त्याच्या हातून रस्सा भाजी पोळीचा घास घेतला आणि ये. अरे कसली आहे, काय लागते ही भाजी, रसनाचा वास आणि चव येते. ऋतू, नवीन संशोधन का?

0: स्नालू सब्जी का? तिनं कपाळावर हात मारून घेतला. रडवेली होत म्हणाली, सॉरी, मी पाणी टाकायचं तर चुकून तांब्यातला रसना टाकला. अशी झाली भंबेरी. आता दुसरी भंबेरी ऐका हो, पुरणपोळीची. लग्नानंतरची पहिली सोळी. आई म्हणाल्या, ऋतू येते ना पुरणपोळी? आई त्याचं काय आहे ना, मी सायन्सला होते ना, मग कॉलेज प्रॅक्टिकल्स अभ्यास इतका असायचा की पदार्थ शिकायला वेळच नाही मिळायचा. आई म्हणायची, शिकून घे, पण भाज्या निवडणं, चिरणं, ताटपाणी करणं एवढीच कामं असायची. शिकेन का मी हळूहळू? काही हरकत नाही, जॉब करतेस, इतर घरातली कामं असतातच, ती बघतेस, बाबांचे बँकेचे व्यवहार पाहतेस, करून बघ एखादी. हो आई, आईंनी पुरणपोळ्या केल्या. आता या दोन शेवटचे तू कर हं ऋतू. हो आई. तिनं कणकेचा गोळा घेतला, थोडा लाटला, पुरणाचा गोळा ठेवला आणि लाटायला सुरुवात केली. चक चक चक चक चक. अरे, पुरणपोळीतून पुरण बाहेर डोकावतंय, लाटण्याला चिकटते. पटकन तिनं गोळा डब्यात लपवला, हिमतीनं दुसरा गोळा घेतला. अन्नपूर्णा डोळ्यासमोर आणली, कणकेचा गोळा लाटला, पुरण ठेवलं, हळूहळू लाटायला सुरुवात केली. थोडं जमलं, यावेळी पोळपाटाला पुरण चिकटलं, पण लाटणं पुढे सरकेच ना. आता काय करू? नशीब, आई दुसरं काहीतरी काम करत होत्या. तिचं डोकं आऊट झालं, पुरण संपलेलं. तिनं कणिक आणि पुरण एकत्रित गोळा केला आणि पुरण मिश्रित कणकेचा खटपट करीत गोळा लाटला कसा तरी. ती पोळी अजब गजबच झाली. आईंनी देवाला नैवेद्य दाखवला, होळीचा सगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवला. ऋतूनं टेबलावर सर्व आणून मांडलं. चला जेवायला, आईनं बोलावलं. वाव, आता मस्त पुरणपोळी चापणार आहे मी, वरून जेवताना म्हणाला. ऋतू, बाबांना वाढ तुझ्या हातची पोळी.
1: नको नको, मी माझी खाईन.
0: नीट नाही झाली आहे ती. मग तर मला हवीच, बाबा अडून बसले. तिला रडूच कोसळलं. आईंनी डब्यात सगळ्यात खाली ठेवलेली पुरणाचं धिरड झालेली पोळी बाहेर काढली. घ्या सुनबाईच्या हातची पोळी. बाबांनी तूप वाढून घेतलं. मस्त झाली आहे, फक्त पुरण पोळीत न राहता पोळी बाहेर सगळीकडे पसरले. असं म्हणत त्यांनी ती कटासोबत खाल्ली. ती आईना रडक्या स्वरात म्हणाली, आई मला शिकवाल पोळी? सगळं शिकवेन ग, चल आता बैस जेवायला. तिनं निश्चय केला, मी सगळे पदार्थ करायला शिकेनच. तिला प्राजूची, तिच्या मैत्रिणीची आठवण आली. प्राजूच्या सासूनं साऱ्या पाहुण्यांसमोर आईनं काहीच शिकवलं नाही का ग, असा अपमान केला होता तिचा. सतत टोमणे मारून अपमानित करायच्या. मी किती भाग्यवान आहे, मला दुसरी आईच मिळाली. माझ्या भंबेरीलाही किती छान सांभाळून घेतात दोघंही. आता तिसरा प्रसंग ऐका. कौठाची जेली. ऑफिसमध्ये लंच आवर म्हणजे सुग्रास टिफिन पंगतच. ऋतूला एक एक डिशेश बनवायला जमू लागलं होतं. लग्नाला 6 वर्ष झाली होती. छोटी मनाली 4 वर्षाची. मग स्कूल, टिफिन, ऑफिस सगळं सांभाळत ती घरचं करत राहायची. आई बाबा, त्यांचे टूर्स, सिनियर सिटीजन ग्रुप मस्त चाललेलं होतं. पदार्थ घडायचे बिघडायचे, पण ती जिद्दीनं करत राहायची. एकदा काय झालं, शलाकानं टिफिनमध्ये आणलेली वेगळ्याच रंगाची बर्फी, असं पियर सोपचा जसं कलर असतो ना तशी मस्त दिसत होती. वाव, काय ग हे, साऱ्याच तुटून पडल्या त्या बर्फीवर. मस्तच ग, आंबट, गोड, यम्मी, असे शेरे सुरू झाले. रेसिपी सांग पटकन, काय काय आहे पण काय हे? ऋतूने एक पीस उचलत विचारलं. ओळख्या ग? बरीच ओळख परड केली पण चुकीची.
1: सांग बाई, आता मस्त झाली आहे ग.
0: अगं, ही आहे कौठाची जेली. तिला बर्फीचा आकार दिलाय. शलाकानं रेसिपी सांगायला सुरुवात केली. इतक्यात ऋतूचा मोबाईल वाजला.
1: कॉल संपेपर्यंत लंच ब्रेक संपला.

0: अच्छा कवट कुकरला का? अर्धवट ऐकलेलं. सगळ्या जणी टेबलवर पुढचं ऑफिस वर्ग करत बिझी झाल्या. घरी येता येता ऋतू भाजी मंडईत मुद्दामून गेली. दोन कवट आणले. घरी पोहोचताच आई एक सरप्राईज डिश करणार आहे. हो ग कर. ह आम्ही जरा मंदिरात जाऊन येतोय. मनूला घेऊन जातोय. हा हो हो या जाऊन निवांत. वरुणनं चहा हातात घेतला. आज मी लवकर आलोय. मस्त तुझ्या हातचा गरमागरम चहा. आहा हा हा. मी ना आज एक नवीन डिश बनवणार आहे. बघच तुला नक्की आवडेल. अगं कितीतरी प्रकार खातोच ना. न बोलता तुझ्या हातचे प्रयोग माझ्यावरच होतात. कर कर. बस का? न बोलता म्हणे. तिला भांडायला वेळच नव्हता. कधी एकदा कवचाची जेली करते असं तिला झालं होतं. फ्रेश होऊन कुकर लावला आणि भांड्यात कवट धुवून ठेवले. चार पाच शिट्ट्या झाल्या. कुकर थंड झाल्यावर तिनं कवट बाहेर काढले. ते जसेच्या तसेच होते. शलाकानं कवट कुकरला लावायलाच तर सांगितलं होतं. तिनं शलाकाला कॉल केला. अगं कवट काही शिजलं नाहीत ग. शलाका म्हणाली, ओ मा, मी अख्खे कवट कुकरला नव्हते लावायला सांगितलंय. अगं ते फोडून गर काढायचा, पाण्यात शिजवायचे. धन्य आहेस ग बाई. उद्या सगळी रेसिपी नीट ऐकून घे. आता जरा थोडी मी घाईते. बाय बाय बाय बाय बाय. ऋतूनं कपाळावर हात मारून घेतला. पुन्हा उडाली कवठाची जेली आणि माझी भंबेरी. सगळ्यांना उत्सुकता होती नवीन डिश खायची, पण तिनं डोकं दुखतं या सबबीवर नंतर करणार आहे नवी डिश असं सांगून वेळ धकवली. आपली फजिती त्यावेळी न सांगता काही दिवसांनी जेव्हा चांगली जेली बनवता आली तेव्हा साऱ्यांना सांगितली आणि साऱ्यांची हसून पुरेवाट झाली. मम्मा झाला का पिझ्झा? भूक लागली आहे ना ग. मनूच्या ओरडण्यानं ती ताडकन वर्तमानात आली. बापरे अजून बऱ्याच भंबेऱ्या आहेत. आता आठवत बसले तर भोकाड पसरेल माझी मनू. चला चला पटापट पिझ्झा करूया असं मनाशी म्हणत तिनं कढईत चिरलेल्या भाज्या परतायला घेतल्या आणि मनाशी हसत राहिली.
1: प्रिया सफळे लिखित विनोदी कथा आपण ऐकलीत भंबेरी. आणि सखींनो याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आता आपली रजा घेतीये. पुन्हा भेटूच अशा नवनवीन विषयांसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 12:45 होऊन गेलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
3: प्रसारित करत आहोत निरंतर स्वरलहरी कार्यक्रम.

निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात आज कोकणातील शेती आणि मासेमारी याविषयी जाणून घेणार आहोत. या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे ऋचा गद्रे यांचं. सादर करते आहेत विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. नमस्कार श्रोते हो, निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. श्रोते हो, कोकण म्हटलं की आपल्यासमोर येतात हिरवेगार डोंगर, नारळी पोफळीच्या बागा आणि अथांग पसरलेला समुद्र. कोकण हे निसर्ग, शेती, मासेमारी आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे. कोकणातली शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे.

इथं भात पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. याचबरोबर नाचणी वरी ही पिकं देखील घेतली जातात. याच्याबरोबर आंबा काजू नारळ सुपारी ही नगदी पिकं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे. इथल्या हापूस आंब्याला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. छोटे हो, इथला शेतकरी हा निसर्गाशी घट्ट नातं जोडून जगणारा आहे. त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

मी स्वतः एक आंबा आणि काजू बागायतदार आहे. त्याचबरोबर मी स्वतः कृषी पदवीधर असून गेली 15 वर्षापासून मी सक्रियरित्या नर्सरी व्यवसायात सुद्धा कार्यरत आहे. कोकणामध्ये प्रामुख्याने भात शेती केली जाते, त्याचबरोबर नाचणी सुद्धा केली जाते. त्याचबरोबर फळबागांमध्ये आपल्याकडे आंबा, काजू, फणस यांची शेती केली जाते. तर यामध्ये आपल्याकडे आता जे हवामान बदल होत आहेत त्यानुसार वेगवेगळे सल्ले आम्हाला आकाशवाणीद्वारे दिले जातात. जसं की आता टेम्परेचर वाढत आहे, खरं तर 34-35 पर्यंत आपलं रत्नागिरीतलं किंवा कोकणातलं टेम्परेचर असायचं, आता ते वाढून 42-43 पर्यंत जात आहे. तर अशा वेळेला आपल्या ज्या फळ पिकांची आहे ते कोणत्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आम्हाला आकाशवाणीद्वारे कळत असतं. तसंच आता आंबा पिकामध्ये वेगवेगळ्या फवारण्या केल्या जातात, तर या फवारण्या करताना सुद्धा काय काय प्रकारची काळजी घेतली पाहिजे, कारण फवारणी करत असताना वारा सुटलेला असतो, वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक कीटकनाशकं आपण वापरत असतो, तर ती वापरताना आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमामधून आकाशवाणीद्वारे सांगितलं जातं. आणि ती काळजी घेतल्यामुळे आरोग्याचं रक्षण शेतकऱ्यांचं आणि त्या शेतकऱ्यांकडे काम करणाऱ्या कामगारांचं होत असतं. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची, पारंपरिक पिकांच्या जाती होत्या. आता ज्या हायब्रिड जाती आहेत किंवा सुधारित जाती आहेत त्याचा वापर केला जातो. जसं काजू मध्ये पहिल्यांदा गावठी काजू असायचा, आता वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 8-9 यासारख्या विकसित केलेल्या जातींचा वापर केला जातो. त्याचबरोबर आंब्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा सलग हापूसची लागवड केली जायची, परंतु आता विद्यापीठाच्या रिकमेंडेशन द्वारे आता वेगवेगळ्या जाती सुद्धा 20-25% त्याच्यामध्ये मिक्स केल्या जातात, जेणेकरून जे परागीकरण आहे आणि फलधारणा आहे याच्यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला या मिक्स लागवडीमुळे दिसून येतो. त्याचबरोबर आता काही शेतकरी आहेत ते सघन लागवडीकडे सुद्धा वळू लागलेले आहेत, कारण पहिल्यांदा फक्त एका एकरमध्ये 40 झाडं बसत होती, सघन लागवडीमुळे हीच झाडं आता 150-200 बसायला लागलेली आहेत. लोक हल्ली सघन लागवडीकडे सुद्धा वळायला लागलेले आहे, ज्यामुळे लोकांचं आता उत्पन्न हळूहळू वाढायला लागलेलं आहे. कोकणामध्ये खरं म्हणाल तर अतिशय वेगवेगळ्या प्रकारची फळं आपल्याला मिळतात, परंतु काही वर्षापूर्वी या सर्वच फळांवरती प्रक्रिया केली जात नव्हती, त्यामुळे खूप सारा रानमेवा असेल जशी करवंद असतील हा फुकट जात होता. परंतु आता वेगवेगळ्या प्रक्रिया ज्या केल्या जातात किंवा त्याच्याविषयी जी माहिती आम्हाला आकाशवाणीद्वारे मिळते त्याच्यामुळे अगदी करवंदासारखं गोष्ट असेल त्याच्यावरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर काजूची बोंड त्याच्यापासून सुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, म्हणजे ज्या गोष्टी पहिल्यांदा दुर्लक्षित होत्या जसा रातांबा होता त्याच्यावर सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया व्हायला लागलेली आहे. तसं फणस खरं म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्येकाच्या घरासमोर 1-2 तरी फणस असतात आणि खूप मोठ्या प्रमाणावरती कोकणामध्ये फणस याचं उत्पादन होत होतं, परंतु कोणीही सिरियसली किंवा त्या आर्थिक दृष्ट्या त्या फणसाकडे बघत नव्हतं. आता हळूहळू अवेअरनेस आल्यामुळे आणि लोकांच्या यशोगाथा कानावरती आल्यामुळे लोक त्या फणसाकडे सुद्धा अर्थार्जनाचा एक मार्ग म्हणून बघतायत आणि त्यातून एका चांगल्या प्रकारचं इन्कम शेतकरी कुटुंबाला मिळत आहे. आता हवामानामध्ये वेगवेगळे बदल होत असतात आणि त्यानुसार पिकावरती येणारे रोग, किडी हे सुद्धा बदलत असतात. तर वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार कोणकोणती उपाययोजना करायच्या हे आम्हाला आकाशवाणीमुळे कळते. त्याचबरोबर शासनाची नवीन नवीन धोरणं, तशा नवीन नवीन कृषीसाठी असणाऱ्या योजना ह्या सुद्धा वेळोवेळी आम्हाला या वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे कळत असतात आणि त्यामुळे त्यांचा लाभ घेणं आमच्यासारख्या शेतकऱ्यांना खूप सोयीचं पडतं. कोकणामध्ये प्रामुख्याने आंबा, काजू, फणस, चिकू, त्याचबरोबर रातांबा, त्याचबरोबर मत्स्यशेती केली जाते किंवा मासेमारी केली जाते. या सर्वांनाच आकाशवाणीचं फार मोठं मार्गदर्शन विविध कार्यक्रमातून लाभत असतं. त्याचबरोबर आकाशवाणीवरच्या कार्यक्रमांमध्ये विद्यापीठातील वेगवेगळे कृषी तज्ज्ञ आमंत्रित केले जातात. त्यांच्याकडून कृषी विद्यापीठांमध्ये होणारे नवीन नवीन संशोधन आणि याबद्दल आम्हाला माहिती कळते. त्याचबरोबर आमच्या असलेल्या पिकांसोबतच कोणती जोडधंदे आम्हाला करता येतील यासाठीचं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला आकाशवाणीद्वारे मिळत असतं. सो अशा पद्धतीने संपूर्ण कोकणामध्ये कोणते वेगवेगळे प्रयोग चाललेले आहेत, कोणकोणते यशस्वी शेतकरी आहेत त्यांच्या मुलाखती आम्हाला वेळोवेळी ऐकायला मिळतात, त्यातून नवीन काम करण्याची, नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा सुद्धा आम्हाला मिळत असते. सो अशा पद्धतीने कोकणाच्या एकूणच शेतीच्या विकासामध्ये आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आकाशवाणीचं खूप मोठं योगदान आम्हाला दररोजच लाभत आहे.

0: श्रोते हो, शेतीच्या बरोबरीनं कोकणात मासेमारी हा व्यवसाय देखील इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. पारंपरिक होड्यांपासून ते आधुनिक ट्रॉलर्सपर्यंत विविध पद्धतींचा वापर करून इथे मासेमारी केली जाते. सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी यासारख्या माशांना बाजारात मोठी मागणी असते. आता या मासेमारीविषयी आपल्याला सांगताहेत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथील प्राचार्य डॉ केतन चौधरी.
1: कोकणाला 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण अशी किनारपट्टी आहे आणि या किनारपट्टीवरती 3.5 लाख मच्छीमार हे आपला व्यवसाय करत असतात. साधारणपणे 70 ते 80 हजार मच्छीमार रोज समुद्रामध्ये जातात आणि मासेमारी करतात. आता शासकीय नियमाप्रमाणे म्हणजे एक आपल्याकडे महाराष्ट्र मासेमारी कायदा 1981 हा आहे. त्या कायद्यामध्ये असं म्हटलंय की प्रत्येक मच्छीमारांनी आपल्या बोटीवरती ज्यावेळेला जायचंय त्यावेळेला 2 रेडिओ घेऊन जायचे. बरं का? तर रेडिओ हा मासेमारी नौकेवरती असणं हे आवश्यकच आहे. तो असतो त्याप्रमाणे आणि मग रेडिओ असतो. त्यावेळेला ते मासेमारी करत असतात त्यावेळेला ते रेडिओवरती आपले सगळे जे कार्यक्रम आहेत ते ऐकतही असतात. त्याच्यामुळे आपण जे हे सगळे कार्यक्रम करतो, कृषी आहे किंवा मत्स्य व्यवसायाच्या संबंधीचे जे कार्यक्रम आहे, याचा लाभ मच्छीमारांना नक्कीच होत असतो. हे सगळे जे विविध विषय आहेत, मासेमारीच्या संदर्भातील असतील, मत्स्य संवर्धन विषयातील असतील, हे अन्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं जे साधन आहे हे रेडिओ सारखं स्वस्त कुठलंही साधन नाही. आणि अगदीच सहजच ते आपलं काम करत असतानाच ही सगळी जी माहिती आहे ही त्यांच्या कानावरती पडते आणि या माहितीचा त्यांना उपयोग सुद्धा होतो. आता खरं तर त्यांना जे रेडिओ आपण नौकेवरती ठेवायला सांगितले होते ते हवामानाचा जो अंदाज आहे तो काही तातडीची जर का हवामानाची इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर त्याकरता सुद्धा त्याचा उपयोग होतो. बाकी तंत्रज्ञान जे आहे, आता आपण बघितलं की यामध्ये आपण मत्स्य शेती आहे, कोळंबी शेती आहे, नंतर शोभिवंत मत्स्य शेती आहे, कालवांचं संवर्धन, खेकड्यांचं संवर्धन, विविध मत्स्य पदार्थ तयार करणे याविषयीचे विविध कार्यक्रम आपण आपल्या या रेडिओच्या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून आपण करत असतो आणि त्याचा फायदा जो आहे हा शेतकऱ्यांना सुद्धा होतो. तर त्यांना ज्यावेळेला कळतं की आता माझं आता व्याख्यान समजा आज रेकॉर्ड झालंय, मग आम्ही तो तुम्ही खूप छान ते हे तयार करतात फ्लायर, आणि मग ते फ्लायर आम्ही सगळ्यांना पाठवतो. आमचे गट आहेत शेतकऱ्यांचे आणि आजकाल तर ते ही पण येते ऑडिओ फाईल जी आहे ती सुद्धा बऱ्याचदा मच्छीमार त्याची तयार करतात आणि ती आपल्या ग्रुपमध्ये जी आहे ती प्रसारित करतात किंवा ती डिस्ट्रीब्यूट सुद्धा करतात. तर रेडिओचा फायदा हा जबरदस्त खूप छान फायदा आहे. हे जे माध्यम आहे हे माध्यम असंच सर्वांना आपल्या ज्या सेवा आहेत ह्या 100 वर्षे आणि त्या नंतर सुद्धा अविरतपणे देऊत राहो असं मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.
0: श्रोते हो, बदलत्या काळानुसार मासेमारीमध्ये देखील मत्स्य संवर्धन, मत्स्य पदार्थ तयार करणं यासारखे व्यवसाय देखील वाढीला लागले आहेत. आपलं कोकण आणि आपल्या कोकणातली शेती, मासेमारी म्हणजे निसर्ग आणि परंपरा यांचा खूप छान संगम आहे.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभेच्या चार संसदीय समित्यांची पुनर्रचना। आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ। पश्चिम बंगाल विधानसभेच्या दोन मतदारसंघात 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू। 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर। 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण। आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज फ्रान्स बरोबर। लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी 2026-27 या वर्षासाठी चार संसदीय समित्यांची पुनर्रचना केली। लोकसभेतले भाजप खासदार डॉ संजय जयस्वाल यांची लोकसभेच्या 30 सदस्यांच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। लोकसभेतले 15 आणि राज्यसभेतल्या 7 सदस्यांचा समावेश असलेल्या सार्वजनिक उपक्रम समितीचं अध्यक्षपद भाजप खासदार वैजयंत पांडा यांच्याकडे सोपवण्यात आलंय। बिर्ला यांनी लोकसभेतले काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली। यात लोकसभेतले 15 आणि राज्यसभेतल्या 7 सदस्यांचा समावेश आहे। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीचं अध्यक्षपद लोकसभेतले भाजप खासदार फग्गन सिंग कुलस्ते यांच्याकडे असेल। या समितीत लोकसभेतले 20 आणि राज्यसभेतल्या 10 सदस्यांचा समावेश असेल। या चार समित्यांचा कार्यकाळ 1 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 हा असेल। केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलद गतीनं सुरक्षा आणि इशारा विषयक संदेश पोहोचवण्यासाठीच्या सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला। या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले। केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली। हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलंय। भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी म्हटलंय। नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय। पश्चिम बंगालमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघातल्या 15 मतदान केंद्रांवर आज फेर मतदान सुरू आहे। सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं। मगराहाट पश्चिम इथल्या 11 आणि डायमंड हार्बर इथल्या 4 मतदान केंद्रांवर मतदानाच्या वेळी गैरप्रकार झाल्याचं दिसून आल्यावर या ठिकाणी फेरमतदान घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या होत्या। सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू असल्याचं प्रशासनानं म्हटलंय। सकाळी 11 वाजेपर्यंत मगराहाट पश्चिम इथं 38% जास्त तर डायमंड हार्बर इथं 36% मतदानाची नोंद झाली असून सरासरी 37% मतदानाची नोंद झाली आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या

वेळी पर्यवेक्षक म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. या निर्णयाला तृणमूल काँग्रेसनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची यांच्या पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं असे निर्देश यावेळी न्यायालयानं दिले. कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची हा सर्वथा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असं न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची यावेळी म्हणाले. मतमोजणीच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. यावर हे फुटेज 45 दिवसांसाठी जतन केलं जाईल असं आयोगानं न्यायालयात सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभेसाठी 23 आणि 29 एप्रिलला दोन टप्प्यात मतदान झालं. येत्या सोमवारी 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. टपाली मतांच्या पाकिटांची अवैधरित्या छाननी सुरू असल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसनं कोलकाता इथल्या खुदिराम अनुशीलन केंद्रासमोर आज निदर्शनं केली. आज पहाटे 4 वाजता टपाली मतदानाच्या 8 मतपेट्या सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत आणल्या आणि त्याची अवैधरित्या छाननी केली जात असल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. उत्तर आणि पूर्व कोलकाता इथल्या अनेक मतदारसंघातल्या मतपेट्या खुदिराम अनुशीलन केंद्रात ठेवलेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरू असतानाच इथं भाजपाचे कार्यकर्ते दाखल झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 89.89% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. यंदाही उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण जास्त आहे. कोकण विभागात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वाधिक 94.14% आहे. लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येईल. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर होईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय. मुंबईतल्या एमडीएसएल अर्थात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं भारतीय नौदलाच्या प्रकल्प 17 अ अंतर्गत बनवलेली निलगिरी या श्रेणीतली महेंद्रगिरी ही 6वी युद्धनौका गेल्या 30 एप्रिल रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत बनवलेल्या नौका बहुउद्देशीय आणि अष्टपैलू युद्धनौकांचा समूह असून सागरी क्षेत्रातली सध्याची स्थिती आणि नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीनं बांधण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. या अत्याधुनिक नौका स्वदेशी रचना, गुप्तता, लढाऊ क्षमता आणि टिकाव धरण्याची क्षमता या क्षेत्रातली मोठी झेप असल्याचं यात म्हटलंय. अमेरिका युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या कार आणि ट्रकवरच्या आयात शुल्कात वाढ करून ते 25% नेणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. युरोपियन युनियन व्यापार कराराचं पालन करण्यात अपयशी ठरलं असून युरोपियन वाहन उत्पादकांनी अमेरिकेत उत्पादन सुरू करावं असं आवाहन ट्रम्प यांनी केलंय. मात्र युरोपियन युनियननं नेमकं कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. युरोपियन युनियन आणि अमेरिकेदरम्यानच्या करारानंतर 1 वर्षाच्या आतच अमेरिकेनं ही भूमिका घेतली असून यामुळे दोन्ही बाजूंमध्ये व्यापार तणाव निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. ओमानच्या आखातात आणि सागरी मार्गांवर अमेरिकेनं केलेल्या नाकेबंदीमुळे इराणचा जवळजवळ 4.80 अब्ज डॉलर्सचा तेल महसूल बुडालाय. अमेरिकेतल्या एका वृत्तसंस्थेनं पेंटागॉनचा हवाला देत हा दावा केलाय. हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातलेल्या इराणी जहाजांविरोधातल्या अमेरिकेच्या कारवाईमुळे इराणच्या ऊर्जा निर्यातीत घट झाल्याचं यात म्हटलंय. दरम्यान इराणवरचा आर्थिक दबाव कायम राखण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागानं स्पष्ट केलंय. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यादरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीची नियमित सेवा आजपासून अधिकृतपणे सुरू झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 30 एप्रिल रोजी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचं उद्घाटन केलं होतं. वंदे भारत एक्सप्रेसमुळे जम्मू आणि श्रीनगर दरम्यानचा संपर्क मजबूत होईल अशी आशा आहा.

0: थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या संघाची गाठ फ्रान्सच्या संघाशी पडणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताचे लक्ष्य सेन आयुष शेट्टी तसंच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी या जोडीनं चिनी तैपेबरोबरचे आपापले सामने जिंकल्यामुळे भारत उपांत्य फेरीत दाखल झालाय. महिलांच्या संघाला मात्र चीनकडून उबर चषक स्पर्धेत पराभव पत्करावा लागल्यामुळे डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषकात भाग घेता आला नाही. यंदाच्या मे महिन्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांसह हिमालयाच्या पायथ्याकडचा प्रदेश आणि पूर्व किनारपट्टी भागात सरासरीपेक्षा जास्त तीव्रतेची लाट उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यंदाच्या मे महिन्यात देशाच्या अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. तसंच वायव्य भारतात अनेक ठिकाणी मध्य भारताचा काही भाग आणि लगतचा प्रदेश आणि ईशान्य भारताच्या दक्षिणेकडच्या भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील असं हवामान विभागानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेच्या चार संसदीय समित्यांची पुनर्रचना. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. पश्चिम बंगाल विधानसभेच्या दोन मतदारसंघात 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू. 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज फ्रान्सबरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: जाके गरम मसाला, तू जा जा घर जाके आ...

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. आणि स्टेट बँक घोटाळ्यातला आरोपी कमलेश पारेखचं UAE मधून प्रत्यार्पण. महिला बचत गटाच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 या उपक्रमाचं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. सध्या 20 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे, तर उर्वरित 16 जिल्ह्यांमध्येही लवकरच हे काम सुरू करू असं त्यांनी सांगितलं. महालक्ष्मी सरस उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर 1000 जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं. ग्रामविकास विभागानं महालक्ष्मी सरस उपक्रमाला व्यावसायिक स्वरूप मिळवून दिल्यानं या प्रदर्शनाची तुलना आता जागतिक स्तरावरील प्रदर्शनांशी होऊ शकते असं ते म्हणाले. महालक्ष्मी सरस म्हणजे बचत गटांना उपलब्ध करून दिलेली एक हक्काची बाजारपेठ असून आता राज्यातले बचत गट कोणत्याही स्पर्धेसाठी तयार आहेत असं ते म्हणाले. प्रधानमंत्री मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी देशाच्या विकासाच्या वाटचालीत महिलांचा सहभाग वाढवण्याचा संदेश दिला, त्यालाच अनुसरून गेल्या 10 वर्षात राज्यात महिला बचत गटांची एक मोठी चळवळ उभी राहिली. अनेक महिलांनी स्वबळावर आणि बचत गटांच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादनं तयार करून स्वतःची ओळख निर्माण केली, आपल्या कुटुंबाचं सक्षमीकरण केलं असं ते म्हणाले. राज्यात 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचा आणि 1 कोटीची संख्या पार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असावं असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असून राज्यासह देशाच्या विविध भागातली महिला उद्योजकांची उत्पादनं, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. या प्रदर्शनात 500 स्टॉल असून त्यात महाराष्ट्रातल्या 230 स्टॉलचा समावेश आहे. याशिवाय विविध शासकीय संस्थांचेही स्टॉल इथं आहेत. ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून विविध कंपन्यांबरोबर 17 लाख कोटी रुपयांचे करार केल्याची माहिती त्यांनी दिली. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी नियोजन, महाराजस्व अभियान शिबिरं इत्यादी विविध योजनांबाबत त्यांनी माहिती दिली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी स्वगणनेत नोंदणी केल्यानंतर या मोहिमेला राज्यात प्रारंभ झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी आज स्वगणना मोहिमेत स्वतःची माहिती नोंदवली. या मोहिमेत नागरिक SE.census.gov.in या पोर्टलवर घर बसल्या किंवा कुठूनही सहज 33 प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. प्रत्येक सहभागी नागरिकाला एक युनिक आयडी मिळेल आणि नंतर गणना करता घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करेल. या मोहिमेचा दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून दरम्यान सुरू होईल, ज्यामध्ये अपूर्ण माहिती अद्ययावत करता येईल. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या 91 विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वात

अधिक 94.14% लागला आहे, तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत 90.8%, नाशिकमध्ये 90.72%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 88.68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% इतका लागला आहे. बारावीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 86.8% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. गुणपडताळणीसाठी उद्यापासून येत्या 17 मे पर्यंत अर्ज करता येतील. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या भोर घाटात मिसिंग लिंकचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला. या रस्त्याचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. त्यानंतर उद्घाटन समारंभासाठी उभारलेल्या सुविधा हटवल्यानंतर हा मार्ग मोकळा झाला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलद गतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या बँकिंग समूहाची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कमलेश पारेख याला भारतात आणण्यात सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरोला यश आलं आहे. सीबीआयनं पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात यशस्वी प्रत्यार्पण घडवून आणलं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर सीबीआयनं त्याला आपल्या ताब्यात घेतलं. पारेख यानं काही संचालकांच्या मदतीनं बँकाचा निधी परदेशातल्या कंपन्यांमध्ये वळवून शेकडो कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. सीबीआय आता या संपूर्ण प्रकरणातल्या इतर आरोपींची भूमिका समजून घेण्यासाठी पारेखची चौकशी करेल. परराष्ट्र आणि गृह मंत्रालयाच्या समन्वयानं तसंच इंटरपोलनं जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे ही कारवाई केली गेली. वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यात काल प्राणी गणना करण्यात आली. राज्यातलं पहिलं रामसर स्थळ आणि पक्षीप्रेमींचं नंदनवन असलेल्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात झालेल्या प्राणीगणनेमध्ये सोनेरी कोल्हा, रानमांजर, तरस, मुंगूस, रान ससे यासारख्या विविध वन्यजीवांचं दर्शन झाल्यामुळे विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. बुद्ध पौर्णिमेला आकाश स्वच्छ, चंद्र पृथ्वीपासून अधिक जवळ, अधिक प्रकाशमान असल्यानं वन्यजीव गणना सुलभ होते. तसंच उन्हाळ्यामुळे वन्यप्राणी पाणवठ्यावर येण्याची शक्यता वाढते आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं सोपं जातं. या कारणानं वैशाख पौर्णिमेला दरवर्षी प्राणी गणनेचा उपक्रम राबवला जातो. पालघर जिल्ह्यात चिंचपाडा परिसरात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हलर बसचा अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर 16 प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या परिसरातून जाणाऱ्या बसचा टायर अचानक फुटल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्याचवेळी मागून भरधाव वेगानं येणाऱ्या एका अन्य वाहनानं ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खरात याला हजर करण्याकरता वॉरंट बजावण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं पीएमएलए न्यायालयात धाव घेतली आहे. खंडणीखोरी, महिलांचं लैंगिक शोषण आदी आरोपांखाली खरात विरोधात दाखल झालेल्या एफआयआरची दखल घेत ईडीनं खरातवर पीएमएलए अर्थात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यात 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपीविरोधात 15 दिवसात आरोपपत्र दाखल करून याची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवली जाईल असं पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था

तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. आणि स्टेट बँक घोटाळ्यातला आरोपी कमलेश पारेखचं UAE मधून प्रत्यार्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आज तुमच्यासाठी लिहिताना शब्द अपुरे पडत आहेत. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच शब्द शोधत आहेत. मित्रांनो, ओळखलं का या आवाजाला? अहो, यापूर्वी बरेचदा तुमच्याशी चर्चा, गप्पा, संवाद करणारा हा आवाज बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीला आलाय. नमस्कार, सत्रियाकाल, खम्मग आणि राम राम दोस्तांनो, मी धनश्री स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, विचार करताय ना की आज मी एकटीच कशी? त्याचं काय ना, बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी गप्पा मारायची, तुमच्याशी बोलायची संधी मिळाली आहे म्हणून जरा लवकरच आले.
1: धनश्री, अरे वा, आज तुला इथे बघून छान वाटतंय. चल चल, कार्यक्रम सुरू करूया, आपले मित्र वाट बघत असतील.
0: ओ मिस्टर लेट, आम्ही म्हणजे मी आणि मित्रांनी कार्यक्रम सुरू केलाय.
1: अच्छा, म्हणजे मलाच जरा उशीर झालाय. तर मित्रांनो, रागावू नका, मी तुमचा नेहमीचा लाडका दर्शन आज थोडा लेटच झालो.
0: ओ मिस्टर नेहमीचा, कार्यक्रम सुरू करा, नेहमीचा म्हणे.
1: बर बर, ए पण तू आज इकडे कशी? रस्ता चुकली की काय?
0: आकाशवाणी आणि माझं नातं इतकं घट्ट आहे ना की रस्ता मी चुकणारच नाही.
1: जेव्हा
0: मला जिथे हजर राहायचं असतं तेव्हा मी तिथे हजर असतेच.
1: ओ अच्छा, असं आहे का ते?
0: बाय द वे दर्शन, तू इतका टॉक्सिक का साऊंड करतोय? कुठल्या विश्वात आहेस तू? खूप बदलल्यासारखा वाटतोय तू, आणि हे फक्त मी नाही आपले मित्र पण म्हणतात.
1: धनश्री, मी बदललोय की नाही हे मला माहिती नाही, पण तुझ्या इथे असण्याने बदल होतोय एवढं मात्र नक्की.
0: माझ्या इथे असण्याने बदल होतोय म्हणजे कसं?
1: हेच की आल्यापासून नुसती बडबड बडबड, आणि ती पण फालतू. कार्यक्रम पुढे न्यायचा आहे, गाणी ऐकायची आहेत, याचं भान आहे का तुला?
0: ए हो, गाणं ऐकायचं राहिलंच. तर मित्रांनो, ऐकूया एक तडकत फडकत छानसं गाणं.

0: वेलकम बॅक मित्रांनो.
1: दर्शन, आजची तारीख काय?
0: 2 मे.
1: मग आजचा दिन विशेष काय?
0: आज राष्ट्रीय जीवन विमा दिवस आहे.
1: करेक्ट. दरवर्षी 2 मे हा दिवस अमेरिका आणि सगळं जग राष्ट्रीय जीवन विमा दिन म्हणून साजरा करतं.
0: आणि या दिवसाची सुरुवात झाली ती अमेरिकेतून. 2 मे 1759 रोजी अमेरिकेत पहिल्यांदा जीवन विमा उपलब्ध झाला. तेव्हा फिलाडेल्फिया या ठिकाणी प्रेस्बिटेरियन मिनिस्टर्स फंड ही पहिली जीवन विमा कंपनी सुरू झाली.
1: हा दिवस का साजरा करतात बरं? तर जीवन विम्याचे फायदे समजून घेण्यासाठी आणि आपल्या कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी विमा घेण्याची आठवण करून देण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो.
0: कर्ज फेडणं, मुलांच्या शिक्षणासाठी निधी, व्यवसाय टिकवून ठेवणं आणि कुटुंबाला आर्थिक आधार देणं यासाठी जीवन विमा खूप महत्वाचा आहे.
1: आता या जीवन विम्याचे आपल्याला काय फायदे होतात? तर आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते. कर्ज, गृह कर्ज, मुलांचं शिक्षण यांचा खर्च भागवता येतो. मनशांती मिळते की आपल्या नसण्यातही कुटुंब सुरक्षित राहील.
0: आणि भारत सरकारनं 2025 मध्ये सबका विमा सबकी रक्षा हा ऍक्ट पास केला. त्यामुळे 2026 हे वर्ष विमा क्षेत्रासाठी वाढ आणि डिजिटल उत्पादनांचं वर्ष ठरणार आहे. तसंच जीवन विमा उत्पादनांवर GST सूट दिल्यामुळे संरक्षण वाढण्यावर भर आहे.
1: मित्रांनो, हा दिवस तुम्ही आणि मी कसा साजरा करायचा? तर तुमची सध्याची जीवन विमा पॉलिसी तपासा. कुटुंबाच्या गरजेनुसार विमा संरक्षण पुरेसं आहे का ते बघा आणि आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.
0: जीवन अनिश्चित आहे पण तुमचं नियोजन निश्चित असावं. राष्ट्रीय जीवन विमा दिवसानिमित्त आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आजच योग्य पाऊल उचला.

0: या छानशा गाण्यानंतर तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तुला लहानपणापासून काय बनायची इच्छा होती रे?
0: असं काही फिक्स नव्हतं, पण मला वादनाची आवड होती. म्हणजे मी घरातले डबे वाजवायचो, घागर, मातीचे भांडे, जे हाताला येईल त्यावर बोटं फिरवण्याची प्रॅक्टिस करायचो. म्हणजे मला सगळंच वाजवता आलं पाहिजे असं मला वाटायचं, पण ते काही शक्य नव्हतं. कारण प्रत्येक वाद्याच्या वादनाचा प्रकार हा वेगवेगळा असतो. थोडंफार मिळतं जुळतं, पण भरपूर वेगळं असतं.
1: माझ्या मनात असं विचार आला, पूर्वी जेव्हा गायन क्षेत्रात घराणेशाही जास्त प्रचारात होती तेव्हा कसं होत असेल रे? म्हणजे राग तोच, पण घराण्यानुसार गाण्याची पद्धत वेगवेगळी. त्यामुळे या घराण्याचं गाणं दुसऱ्या घराण्याच्या व्यक्तीने गायचं नाही हे पण योग्य होतं असं वाटतं मला कधी कधी. अरे म्हणजे उगाच गाताना गोंधळ नको व्हायला ना.
0: असं काही नाहीये. असेही गायक आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या घराण्यांचा अभ्यास केलाय, आणि त्यातलेच एक जे नाट्यगीतांसाठी प्रसिद्ध होते ते म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडे.
1: अरे हो, त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा तो मी वसंतराव देशपांडे हा चित्रपट बघितलाय मी. अरे ते त्या काळातले संगीतातले PhD होल्डर होते.
0: हो, आणि त्याच डॉक्टर वसंतराव देशपांडेंचा 2 मे हा जन्मदिवस.
1: अरे म्हणजे आजच.
0: करेक्ट. आणि त्यांच्याबद्दलची एक लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक गुरूंकडून संगीताचे धडे घेतलेत. नागपूरमध्ये ग्वाल्हेर घराण्याचे मास्टर शंकरराव सापरे, किराणा घराण्याचे सुरेश बाबू माने, पतियाळ घराण्याचे असद अली खान, भेंडी बाजार घराण्याचे अमन अली खान आणि अंजलीबाई मालपेकर, आणि ग्वाल्हेर घराण्याचे रामकृष्ण बुवा वझे.
1: आणि वझे बुवा यांचे शिष्य दीनानाथ मंगेशकर यांचा देशपांडे यांच्यावर मोठा प्रभाव होता बरं. म्हणून त्यांना मंगेशकरांचे संगीत वारस मानलं जायचं, कारण देशपांडेंनी मंगेशकरांची गायनशैली हुबेहूब आत्मसात केली होती.
0: धनश्री, तू एका नाटकाचं नाव ऐकलंय का?
1: कुठलं?
0: कट्यार काळजात घुसली.
1: अरे किती फेमस नाटक येते, म्हणजे काय ऐकलंच आहे.
0: त्या नाटकाचे 1976 पर्यंत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी 1000 अधिक प्रयोग केलेत.
1: त्यांच्या नाट्यगीतांना खूप पसंती मिळाली आणि म्हणूनच सर त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला.
0: तर मित्रांनो, याच नोटवर ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गीत.

0: मित्रांनो, तुमच्याशी गप्पा मारताना, एखाद्या विषयाबद्दल चर्चा करताना वेळ कसा निघून जातो ना, काहीच कळत नाही. अहो, भानच उरत नाही.
1: टाइम इज फ्लाइंग फार.
0: ओ जेन झेड, जनरेशन झेड, मराठीत काही बोलता येईल का आपल्याला?
1: धनश्री, अख्खा कार्यक्रम आपला मराठीत आहे, हे विसरलीस का तू? आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे, ज्याचा मला अभिमान आहे.
0: पण व्यक्त होण्याकरता त्यातले शब्द फार जड आणि मोठे वाटतात, नाही का?
1: एक्झॅक्टली, त्यामुळे थोडा कंटाळा येतो बोलणाऱ्याला पण आणि ऐकणाऱ्याला पण.
0: पण आपल्याला असं कसं वाटू शकतं? जी आई आपल्याला बोलायला शिकवते, तीच आई आपण मोठं झाल्यावर आपल्याला कंटाळवाणी का वाटते? आणि मराठी ही फक्त भाषा नाहीये, ती आई हा शब्द देणारी आईच आहे.
1: हे मी मान्यच करतो की महाराष्ट्र मराठी भाषेशिवाय अपूर्ण आहे.
0: मोठमोठी पदे भूषवणारे कित्येक महान व्यक्ती याच भूमी जन्माला आले, जसं की जगन्नाथ शंकर शेठ. आणि यांच्यामुळे भारतात रेल्वे धावली आणि त्यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणतात.
1: पहिली महिला लोको पायलट म्हणजे वंदे भारत लेडीज स्पेशल ट्रेन चालवणारी सुरेखा यादव म्हणजेच महाराष्ट्र.
0: भारतातली पहिली महिला युनिव्हर्सिटी स्थापन करणारे, त्याचबरोबर एका विधवा महिलेशी लग्न करून विधवांना सन्मान देण्याचा संदेश देणारे महर्षी कर्वे म्हणजेच आपला महाराष्ट्र आहे.
1: भारतीय चलचित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके म्हणजे महाराष्ट्र.
0: पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी म्हणजे महाराष्ट्र.
1: स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणारे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले म्हणजे

0: जे महाराष्ट्र
1: भारताचं पहिलं सुपर कम्प्युटर बनवणारे भारतीय सुपर कम्प्युटरचे जनक विजय भाटकर म्हणजेच महाराष्ट्र.
0: प्रतिभाताई पाटील, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर म्हणजे महाराष्ट्र.
1: अरे फक्त देशभरात काय तर अख्ख्या जगभरात ज्यांच्या नावाने अंगावर शहारे येतात ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र. आणि दर्शन, आजच्या दिवसाची एक विशेष गोष्ट सांगू का?
0: सांग ना.
1: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याच दिवशी म्हणजे 2 मे ला लंडन मध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली.
0: ओ अच्छा.

0: सावरकरांनी याच दिवशी म्हणजे 2 मेला लंडन मध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली.
1: हो अच्छा. अगं आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कारणीभूत असलेली कितीतरी महाराष्ट्रातली नावं आपल्याला घेता येतील.
0: ज्या राज्याने घडवलं शिकवलं प्रगतीपथावर उंच भरारी घेण्यासाठी पंख दिले अशा माझ्या महाराष्ट्र राज्याचा आणि त्या माय मराठीचा मला सार्थ अभिमान आहे.

0: आता कसं वाटतंय जय महाराष्ट्र, आता कसं वाटतंय जय महाराष्ट्र।
1: मित्रांनो, कार्यक्रमात आम्ही घेतोय तुमची रजा, पण त्यापूर्वी तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर। संपर्कासाठीचा पत्ता आहे,
2: प्रिय दोस्त हो, युवावाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52।
1: आणि मित्रांनो, पत्रांसोबतच सोशल मीडिया हँडल्स वरच्या आकाशवाणी जळगावच्या पेजला फॉलो करा आणि कॉमेंट करा। मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी,
2: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे।
1: तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत टाटा,
2: बाय,
1: सी यू अगेन।

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. ठीक 6 वाजता हिंदी बातम्या, 6:05 इंग्लिश बातम्या, दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

दे धक्का या चित्रपटातील गीत आपण आताच ऐकलत. यानंतर ऐकूया पेला शेंडे आणि अजय अतुल यांनी गायलेलं, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत.

0: आताच आपण ऐकलात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृत बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. पश्चिम बंगालस्य द्वयोः विधानसभा क्षेत्रयोः 15 मतदान केन्द्रेषु पुनर्मतदाने अपराह्न 3 वादनपर्यन्तं 72% अधिकं मतदानं समंकितम्. निर्वाचनायोगेन पश्चिम बंगाल राज्ये सुरक्षायाः सुदृढीकरणाय सहैव मतगणना केन्द्राणां परितः शान्ति व्यवस्थायाः पर्यवेक्षणाय 65% मतगणना निरीक्षकाः 77 आरक्षक निरीक्षकाश्च नियोजिताः. छत्तीसगढ़ राज्य कांकेर नारायणपुर जनपद सीम्नी आईईडी विस्फोटने सुरक्षाबलस्य त्रयः कर्मचारिणः वीरगतिम् अवाप्नुवन् एकश्च व्रणितो जातः. आईपीएल क्रिकेट स्पर्धायां अद्य सायं चेन्नई सुपर किंग्स दलम तथा मुंबई इंडियंस दलम इत्यनयोः मध्ये प्रतिस्पर्धा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या संस्कृत वाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या संस्कृत वाणी या कार्यक्रमात 1 मे महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगानं पुरातन महाराष्ट्राची भावगीतं गाहा सत्तसई हे डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांचं भाषण आपण ऐकणार आहोत.
1: आपण महाराष्ट्रीयन लोक आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, चालीरीतींचा, खाद्य संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान बाळगतो. जगभरात कुठेही गेलो

आणि जगाच्या नकाशावर दिसणाऱ्या कुठल्याही भूप्रदेशात राहिलो तरी महाराष्ट्राच्या या मातीवर आपण नितांत प्रेम करतो. शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्तानं कुठंही स्थलांतरित झालो तरी भूतकाळामध्ये महाराष्ट्राच्या या भूमीवर घालवलेला काळ, त्याची मजा, त्या आठवणी मनात नेहमीच जपून ठेवतो. आपण ज्या महाराष्ट्रावर प्रेम करतो तो नेमका आहे तरी कसा? अगदी नेमकेपणानं सांगायचं तर राकट, कणखर, तरीही रसरशीत जीवनरसाने परिप्लुत भारताच्या राजकारणात, कला संस्कृतीच्या वैभवात आणि भूगोलात स्थिमित करणारी विविधता असलेला प्रांत म्हणून महाराष्ट्राचं महत्व अनन्यसाधारण आहे. 300 वर्षापूर्वी महाराष्ट्र काबीज करायला आलेला, मराठी राज्य बुडवायच्या इराद्यानं आलेला औरंगजेब खूप तयारीनिशी दक्षिणेत उतरला खरा, पण त्याला महाराष्ट्र जिंकताच आला नाही. का जिंकता आला नाही याचं कारण सांगताना गोनी दांडेकर म्हणतात की त्याला बिचाऱ्याला महाराष्ट्राची नसच समजली नाही. महाराष्ट्राला लाभलेली भौगोलिक विविधता पाहिली तर या भूमीचं वैशिष्ट्य चटकन लक्षात येईल. सातवाहन राजा हाल यानं एकत्रित करून संपादित केलेल्या 700 लहान लहान काव्यरचनांचा संग्रह म्हणजे गाहासत्तसई. 700 असं जरी नावात म्हटलं तरी प्रत्यक्षात विविध हस्तलिखितात मिळून 1012 रचना आपल्याला आढळतात. महाराष्ट्री प्राकृतात रचलेला प्राचीन मराठी वाङ्मयातला आद्य ग्रंथ म्हणजे गाहासत्तसई. हा कुठला धार्मिक ग्रंथ नसून शृंगार आणि प्रेमभावना आविष्कृत करणाऱ्या प्राचीन महाराष्ट्रातल्या भावगीतांचा संग्रह आहे ही मोठी आश्चर्याची बाब आहे. 2000 वर्षापूर्वी याच भूमीत राहणारे आपले पूर्वज कसे होते, कसे राहत होते, कुठले उत्सव साजरे करत होते, काय परिधान करत होते, कुटुंब पद्धती कशी होती याचं रमणीय वर्णन या ग्रंथात येतं. यामध्ये इतिहास आहे पण ऐतिहासिक व्यक्तिरेखा, राजांच्या वंशावळी, सणावळ्या, युद्धाचे तपशील नाहीत. राजघराणी नाहीत तसं राजकारणही नाही. व्यापाराचा उल्लेख आहे पण कसा? तर व्यापारासाठी पुरुष घरापासून दूर गेल्यावर त्याच्या अनुपस्थितीत काय काय होतं याचं वर्णन करताना आलेला व्यापाराचा उल्लेख. सण, वार, धार्मिक, अधार्मिक उत्सवांचा उल्लेख आहे पण व्रतवैकल्यांचं, कर्मकांड आणि पूजा अर्चांचं धार्मिक अवडंबर नाही. काव्य, कला, साहित्य सगळंच आहे पण कुठलीही क्लिष्टता नाही, जड भाषा नाही. साधेपणातलं सौंदर्य मिरवणारी, अभिनव कल्पनांनी मोहात पाडणारी, जात्याच आकर्षक आणि मधुर अशा महाराष्ट्री प्राकृतातल्या या रचना आहेत. गाहासत्तसई या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी, विशेषतः स्त्रियांनी केलेल्या या रचना सातवाहन राजा हाल यानं मागवल्या होत्या. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत 1 कोटी गाहा त्याच्याकडे जमा झाल्या. त्यातल्या त्यानं निवडून, वेचून 700 या ग्रंथात घेतल्या. हस्तलिखित स्वरूपात हा ग्रंथ उपलब्ध होता पण हा धार्मिक ग्रंथ नसल्यानं की काय कोण जाणे, फारसा लोकप्रिय ठरला नाही, अभ्यासलाही गेला नाही. या ग्रंथातल्या लहान लहान कवनांमध्ये आलेल्या कल्पना इतक्या ताज्या आणि इतक्या अनोख्या होत्या की काव्यशास्त्राच्या संस्कृत ग्रंथांमध्ये उदाहरणं देण्यासाठी आनंदवर्धन, धनंजय, भोजदेव, मम्मट, हेमचंद्र, रुय्यक, मंखक, विश्वनाथ यासारख्या अनेक साहित्यशास्त्राच्या विद्वानांनी त्या उदाहरणं म्हणून वापरल्या. या विषयावरच्या अशा काही रचना ग्रंथरूपात आहेत हे माहिती होऊनही त्याच्याकडे फारसं अभ्यासाचा विषय म्हणून पाहिलं गेलं नाही. या ग्रंथातल्या रचना ज्याला गाहा असं म्हटलं जातं त्या खऱ्या अर्थानं लोकांसमोर आल्या ते 1870 साली जर्मन विद्वान वेबर यांनी 370 गाहा एका जर्मन नियतकालिकात प्रसिद्ध केल्यावर. हाल सातवाहनानं केलेल्या या गाहांच्या संकलनाला 7व्या शतकात बाणभट्टानं हर्षचरिताच्या प्रास्ताविकात गाहाकोश असं म्हटलंय. विनाशिनम अग्राम्यम अकरोत् सातवाहनः विशुद्ध जातिभिः कोशम रत्नैरिव सुभाषितैः. एखादा राजा अत्यंत शुद्ध जातीच्या रत्नांनी खेडेगावात न होणारा असा अक्षय्य निधी करतो त्याप्रमाणे

सातवाहन राजानी अत्यंत निर्दोष अशा जातीछंदात रचलेल्या सुभाषितांनी अविनाशी आणि सोज्वळ असा कोश रचला. प्राकृतात रचलेल्या या गाहा खेड्यापाड्यातल्या सामान्य माणसाचं 2000 वर्षापूर्वीचं आयुष्य कसं होतं हे सांगतात. संस्कृत भाषेत झालेल्या क्लिष्ट रचना या विद्वत्तापूर्ण आणि त्यातला शृंगारच काय तो शिष्ट आणि प्राकृत रचना जानपद वाङ्मय हे मात्र ग्राम्य आणि विकृत असा समज दृढमूल असण्याच्या काळात या ग्रंथाला सुयोग्य स्थान लाभलं नसलं तरी आता बदललेल्या दृष्टिकोनातून या काव्यसंग्रहाचं अनन्य साधारण महत्व सर्वांच्याच लक्षात आलं आहे. सात वाहनांची राजवट असणारा काळ म्हणजे इसवी सन पूर्व दुसरं शतक ते इसवी सनाचं तिसरं शतक. काही विद्वानांच्या मते या ग्रंथातल्या काही गाहा मागाहून अगदी 6व्या 7व्या शतकापर्यंत अंतर्भूत केल्या असल्या तरी प्रामुख्यानं यातल्या रचना सातवाहनांच्या राज्यकाळातल्याच असणार. या रचना म्हणजे पुरातन महाराष्ट्राची भावगीतं आहेत असं आपण म्हटलं कारण यात अनेक स्त्री मनं मुखर झाली आहेत. या रचनांचा उद्देश समाजजीवन कसं आहे हे सांगणं हा नक्कीच नव्हता, पण स्त्रियांच्या मनातल्या भावना व्यक्त करताना समाज जीवनाचे अनेक पैलू आपल्याला त्यात दिसतात. स्त्रिया घरात काय काय कामं करत होत्या, सखीला त्यांच्या आयुष्यात किती महत्वाचं स्थान होतं, काय दागिने आणि वस्त्रप्रावरणं घालत होत्या, नाती गोटी कशी जपत होत्या. सवत असणं हे अगदी सामान्य वाटलं तरी आपला नवरा किंवा आपला प्रियकर अन्य कुणाची अभिलाषा करतो आहे, त्याला अन्य कोणीतरी आवडतंय ही विचित्र भावना त्यांना दुखावत असणारच. कसं हाताळत होत्यात ही उलघाल. आपली मनं या लहानशा कवनांमधून मोकळी करणाऱ्या स्त्रिया आपली सुख दुःख मांडताना अगदी साधे शब्द वापरतात, पण भावना इतकी व्यक्तिगत आहे की वाचकाच्या मनाला स्पर्शून गेल्याशिवाय राहतच नाही. व्यवसाय आणि उद्योगाच्या निमित्ताने स्थलांतर करणं हे काही महाराष्ट्रातल्या लोकांना नवीन नाही. 2000 वर्षापूर्वीच्या या कवनांमध्ये नोकरी व्यवसायाला परदेशी गेलेला पती आणि त्याच्या आठवणीत झुरत सख्यांबरोबर वेळ काढत सासू सासऱ्यांबरोबर घरात राहणारी स्त्री हे चित्र अगदी सामान्यपणे दिसत होतं. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे व्यवसायासाठी घरापासून दूर गेलेले पुरुष घरी परतत असत. समाजशास्त्रीय भाषेत ज्याला तात्पुरतं वर्तुळाकार स्थलांतर असं म्हणतात तो स्थलांतराचा प्रकार 2000 वर्षापूर्वी अगदी सर्रास इथे असावा. शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी फक्त शेती व्यवसायावर उपजीविका तेव्हाही होत नसावी. पतिविरहात झुरणाऱ्या स्त्रियांच्या मनातली गाणी असल्यानं या प्रत्येक लहानशा कवितेत निराळा विचार असला तरी शृंगाराच्या मुख्य पडद्यावरच जणू या वेगवेगळ्या घटना घडताना दिसतात. महाराष्ट्राचा भूगोल, इथल्या डोंगर दऱ्या, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि प्रिय करायला भेटायला पूर आलेला असतानाही नदी पोहून जाणाऱ्या धाडसी अभिसारिका, वेगवेगळ्या उपमा देताना येणाऱ्या वेगवेगळ्या झाडा फुलांचे फळांचे संदर्भ, प्रेमिकांचं प्रेम व्यक्त करणं आणि कधी कधी प्रेम अव्यक्तही राहणं, ऋतूनुसार आयुष्यात कामांमध्ये सृष्टीच्या बहरात होणारे बदल हे सगळं यामध्ये दिसतं. सातवाहन राजवटीचा काळ हा अनेक अर्थांनी स्थित्यंतराचा परिवर्तनाचा काळ होता. धर्मसंस्था, दैवतकल्पना, कर्मकांड यामध्ये बदल होत असलेला हा काळ प्रतिबिंबित होताना सर्व स्तरावरच्या बदलांचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. यात मूर्तीपूजेचा उल्लेख आहे पण देवळांचा फारसा उल्लेख येत नाही. बौद्ध धर्माचा उदय आणि प्रसार झालेला हा काळ असल्यानं बौद्ध भिक्षूंचा उल्लेख इथं येतो. गावाबाहेर झाडाखाली असणाऱ्या गणपतीचा उल्लेख आहे. हा स्थित्यंतराचा काळ असल्यानं वैदिक देवता आणि पौराणिक देवता दोन्हीचा संगम इथं आढळतो. या भूमीत होणारी पिकं कुठली होती तर यव आणि तुरी बरोबरच तांदूळ हे मुख्य पीक होतं. उसाचं पीक काढून त्याचा गुळ बनवला जात होता. तीळ, काकडी, कोहळा, आंबे ही फळं आणि प्राजक्त, बकूळ, कमळ, जुई या सुगंधी फुलांचा अनेकदा उल्लेख इथे येतो. अतिशय समृद्ध असं प्राणीजीवन आणि पक्षीजीवन या भूमीत होतं. हरिण, रेडा, हत्ती, अस्वल, सिंह या वन्य प्राण्यांबरोबरच गाई, बैल, मांजर

0: तर कुत्रा हे पाळीव प्राणी आणि चिमणी, पोपट, मैना, पारवा, कावळा, बगळा, मोर यासारखे पक्षीही विपुल प्रमाणात होते. कारण घनदाट अरण्य इथल्या डोंगर राजीत होते. स्त्रियांच्या मनाचा वेध घेणाऱ्या या रचना प्रामुख्यानं असल्यामुळे त्यांचं नटणं, मुरडणं, बांगड्या, गळसरी, पैंजण, मेखला, कानातले यासारख्या घडीव दागिन्यांबरोबरच झाडाच्या पानाफुलांचे, फळांचे दागिने, मोरपीस यांनी सजायची त्यांची पद्धत, मेहंदी, आळता, काजळ, तिलक, चंदनलेप, जांभळासारख्या फळापासून केलेली उटणी या सगळ्याचा वापर करून स्त्रियांनी केलेल्या प्रसाधनाचा उल्लेख काही गहांमधून येतो. पती प्रवासाला गेल्यावर सासर घरी राहून आपल्या सख्यांबरोबर मौज मजा करणाऱ्या स्त्रिया पोहायला जात, फुगड्या खेळत, रंग खेळत, वेगवेगळे उत्सव साजरे करत, संगीत, नृत्य, वाद्यवादन, चित्र काढणं यासारख्या कितीतरी कलांच्या आविष्काराचे उल्लेख गहांमधून येतात. यातल्या काही गहांमध्ये स्त्री पुरुषांच्या स्वैराचाराचे उल्लेख सुद्धा असले तरी हे वाङ्मय समाजाचं यथार्थ प्रतिबिंब दाखवतं असं म्हणता येईल. निषिद्ध नक्कीच नाही. मराठी भाषेला आज अभिजात दर्जा मिळालाय. 2000 वर्षांपूर्वी या भूमीत असणारं वैभव इथे आपल्या पूर्वजांनी खेड्यापाड्यातही अनुभवलेलं सुखी समृद्ध आयुष्य त्याची सविस्तर ओळख करून देणारा हा ग्रंथ गाहा सत्तसई अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचा आहे यात शंकाच नाही. या ग्रंथातली ही छोटी छोटी बहुपेडी काव्य अत्यंत मनोहारी आहेत. त्यातल्या अभिनव कल्पना वाचकाला अजूनही टवटवीत वाटाव्या अशाच आहेत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पुरातन महाराष्ट्राची भावगीतं गाहा सत्तसई हे डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांचं भाषण ऐकलं. आता गाहा सप्तशती या महाराष्ट्रीय प्राकृतातील आद्य ग्रंथावर आधारित गाहा सत्तसई ही 27 भागांची मालिका आकाशवाणी पुणे केंद्रानं काही वर्षापूर्वी प्रसारित केली होती. या मालिकेतील वांगी दखल एक भाग आता ऐकूया. लेखन केले डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी.

0: गाहा सत्य सही।
1: दोन हजार वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीत राहणाऱ्या सामान्य जनांच्या जीवनपद्धतीचा लेखाजोखा महाराष्ट्री प्राकृतातल्या गाहा सत्यसई या ग्रंथातल्या गाहांमध्ये पाहायला मिळतो। निरनिराळे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे, त्यांच्या व्यवसायातल्या बारकाव्यांचे आणि त्यासाठी लागणारी साधनं, आयुध याचे अनेक संदर्भ गाहांमध्ये येतात। आणि हे संदर्भ अजिबात ओढून ताणून आणलेले नाहीत, दैनंदिन आयुष्यातल्या घटनांचं निराळ्या कल्पनेसह झालेलं चित्रण आहे हेही चटकन जाणवतं। मातीची वेगवेगळी भांडी बनवणाऱ्या कुंभाराच्या व्यवसायातल्या उत्पादनांचे उल्लेख अनेक गाहांमध्ये येतात। मातीचे घडे पाण्यासाठी अगदी सर्रास वापरले जात असावेत। मातीच्या घड्यांचे अनेक संदर्भ येतात। कधी स्त्रीच्या गर्भाशयाला मातीच्या घड्याची उपमा दिली आहे तर कधी काही वेगळाच संदर्भ आहे। जेव्हा ऐश्वर्य असतं तेव्हा आपोआपच मान ताठ असते, उन्नत असते आणि पूर्णपणे रिकामं झाल्यावर मानही खाली झुकते हे वास्तव सांगताना रहाट गडग्याची उपमा दिली आहे। रहाटावर बसवलेले घडे जेव्हा पाणी भरून वरती येतात तेव्हा अगदी मान वर करून खुश होऊन येतात, पण पाणी देऊन रिकामे झाले की त्यांची मान अगदी सहज खाली जाते। उवम लहिऊण उत्ताणी आणणा होंती केवी सविशेषम रित्ता नमंती सुईरम रहट्ट घटिय व कापुसिरा हसत मुखाने येती वरती रहाट घट जलदाना

तळे होऊनी तळी उतरता झुकती खाली माना. एकमेकांच्या हाती घडा देताना त्यावेळी प्रेमी युगुलांचा एकमेकांच्या हाताला झालेल्या स्पर्शाचं आणि त्या स्पर्शामागच्या अनुकंपेचं सुंदर वर्णन एका गाहेत आलंय. प्रसंग असा आहे की गावाला आग लागली, त्यात नायिकेचं घर आणि सगळं काही जळून खाक झालं आणि कवी म्हणतो तरीही ती सुखावली. सौवस्सामी विदद्धे तहवी, सर्वस्व जळून गेल्यावरही हु हि अस निवृद्धिचेय, तिचं हृदय शांत झालं. कशानं, इतक्या प्रतिकूल अवस्थेत आगीतही कसली आली आहे शांतता? तर जमतेण गामडा आहे, गाव जळत असताना हत्था हत्थीम कुडो गहियो, तिच्या हातातून घडा घेतला, हातातल्या घड्यानं पाणी शिंपडून आग विझवण्याचा प्रयत्न ती करत होती तर त्यानं तिच्या हातातून घडा घेतला आणि तेव्हा हाताला झालेला स्पर्श तो तिला सुखावून गेला. जणू काही तो हे सुचवत होता की मी हे काम घेतो, तू आश्वस्त हो, मी आहे. गावालागी आग लागली एकुलते घरदार, जळून गेले तिचे सर्वही उरला राखढिगार. दिला तयेने घडा प्रियकरा विझवा याते आग, आगी तही त्या स्पर्श सुखाने प्रीतीला ये जाग. नुकतीच तोडलेली ताजी फुलं विकायला घेऊन आलेल्या माळणींचा उल्लेख काही गावांमध्ये आला आहे. ही माळीण खूप आकर्षक आहे. फुलं विकत घेण्याच्या बहाण्यानं फुलाचा भाव विचारायला म्हणून लोक तिच्या जवळ जाऊन भाव विचारतात, तेवढंच तिच्याजवळ उभं राहून तिच्याशी बोलायची संधी मिळावी म्हणून. एका गाहेत तिच्या हातांच्या आकर्षक हालचालींनी हात नाचवून ती फुलं दाखवतीये आणि त्यामुळं पाहणाऱ्या तरुणांची हृदय घायाळ होत आहेत असा उल्लेख आलाय. कलाकारांचा उल्लेख काही गाहांमध्ये आला आहे. यात मूर्तिकार, चित्रकार यांचा प्रामुख्याने उल्लेख आहे. भिंतीवर काढलेलं चित्र कुठूनही पाहिलं तरी आपल्याकडेच पाहतंय असं वाटतं. तसंच अडचणीच्या वेळी कुठेही आणि कधीही मदतच करेल, कधीच नजर फिरवणार नाही, पाठ करणार नाही, अशा व्यक्तीशी मैत्री करावी असा सल्ला या चित्राच्या उदाहरणांनी दिला आहे. तम मित्तम काव्यम जमकिर वसनामी देस आलंभी, अलिहिय भित्ती वाउल्लहम वन परमुहम ठाई. भित्ती चित्रा परितो सन्मुख राही सदाच सन्मित्र, देश विदेश असो वा प्रसंग कुठलाही काळ अन्यत्र. चित्रात काढलेल्या मानवी आकृतीत रंग भरले नसले तरी रेखाटलेल्या चित्रातलं प्रेमी जोडपं एकमेकांना आलिंगन देत आहे. आकर्षित करणाऱ्या काहीच गोष्टी नसतानाही खरं प्रेम जवळीक साधतंच हे सांगताना या चित्रगुणाचा उल्लेख आला आहे. लोपतीन ते गुणचित्रातील पुसले जरीही रंग. चित्रात काढलेल्या वस्तू कितीही आकर्षक दिसल्या तरी त्या खऱ्या नसतात हे सांगताना एका भुंग्याला सांगितलंय की पिकलेल्या कवठाच्या वासानं तू कमळ सोडून कवठाकडे जातोयस खरा, पण एक लक्षात ठेव की कवठाला स्पर्श केलास की तुला समजेल की मऊ मुलायम कमळच असतं. जरी गंध सारखा असला तरीही चित्रातला लाडू पाहून आनंदच होऊ शकतो, पण तो काही खरा नसतो. चित्रातला लाडूही खरा नाही आणि आनंदही कायमचा नाही. वास्तवाचं ज्ञान आलं की आनंद मावळतो. कमलम मुवंत महुअर पिक्क कैथाणे गंध लोहेण, आलेख लड्डुअम पामरो व छिवी उण जणिहिसे. उग्र गंध घमघमाट भुलवी पिकले कवठ विलासी, मूढ भ्रमरा सोडुनी कमला कवठा ते भुललासे. चित्रामधला लाडू बघता मावे ना मनी हर्ष, कमल कोणते कवठ कोणते कळवी मुलायम स्पर्श. एका चित्रकार

घराला वाण्याच्या घरच्या भिंतीवर चित्र काढायची इच्छा होती. त्याला एका गाहेत असा प्रश्न केलाय की तुला चित्र तर काढायचं आहे, पण तुला रंगाचा चित्रात वापर करताना क्रम कसा असावा, चित्र काढायची जागा कशी स्वच्छ करून घ्यावी हे तर कळतच नाही. ते तर तू केलंच नाहीस ना, मग वाणीणबाईंच्या घरावर चित्र काढायची स्वप्न काय बघतोस? वण्ण कम्मम न आणसी, म्हणजे रंगाच्या वापराचा क्रम काही तुला माहिती नाही. ठाण विशुद्धी विदेणा आणि वडिया, चित्र काढायचं स्थान स्वच्छ शुद्ध करून घ्यावं हेही तुला माहिती नाही. चित्त अर तहवी मग्गसी, हे चित्रकारा तरीही तू जातोयस कुठे? तर भोळणी कुडुम्मी आली ही उम, वाणीणबाईच्या भिंती चित्र काढून रंगवा.

0: अर तहवी मग्गसी, हे चित्रकारा तरीही तू जातोयस कुठे, तर भोईणी कुडुम्मी आली हिउम, वाणीण बैच्या भिंती चित्र काढून रंगवायला। यावरून वाटतं की भिंतीवर चित्र काढणं हे या चित्रकाराचं निमित्तच असावं फक्त।
1: श्रोते हो, आत्ताच आपण गहा सत्तसई या आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील मालिकेचा एक भाग ऐकलात। याचं लेखन केलं होतं डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी। श्रोते हो, ही संपूर्ण मालिका आकाशवाणी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे। आणि श्रोते हो, याबरोबरच संस्कृतवाणी हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत। पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमाच्या वेळी, तोपर्यंत नमस्कार। ह्या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं वंशिका पोवार यांचं, आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 6:55 झाली आहेत. ठीक 7 आपण प्रादेशिक बातम्या ऐकणार आहोत. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 रोजी सकाळी 7:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
2: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
3: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
4: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
3: हो,
4: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.

0: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
1: श्रोते हो, ब्लड प्रेशर, मधुमेह, मानसिक ताण ते हृदयविकार हे नव्या काळातलं आव्हान आहे. आपल्या जीवनशैलीशी जोडलेल्या या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई आपल्या डायल इन या विशेष कार्यक्रमात. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे 022-45-15-41-29 आणि 022-45-15-41-30. मंगळवारी 5 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वनिता मंडळाच्या आपल्या कार्यक्रमात. आपुलकी या घरात ही स्मिता जुगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
2: पक्षांचे हे असे लक्ष थवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
3: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
2: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. पक्ष्यांचे लक्ष थवे.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. तालुका पातळीपर्यंत उमेद मॉल सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. आणि पुण्यातल्या नरसापूर इथं झालेल्या बालिकेवरच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यात 12वीच्या परीक्षेत यंदा 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचं प्रमाण मुलांपेक्षा 6.35% जास्त आहे. विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं आघाडी घेतली. तिथं सर्वाधिक 94.14% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे. उत्तीर्णांची इतर विभागातली टक्केवारी अशी आहे. मुंबई 90.8%, पुणे 91.25%, नाशिक 90.72%, कोल्हापूर 89.97%, नागपूर 88.67%, अमरावती 90.92% आणि छत्रपती संभाजीनगर 88.68%. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुप

0: उपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. गुण पडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय.
1: महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 या उपक्रमाचं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
2: पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये तालुक्यापर्यंत आपल्याला उमेद मॉल कसा नेता येईल की जेणेकरून एक मोठं नेटवर्क, जसं अलीकडच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या चेन असतात तशी उमेदची चेन, कोणालाही काही घ्यायचं असेल तर तालुक्यात तो उमेदच्या दुकानातच गेला पाहिजे, अशा पद्धतीची मार्केट प्लेस ही तयार करण्याचा प्रयत्न आपल्याला भविष्यामध्ये करायचा आहे.
1: महालक्ष्मी सरस उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर 1000 जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं. महालक्ष्मी सरस म्हणजे बचत गटांना उपलब्ध करून दिलेली एक हक्काची बाजारपेठ असून आता राज्यातले बचत गट कोणत्याही स्पर्धेसाठी तयार आहेत असं ते म्हणाले. राज्यात 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचा आणि 1 कोटींची संख्या पार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असावं असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे. या प्रदर्शनात एकूण 500 स्टॉल असून त्यात महाराष्ट्रातल्या 230 स्टॉलचा समावेश आहे. याशिवाय विविध शासकीय संस्थांचेही स्टॉल इथं आहेत. विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना हाऊसिंग स्टॉकमधली घरं उपलब्ध करून देण्यासंबंधी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातल्या विविध प्रश्नांबाबत आज मुंबईत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे देखील या बैठकीला उपस्थित होते. सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकास प्रकल्पांशी संबंधित जागांचं केंद्रीय यंत्रणांसोबत समन्वय साधून सर्वेक्षण करावं आणि विकास कामांकरता लागणाऱ्या जमिनींबाबतच्या केंद्र शासनाशी संबंधित बाबींकरता एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा अशी सूचनाही त्यांनी केली. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अखत्यारीतल्या जागांबाबतची न्यायप्रविष्ट प्रकरणं तातडीनं निकाली निघावीत यासाठी समन्वय अधिकारी नेमण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. याअंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलदगतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नेमणूक झाली आहे. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा विस्तारित कार्यकाळ आज संपत असून त्यांच्या जागी जैन काम करतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं रोहित जैन यांच्या नेमणुकीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 3 वर्ष राहील. सध्या ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे. याआधी त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. लोकप्रिय चित्रपट गीतं, जाहिरात मोहिमा आणि सामाजिक भान जोपासणारं कथाकथन या क्षेत्रात जोशी यांनी मुबलक काम केलं आहे. जोशी हे सर्जनशील कलावंत असून जाहिरात, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात जगभरात त्यांची प्रशंसा केली जाते अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातल्या नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणातल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण काल उघडकीस आलं. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान आरोपीला न्यायालयातून बाहेर नेताना काही नागरिकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. हा खटला जलदगती न्यायालयात चालावा अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आहे. आरोपीनं यापूर्वीही काही गुन्हे केले होते अशी माहिती त्यांनी दिली. ठाणे जिल्ह्यात दहिसर भाईंदर लिंक रोडच्या बांधकामादरम्यान आज एक क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 2 मजूर मृत्युमुखी पडले. या अपघाताची पोलिसांनी नोंद केली असून चौकशी सुरू आहे. अमरावती इथं 2,03,75,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड इथं कारवाई केली. यात 368 किलोपेक्षा जास्त गांजा, 1.5 किलो चरस आणि 1.25 किलो मेफ्ट्रीन याचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर हा मुद्देमाल नागपूर इथल्या बुटीबोरी एमआयडीसीमध्ये नेऊन इन्सिनरेटरच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आला. नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतल्या पीडित महिलेचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेली कंपनीतली माजी कर्मचारी निदा खानचा अटकपूर्व जामीन नाशिक रोड न्यायालयानं अखेर फेटाळून लावला. निदा ही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जिल्ह्यातली 39 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळापूर्व कामं योग्य प्रकारे पूर्ण होईपर्यंत आपण स्वतः रस्ते काँक्रिटीकरण आणि नालेसफाईच्या कामांची सातत्यानं पाहणी करणार असल्याचं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी म्हटलं आहे. ते आज चेंबूर इथं रस्ते आणि विविध नाल्यांच्या गाळ उपसा कामांची पाहणी केल्यावर बोलत होत्या. नालेसफाईच्या कामात हयगय केल्या तसंच कामाचा वेग वाढवताना गुणवत्तेशी तडजोड केल्यास ते खपवून घेतलं जाणार नाही असं त्या म्हणाल्या. पुणे हौशी अॅथलेटिक्स संघटनेनं यंदापासून सुरेश कलमाणी क्रीडारत्न पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आता थोड्याच वेळात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातल्या सामन्याला सुरुवात होईल. चेन्नईतल्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. मुंबईनं या स्पर्धेतल्या 8 सामन्यांमध्ये केवळ 2 विजय मिळवले आहेत तर चेन्नईनं केवळ 3 विजय मिळवले असल्यानं दोन्ही संघांसाठी या सामन्यातला विजय महत्वाचा ठरणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून यावेळी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. तालुका पातळीपर्यंत उमेद मॉल सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. आणि पुण्यातल्या नरसापूर इथं झालेल्या बालिकेवरच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. थोड्याच वेळात आपण प्रसारित करणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष. दरम्यान ऐकूया काही संदेश.

मुंबई देशाची लक्ष्मी, आर्थिक राजधानी, पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातना झालेला हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येत आहे का? ती समुद्र मंथनातना जन्मली, मुंबई समुद्र बंधनातना जन्मली, सात बेट ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

0: श्रोतेहो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
2: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
3: वा, काय जोशपूर्ण आहे ही कविता.
2: हो,
3: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
4: श्रोते हो, ब्लड प्रेशर, मधुमेह, मानसिक ताण ते हृदयविकार हे नव्या काळातलं आव्हान आहे. आपल्या जीवनशैलीशी जोडलेल्या या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई आपल्या डायल इन या विशेष कार्यक्रमात. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे 022-45-15-41-29 आणि 022-45-15-41-30. मंगळवारी 5 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वनिता मंडळाच्या आपल्या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही स्मिता जुगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
5: पक्षांचे हे असे लक्षत हवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्षांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
6: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
5: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. 4 मे रोजी 12:00 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. पक्षांचे लक्ष थवे.
7: पक्षांचे लक्ष थवे.
8: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आज सकाळी 11:42 देशातल्या सर्व नागरिकांच्या मोबाईल फोनवर अचानक एक संदेश आणि सायरन सारखा आवाज ऐकू आला. ज्यांचे मोबाईल सायलेंटवर होते त्यांनाही हा संदेश ऐकू आला. काही नागरिक घाबरले, काहींना हा सायबर हल्ला वाटला. सर्वच नागरिक काही क्षणांसाठी सावध झाले. देशवासियांना सावध करण्यासाठीच ही विशिष्ट आपत्कालीन संदेश प्रणाली केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं सुरू केली आहे. आज या प्रणालीची चाचणी घेण्यात आली. याच प्रणालीविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊया.

0: श्रोतेहो, दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या सहकार्यानं देशभरात मोबाईल आधारित आपत्ती संप्रेषण प्रणाली सक्षम करण्यासाठी आजची चाचणी करण्यात आली. भूकंप, पूर, युद्ध अशा आपत्कालीन प्रसंगांमध्ये नागरिकांना वेळेवर माहिती मिळावी यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आजच्या चाचणी संदेशाकडे दुर्लक्ष करण्याचा इशारा बुधवारी देण्यात आला होता. आपत्तीच्या वेळी देशवासियांना सूचना देण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे सेल ब्रॉडकास्ट सुरू करण्यात आल्याचा संदेश आज नागरिकांनी ऐकला. सतर्क रहा आणि राष्ट्राला सुरक्षित ठेवा असंही या संदेशात म्हटलं होतं. विशेष म्हणजे हा संदेश प्रत्येकाला स्थानिक भाषेत मिळाला. या प्रणालीच्या अन्य वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊया राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक डॉ भालचंद्र चव्हाण यांच्याकडून.
1: सेल ब्रॉडकास्ट या आपत्कालीन संदेश प्रणालीचे आज नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या रिलीफ कमिशनर परिषदेत केंद्रीय दूरसंचार मंत्री माननीय श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडून उद्घाटन करण्यात आले. सेल ब्रॉडकास्ट ही आपत्कालीन अलर्ट प्रणाली असून सदर प्रणाली नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी यांच्याद्वारे विकसित केलेली असून ही आपत्कालीन सूचना यंत्रणा आहे. सदर प्रणाली ही सी डॉट या संस्थेने विकसित केली असून त्यासाठी ITU इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन यांनी शिफारस केलेली आहे. यात वेगवेगळ्या आपत्कालीन सूचना जसे भूकंप, सुनामी, पूर, विजेचा धोका, चक्रीवादळ इत्यादी आपत्तीत सूचना प्रसारित केल्या जातील. या सूचना हा एकाच वेळी एका विशिष्ट क्षेत्रातील सर्व मोबाईल फोनवर सायरनसह संदेश पाठवते आणि यातील सूचना ह्या बहुभाषिक असून यात विविध 21 भाषांसह मराठी भाषेतही संदेश प्रसारित होतील. ही प्रणाली आपत्कालीन संदेशाची स्थानाधारित संदेश काही सेकंदात असंख्य लोकांपर्यंत पोहोचवते. ही प्रणाली ही जुन्या SMS प्रणालीपेक्षा अधिक जलदवर कार्यक्षम असून ही प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही प्रणाली 2G तसेच 5G या प्रकारच्या सर्व प्रकारच्या नेटवर्कवर कार्यरत असून कोणत्याही विशिष्ट सेवा पुरवठादारावर अवलंबून नाही, म्हणजेच ही व्हेंडर ॲग्नॉस्टिक प्रणाली आहे. याशिवाय कोणत्याही स्वरूपाचे इंटरनेट सेवा उपलब्ध नसताना तसेच मोबाईलमध्ये सिम कार्ड नसताना अथवा सेल्युलर सबस्क्रिप्शन घेतले नसतानाही तसेच कनेक्टिव्हिटी नसतानाही मोबाईलवर संदेश पोहोचतो, हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. तसेच मोबाईल सायलेंट असला तरीही प्रणालीत संदेश पोहोचत असून आवाज मोठा होतो, त्यामुळे संदेश प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात येतो. ही प्रणाली अस्तित्वात असलेल्या इतर सर्व प्रणालींना तसेच DND मोड ॲक्टिवेट असतानाही संदेश पोहोचवण्याचे काम करते. योग्य वेळेत या प्रणालीद्वारे लास्ट माइल कनेक्टिव्हिटी साध्य होते, म्हणजे ज्यांना आवश्यक आहे अशा शेवटच्या घटकापर्यंत योग्य वेळी आणि योग्य प्रकारचा संदेश या प्रणालीमुळे पोहोचवला जातो. म्हणजेच असुरक्षित क्षेत्रातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या स्थानिक भाषेत त्वरित संदेश पोहोचतो. सेल ब्रॉडकास्ट हे एक मोबाईल तंत्रज्ञान प्रणाली आहे जी त्वरित 1-1 म्हणजेच 1-to-many आणि भूलक्षित म्हणजे जिओ टार्गेटेड संदेश वहनासाठी विकसित करण्यात आलेली प्रणाली आहे. ही प्रणाली विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील सर्व मोबाईल उपकरणांना एकाच वेळी सूचना पाठवते. SMS पेक्षा ही प्रणाली वेगळी असल्याने यामुळे नेटवर्कवर ताण म्हणजेच कंजेशन असतानाही वास्तविक वेळेत संबंधितांपर्यंत मेसेज पोहोचवला जातो. त्यामुळे पूर, भूकंप, चक्रीवादळ अथवा इतर धोकादायक घटनांबाबत सूचना देण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरते. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ही प्रणाली विशेषतः प्रभावी आहे, कारण यासाठी वापरकर्त्याची पूर्वनोंदणी म्हणजेच साइनअपची आवश्यकता नसते. तसेच ही प्रणाली अनेक भाषांना समर्थन देत असल्यामुळे तसेच नेटवर्क ट्रॅफिकमुळे संदेश पाठवण्यात विलंब होत नाही. यासाठी कोणत्याही विशेष ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअरची गरज नसते आणि साध्या मोबाईलवरही ही प्रणाली सहज कार्य करते. राज्य शासनाने अत्याधुनिक राज्य आपत्कालीन कार्य केंद्र म्हणजेच स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर स्थापन केले आहे, जे आधीपासूनच भारतीय हवामान विभाग व इतर विविध नोडल पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा यांच्याकडून APIद्वारे रिअल टाईममध्ये पूर्वसूचना प्राप्त करत आहे आणि या सूचनांच्या अनुषंगाने नागरिकांना SMSद्वारे जनतेपर्यंत पोहोचवले जाते. मात्र मोबाईल नेटवर्कवरील कोंडीमुळे अनेक वेळा SMS पोहोचवण्यात विलंब होत होतो. आता सेल ब्रॉडकास्ट या प्रणालीमुळे पूर्वसूचना प्राप्त करणे आणि त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत हमखास व त्वरित पोहोचवणे शक्य झाले आहे.
2: राज्य शासनामार्फत स्थापन केलेल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत

0: अधिक जलद गतीने या प्रणालीमार्फत यापुढे संदेश पाठवले जातील. सदर ब्रॉडकास्ट प्रणाली ही आपत्ती व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा टप्पा असून भविष्यात नैसर्गिक आपत्ती किंवा धोक्याच्या वेळी नागरिकांना सतर्क करण्यासाठी ही प्रणाली वापरली जाणार आहे. या प्रणालीमुळे विविध आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत होणार आहे. मात्र नागरिकांनी हे लक्षात घ्यावे की आजचा संदेश हा केवळ चाचणी संदेश असून त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र यासोबतच भविष्यात येणाऱ्या संदेशांची नागरिकांनी नोंद घेऊन त्यातील सूचनांचे पालन करण्याचे शासनामार्फत सूचित करण्यात येते. धन्यवाद.
1: श्रोते हो, या प्रणालीच्या वैशिष्ट्यांबद्दल आपण ऐकलं, पण या प्रणालीचा सायबर चोरांमार्फत गैरवापर केला जाऊ शकतो का? ही प्रणाली नेमकी कशी तयार केली जाते, म्हणजेच आपल्यापर्यंत संदेश नेमका पोहोचतो कसा, याविषयी माहिती देत आहेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे अभ्यासक आणि लेखक अतुल कहाते.
2: आज सकाळी भारत सरकारच्या वतीने अनेक लोकांच्या मोबाईलवर एक अलर्ट किंवा संदेश आला आणि अचानकपणे आलेल्या या संदेशामुळे काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आणि लोकांची घाबरगुंडी सुद्धा झाली अशा प्रकारच्या बातम्या आल्या. तर हा अगदी अचानकपणे असा आलेला संदेश खरं म्हणजे नव्हता, त्याची काहीशी पूर्व सूचना होती आणि एकूणच जगभरामध्ये अनेक देशांमध्ये अशा प्रकारची संदेश वाहनाची व्यवस्था नेमक्या याच कामासाठी वापरली जाते. तर पहिली यामधली गोष्ट अशी आहे की हा खरोखरच अधिकृत संदेश होता याबद्दल काही शंका बाळगायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी जे आपण तंत्रज्ञान वापरतो तर ते नेहमीच्या SMS, व्हॉट्सअप किंवा इतर प्रकारच्या संदेशांसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानापेक्षा ते वेगळं असतं. म्हणजेच जसा व्हॉट्सअपचा संदेश किंवा SMS हा तसा पाठवायला सोपा असतो आणि कमी खर्चामध्ये आणि एखाद्या सायबर गुन्हेगाराला सुद्धा तो पाठवता येईल अशा प्रकारची सोय त्याच्यामध्ये असते. पण आजचा जो संदेश आलेला होता तर तो या मार्गांनी पाठवता येत नाही. याचं कारण असं की त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची तरतूद ही प्रत्येक मोबाईल सुविधा पुरवणाऱ्या कंपनीने केलेली असते, तर त्याला सेल ब्रॉडकास्ट असं म्हणतात. आणि हे सेल ब्रॉडकास्ट करण्याची परवानगी ही फक्त त्या कंपन्यांमधल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनुसारच ती केली जाऊ शकते आणि त्या परवानगी शिवाय ही इतर कुणाला वापरता येत नाही सुविधा, आणि त्यामुळे तिथून असे संदेश अनधिकृतरित्या येणं शक्य नसतं. म्हणजेच एखाद्या हॅकरनी उदाहरणार्थ या प्रकारच्या सगळ्या ऍक्सेसेस मिळवून त्यानंतर असा संदेश पाठवावा ही खूपच जवळपास अशक्यप्राय गटात मोडणारी गोष्ट आहे. तर त्यामुळे भविष्यामध्ये असे संदेश हल्लेखोरांकडून येऊ शकतात का किंवा समाज विघातक लोकांकडून येऊ शकतात का, तर अशी शक्यता ही खूप दुर्मिळ आहे. आपण ती पूर्णपणे नाकारू शकत नाही, पण जणू सगळ्या दूरसंचार कंपन्यांच्या कारभारावर कुणी ताबा मिळवावा आणि त्यानंतर असा संदेश पाठवावा अशी व्यवस्था त्यासाठी करावी लागेल आणि ती जवळपास अशक्य आहे. पण यातून एक दुसरी गोष्ट हे हल्लेखोर करू शकतात की हा संदेश सरकारकडूनच आलेला आहे असं भासवण्यासाठीचा अशा प्रकारचा संदेश ते नक्कीच पाठवू शकतात. पण त्यातला आणि या आजच्या संदेशातला महत्वाचा फरक असा की तो संदेश या मार्गाने येऊ शकत नाही. म्हणजे आज ज्या मार्गाने तो आलेला आहे तो SMS माध्यमातून आलेला नाहीये किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेला नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा हल्लेखोरांकडून आलेला संदेश हा या पारंपरिक माध्यमांमधूनच येऊ शकतो. तो अशा वेगळ्याच मार्गाने जसा आजचा संदेश दिसला तसा दिसू शकत नाही. आणि खरं म्हणजे या संदेशाची किंवा अशा प्रकारच्या संदेशांची भीती बाळगण्याची अजिबात गरज तर नाहीच आहे, पण उलट हे संदेश खूप उपयुक्त ठरू शकतात. म्हणजेच युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा कुठे काही भीषण परिस्थिती निर्माण होणार असेल आणि सरकारला त्याचा अंदाज आलेला असल्यामुळे त्याविषयीची पूर्वसूचना सगळ्या नागरिकांना मिळावी म्हणून हा संदेश पाठवायचा असेल, अशा अनेक उपकारक कामांसाठीच खरं म्हणजे तो संदेश वापरला जाऊ शकतो. आणि हे भारतापुरतंच नाहीये, हे जगभरात अनेक देशांमध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जातं. म्हणजे आता सध्या उदाहरणार्थ इराण बरोबरचं जे अमेरिकेचं युद्ध सुरू आहे तर त्या संदर्भात आखाती देशांमध्ये संभाव्य हल्ल्यांची सूचना देण्यासाठी अशा प्रकारचं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं अनेक देशांमध्ये. तर त्यात खरं म्हणजे नाविन्यपूर्ण असं काही नाही, पण कदाचित

0: आपल्याला हे नवीन असल्यामुळे कदाचित ही भीती थोडीशी पसरली असावी. आणि याच्यामधला आणखीन एक मुद्दा असा की समजा आपल्याला सरकारकडून येणारे हे संदेश अगदी नकोच असतील तर तीही तरतूद आपण करू शकतो. म्हणजे शक्यतो ती करू नये कारण असे संदेश महत्वाचे असतात. पण समजा कोणाला ते अगदी नकोच असतील तर आपण आपल्या मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन इमर्जन्सी सर्व्हिसेस अशा प्रकारची एक सुविधा शोधावी. ही आता नक्की नेमक्या कुठल्या फोनमध्ये कुठे असेल हे थोडंसं आपल्याला शोधावं लागेल. पण इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये जाऊन तुम्ही तिथे एक टेस्ट मेसेजेस म्हणजे असे चाचणीसाठी पाठवलेले जे संदेश असतात तर ते संदेश आपल्याला मिळावेत का नाही, आपल्यापर्यंत ते पोहोचावेत का नाही, तर यासाठी आपण ते ऑन किंवा ऑफ असं करू शकतो. आणि जर आपल्या फोनमध्ये आपण ते ऑफ केलेलं असेल तर अशा प्रकारच्या चाचणीचे संदेश हे आपल्यापर्यंत येणार सुद्धा नाही. तर सारांश म्हणजे या संदेशाची भीती अजिबात बाळगू नका. एकूण हा संदेश नसून उपकारक आहे. फक्त अशा संदेशांचा गैरवापर करून हल्लेखोरांकडून भविष्यात असे संदेश येऊ नयेत यासाठी अर्थातच उपाययोजना ह्या उच्च पातळीवर केल्या जातात. पण आपल्यापर्यंत असा फसवा संदेश व्हॉट्सअप, एसएमएस, ईमेल अशा माध्यमांमधून आला तर तो लगेच आपण ओळखावा. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे या माध्यमातून सरकारचा असा अधिकृत संदेश हा येऊच शकत नाही. त्यासाठी सरकारला सेल ब्रॉडकास्ट ही वेगळीच सुविधा वापरावी लागते.
1: श्रोते हो, नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीची पूर्वकल्पना देण्यासाठीच केंद्र सरकारनं ही प्रणाली विकसित केली आहे. आज आलेला संदेश चाचणीपर असला तरी भविष्यात अशा संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, उलट सतर्क राहून आपली काळजी घ्या असं आवाहन सरकारनं केलं आहे. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, संपादन अंकिता आपटे, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवरून. श्रोतेहो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आता ऐकूया. किसानवाणी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांचा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आपण ऐकत असतो. हा कार्यक्रम तर आपण ऐकणारच आहोत, पण सुरुवातीला जाणून घेऊया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची, तसेच 2 व 3 मे रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 मे पर्यंत कमाल तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 83 ते 91 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 53 ते 55 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 9 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची, तसेच

0: 2 व 3 मे रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 3 मे पर्यंत कमाल तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 70 ते 79%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 43 ते 45%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची, तसेच 2 व 3 मे रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 3 मे पर्यंत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 66 ते 83%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 35 ते 38%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 10 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. उष्ण हवामानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि पिकांवर ताण येतो. त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर होतो. त्यामुळे जमिनीमधील ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांना हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकांना पाणी सकाळी शक्यतो 6 ते 9 किंवा संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान द्यावे. जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी आच्छादनांचा वापर करावा. दुपारी कडक उन्हात म्हणजेच 12 ते 4 या दरम्यान शेतामध्ये कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी करणे टाळावे. जमीन नेहमी वापसा स्थितीच्या जवळ ठेवावी. दुपारच्या कडक उन्हामध्ये पिकांना खते देणे टाळावे. संवेदनशील पिकांसाठी तात्पुरत्या सावलीची व्यवस्था करावी. भाजीपाला रोपवाटिकेसाठी 30 ते 50% या शेडनेटचा वापर करावा. कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.
2: अरे सुन तो,
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी सौतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
2: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
4: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
2: हाँ,
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
1: मंडळी, आता कार्यक्रमामध्ये ऐकूया शेतकरी बांधवांनी पाठवलेल्या पत्रांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.
6: रामराम पाहुणं ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. भाऊचा रामराम
7: आणि अक्काचा नमस्कार.
6: मंडळी, आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हुमानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला.
7: आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत.
6: तर उशिरा आलेलं हे पहिलं पत्र आहे राजेंद्र शेंडगे, देवराष्ट्रे, तालुका कडेगाव इथल्या श्रोत्यांचं. अभिप्रायादाखल ते म्हणतायत की आकाशवाणीवरून प्रसारित होणारे सकाळच्या सत्रातले कार्यक्रम खूप आवडतात. ते ऐकल्यावर दिवसभर आपण फ्रेश राहतो. आरोग्यविषयक, शेतीविषयक, विविध विषयांवरील जे कार्यक्रम प्रसारित होतात ते खूप उपयुक्त असतात. प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद मानले आहेत.
7: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय जीवनज्योती रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट वसारी इथून. एकनाथ काळे, आशाताई, ज्ञानेश्वर काळे, शिवांशू मगर, सूरज खेडा. शिवांशू मगर, सूरज खेडा आणि रवींद्र पवार गोवर्धन इथून. तर यांनी मामाचा गाव हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. याचबरोबर अभिप्रायादाखल हे असं म्हणतात की लोककथारंग, शेतकऱ्यांची आवड आणि इतर शेतीविषयक कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकत असतो. हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात.
6: मामाचं गाव हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र आहे. पाठवलंय मालती दातर, बेळगुंदी इथल्या श्रोत्यांनी.
7: याच हुमानादाखल आलेलं हे पुढचं पत्र अर्थातच यांनी अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि श्रोते आहेत श्री मल्लिकार्जुन, श्रोता संघ आडी तालुका निप्पाणी इथून.

0: लक्ष्मणभाऊ लोखंडे, रुक्मिणी भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, अंजली, सीमा, शीतल, भूमिका, स्नेहल, संकेत, हरी, आनंदा, संभाजी, तानाजी, गणेश, मल्लू शेवाळे आणि लक्ष्मी शेवाळे, कारतगा इथून नंदिनी खोत, यश खोत, लिंगनूर कापशे इथून संजय मोरे, संगीता मोरे, तर नेरली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद वैदेही आणि स्नेहल मोरे यांनी.
1: संगीता काशीनाथ, रेश्मा अंकुश, विराज अर्जुन, चेतना, वनिता भिकाजी गायकवाड, पंचशील नगर वरणगेचे हे श्रोते यांनी सुद्धा मामाचा गाव हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय. आणि अभिप्रायादाखल ते म्हणतायत की 21 एप्रिल रोजी सकाळी 6:40 कृषी वार्ता कार्यक्रमात शेळीपालनविषयी अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली. तसंच आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मधुमेह याविषयी दिलेली माहिती ही सुद्धा खूप उपयुक्त होती. प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधुरा देवी, रुद्र कोळकर, वाकोणी तालुका, बदनापूर इथून. तर यांनी देखील मामाचा गाव हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. यासोबतच हे असं म्हणतायत की 17 एप्रिल रोजी माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी जी आपण माहिती प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली. याचबरोबर 18 तारखेला प्रसारित झालेला रामराम पाहुणा हा कार्यक्रम देखील आम्हाला आवडला. आणि 19 तारखेला प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप खूप खूप आवडला.
1: तर अक्का, उशिरा आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे आणि आता वेळ आहे ती गेल्या आठवड्यातल्या हुमानादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची.
0: पण त्याआधी आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात की गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं.
1: तर गेल्या आठवड्यात आपण विचारलं होतं, उन्हाळ्यात देतो मी थंडावा, मातीचा मी गोळा, पोटात माझ्या पाणी साठवतो आणि सर्वांची तहान मी शमवतो, तर ओळखा पाहू मी कोण.
0: तर मंडळी, या हुमानाचं अचूक उत्तर आहे माठ, किंवा आपण त्याला डेरा सुद्धा म्हणतो. तर बघूया आपल्या कोणकोणत्या श्रोत्यांनी या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय.
1: नक्कीच.
0: हे पत्र आपल्याला पाठवलंय स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ, लक्ष्मीनगर, हातकणंगले इथून. महादेव खोत, अरुणा, प्राजक्ता, पल्लवी, तुषार खोत, गार्गी आणि शची पाटील यांनी. तर यांनी माठ हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. सोबतच हे असं म्हणतायत की 27 एप्रिल रोजी प्रसारित झालेला गीतसंवाद हा कार्यक्रम आम्हाला खूप खूप खूप आवडला, कारण या कार्यक्रमाअंतर्गत गोठ्यातील डास आणि माशांचं नियंत्रण कसं करावं याविषयीची माहिती आपण प्रसारित केली. आणि यासोबतच रामराम पाहुणा हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप खूप खूप आवडला असं म्हणत त्यांनी एक हुमान लिहून पाठवलंय. तर नक्कीच आपण त्यांच्या या हुमानाचा आपल्या कार्यक्रमामध्ये समावेश करून घेऊ.
1: नक्कीच. शब्बीर आठपाडे, फैजुल्ला, इजाज, इरशाद, जुबेर, राहत, माहिरा, शाहिदा, इम्रान, हैदर, जाफर, अरमान, सुफियान, लोमान, आयशा, अहमद, सोनू, मुनू, रुकडी तालुका हातकणंगलेचे हे श्रोते यांनी अभिप्राय दाखल हे पत्र पाठवले. रामराम पाहुणं हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो, त्याचबरोबर आपकी पसंत हा देखील कार्यक्रम आम्हाला आवडत असल्याचं त्यांनी कळवलंय.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय स्वरगंगा रेडिओ श्रोता संघ शिवाजीपेठ कोल्हापूर इथून. संतोष जमदाडे, सतीश जोशी, अरुण पाटील, बापू नलवडे, भारत निकम, विश्वास भोसले, गणेश जाधव, यशवंत कट्टी, अभिजित शिंदे, महेश निकम, उमेश म्हाडगूत आणि संतोष परब यांनी. तर यांनी देखील पाण्याचा माठ हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. अंजू, शनिराज, रवी, छाया चौगले आणि तानाजी चौगले उजळाईवाडीच्या श्रोत्यांचं हे पत्र आहे. त्यांनी पाण्याचा माठ हे हुमानाचं अचूक उत्तर तर दिलंयच, शिवाय एक चारोळी लिहून पाठवलेली आहे. पहिल्या पावसाचा शिडकावा रामराम पाहुणा, उमलत्या मोगऱ्याचा सुगंध रामराम पाहुणा, पौर्णिमेच्या चंद्राची सावली रामराम पाहुणा,
0: क्या बात है,
1: तुमच्या आमच्या मनातली तळमळ रामराम पाहुणा, आईच्या पदराखालची ओब रामराम पाहुणा.
0: वा, खरंच खूप छान ओळी यांनी लिहून पाठवले. तर आता वळूयात पुढच्या पत्राकडे. हे पत्र आपल्याला पाठवलंय मेघनाथ प्रकाश पाटील, शंकर पांडुरंग पाटील, धनाजी साताप्पा परेट, साताप्पा ज्ञानदेव परेट, ज्ञानदेव महादेव खराडे, धनाजी पांडुरंग खराडे, दिनकर मारुती कानुगडे आणि राजाबापू सोनबा पाटील यांनी हसूर दुमाला इथून. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. आणि आम्ही आकाशवाणीवरून प्रसारित होणारे कृषीविषयक कार्यक्रम नेहमीच ऐकत असतो असं देखील त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे.
1: सैनिक टाकळीचे श्रोते वसंतांना अजित, अमर, जीवन, पवन, तुषार, आदर

0: हर्ष, मनीषा, ज्योती, सारिका, श्रावणी, प्रियंका, सुप्रिया, हर्षदा, अर्पिता, वैष्णवी, माहेश्वरी, राजश्री, जयश्री, श्राव्या आणि रितिका यांनी हे पत्र पाठवले। त्यांनी माठ हे हुमानाचं अचूक उत्तर दिले आणि ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गत आठवड्यात त्यागाविषयी माहिती समजली प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत।
1: वळूयात पुढच्या पत्राकडे। हे पत्र आपल्याला पाठवलंय देदनादन ग्रुप, सुवर्ण कांबळे, ताराबाई पार्क, कोल्हापूर, विठ्ठल डळेकर, रुक्मिणी, विशाल, पूजा, बापू डळेकर, सुलताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टण कोडोली इथून। तर यांनी माठ हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय। यासोबतच हे असं म्हणतायत की आम्हाला रामराम पाहुणे हा कार्यक्रम खूपच आवडतो, रोज प्रसारित होणारा अमृतधारा, शेतकऱ्यांची आवड आणि यासोबतच गाणं मनातलं हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडतो आणि ते असंही म्हणतात की आमच्या प्रत्येक पत्राला पोहोच मिळते, त्याबद्दल धन्यवाद।
0: बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली यांनी पत्र पाठवले। हॅलो किसान कार्यक्रमात अभयकुमार बागडे यांनी हुमणी कीड याविषयी जी सविस्तर माहिती दिली ती खूप उपयुक्त वाटली। त्याचबरोबर आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर डेरा त्यांनी लिहून पाठवलंय।
1: हे पत्र पाठवलंय विजय सुतार, शिवतेज सुतार, शैला दिलीप पोद्दार, शोभा रवींद्र मेस्त्रे, डॉक्टर युवराज मोटे, विशाल दिगंबर सुतार, बाबासाहेब पाटील, राधाई रेसिडेन्सी, मीराबाग, रंकाळा, कोल्हापूर इथून। भाऊ, हे पत्र बघून तुला काय वाटतंय सांग बरं।
0: सुंदर माठाचं चित्र काढलेलं आहे
1: आणि विठुरायाचं मंदिर आहे, एका खेडेगावातलं चित्र यांनी काढलेलं आहे। मंदिराशेजारीच एक कुंभार फिरत्या चाकावरती माठ तयार करतोय।
0: खरंय,
1: हे चित्र बघून मला एक गाणं आठवलंय, तुला आठवतंय का बरं?
0: मला सुद्धा थोडं थोडं आठवतंय, एक भक्तिगीत आहे ते।

0: खूप छान ह भाऊ, खूप छान हे भक्तिगीत तू सादर केलंस. अशीच या गाण्याची आठवण आपल्याला हे पत्र बघून झाली आहे.
1: अगदी खरं आहे.
0: आणि याच्यामध्ये यांनी कामगार दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, आणि एक छोटासा संदेश यांनी दिलेला आहे, पाणी भरपूर प्या.
1: खरं आहे, उष्णतेची लाट आहे, त्यामुळे सर्वांनीच ही काळजी घेणं गरजेचं आहे. विद्यानगर कवठे महांकाळ इथून हे पत्र आले. संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एसपी म्हैसाळकर यांनी पाठवलेलं. ते म्हणतायत की लोककथारंग या कार्यक्रमातून बरंच काही शिकण्यासारखं असतं, बोध मिळतो. आपलं आरोग्य यामध्ये माया सावंत यांनी लसीकरणाचं महत्व सांगितलं. आणि गत आठवड्यातल्या रामराम पाहुणं कार्यक्रमात आपण भरपूर श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच दिली अशा ते पत्रातून भावना व्यक्त करतायत. आणि यासोबत त्यांनी माठ हे हुमानाचं अचूक उत्तर सुद्धा दिलंय.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय सानिका रांगोळे, राजश्री, हिराबाई, राजेंद्र बंडा रांगोळे, पोपट मोरे, अनुष्का स्वामी, श्रावणी यादव, गणेशनगर पट्टण कोडोली, शुभांगी अमर गोरे, प्रियांश गोरे, कृष्णाघाट मिरज इथले श्रोते. तर यांनी देखील माठ हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. यासोबतच शनिवारी सकाळी प्रसारित झालेला लोककथारंग हा कार्यक्रम आवडल्याचं देखील त्यांनी कळवलं आहे.
1: वळतोय पुढच्या पत्राकडे. संपत्ती राणी आणि अंकिता खेमलापुरे, तानाजी अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, दत्तवाड तालुका शिरोळचे हे श्रोते यांनी सुद्धा माठ हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत संजय मोहन सिंग राजपूत, आराध्या सतीश राजपूत आणि ऐश्वर्या राजपूत, शिवाजी उद्यमनगर कोल्हापूर इथले.
1: 26 एप्रिल रोजी प्रसारित झालेल्या शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमातली सगळी गाणी मनाला आनंद देणारी आणि भुरळ घालणारी छान होती असा अभिप्राय देणारं हे पत्र, सोबत पाण्याचा माठ हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं सुद्धा हे पत्र. श्रोते आहेत संगीता काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, हंबीराव पाटील, गोलगल्ली, वरणगे, तालुका करवीरचे.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी मौजे ठिकपुरलेचे श्रोते. यांनी देखील माठ हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: माई करिश्मा, अंकिता, अनिकेत, तेजश्री, विजय चव्हाण, वारणा शहापूर, सतीश वाघमारे, अरुण कांबळे, चंदननगर, साताराचे श्रोते यांनी सुद्धा डेरा हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत वृंदा, अभिजीत ढोले, राहणार सांगली इथले.
1: बर,
0: हे असं म्हणतात की आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम मला आनंद देतात. मी आकाशवाणीचे कार्यक्रम नेहमी ऐकते आणि मी इयत्ता 7वीत शिकत आहे.
1: बर.
0: आणि भाऊ, माझ्या मते ही आपल्या कार्यक्रमातली नवीन श्रोता आहे, त्यामुळे तिचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया.
1: नक्कीच. आणि वळूया पुढच्या पत्राकडे. अतुल गौतम.

0: मी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे येळगुड रेवण अनिता राहुल भांबिष्टे कबनूर विलास पाटील बाळू बोडके काका सोमन पाटील अरुण कांबळे अरुण येळगुडकर चंदूरचे श्रोते यांनी सुद्धा डेरा हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
1: हे पुढचं पत्र पाठवलंय पोद्दार परिवार रेडिओ श्रोता संघ पाडळी खुर्द इथून. वैभव शिवाजी तानुगडे शशिकांत विश्वास पोद्दार संदीप पोद्दार आरती संदीप पोद्दार शशिकांत विश्वास पोद्दार संदीप भारती लक्ष्मी आणि शंकर पोतदार यांनी तर यांनी देखील माठ हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि दर शनिवारी प्रसारित होणारा रामराम पाहुणा हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडतो. आम्ही या कार्यक्रमाची अगदी आतुरतेनं वाट पाहत असतो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरील प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम खूप छान श्रवणीय सुमधुर आणि बहारदार असतात असं यांनी म्हटलं आहे. यासोबतच 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या यांनी शुभेच्छा सुद्धा लिहून पाठवल्या आहेत.
0: रामदास लोले दगडू बेडगे दिलीप निगवे सागर कांबळे दिलीप कांबळे श्यामसुंदर जत्राटकर अरविंद कांबळी येळगुडचे हे श्रोते यांनी सुद्धा डेरा हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
1: पुढचं पत्र पाठवलंय सुप्रिया बोलकेवाडीकर एकता कांबळे उत्कर्षा तुषार प्रसिंक कांबळे मेघना कुरणे रेखाता येळगुडकर संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर इथून तर यांनी देखील माठ हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय.
0: अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र महादेवराव डोंगळे शरण्या डोंगळे आदित्य डोंगळे घोटवडे तालुका राधानगरीचे त्याचबरोबर रेयांश शिवतेज आणि रश्मीन खतकर गोकुळ शिरगावचे यासोबतच त्यांनी एक हुमान सुद्धा आपल्याला लिहून पाठवले तर त्या हुमानाचा आपण आपल्या कार्यक्रमात नक्की समावेश करूया.
1: हे पत्र पाठवलंय देवांश कृष्णदेव तोडकर निवास नारायणी तुकाराम पाटील सोन्याची शिरोली संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परिते सोनाली श्रेया रणजित बारड दीपक तोडकर बारडवाडीतले श्रोते तर यांनी देखील डेरा हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय.
0: अचूक उत्तर लिहून पाठवणारं पुढचं पत्र आहे शिवानी कांबळे अलाहाबाद शीला स्वप्नील कोंडीराम परीट दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव तालुका कागलचे श्रोते.
1: हे पत्र आपल्याला पाठवलंय प्रणिता मनीषा अभिषेक अमोल आणि शशिकांत मुसळे यांनी वसंत कॉलनी इचलकरंजी इथून तर यांनी देखील डेरा हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय. अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी 6:30 प्रसारित झालेला बालमित्रांचा गंमत जम्मत हा कार्यक्रम आम्हाला फारच आवडला. या कार्यक्रमामध्ये छोट्या बालमित्रांनी सादर केलेला शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम खूपच श्रवणीय बहारदार असा छान वाटला.
0: त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्ती भूषण नामदेव आकाश कुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे अंजनी शिवाजी पाटील गीतांजली सयाजी वरुटे हसूर दुमालाचे हे श्रोते कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे आणि परिवार कंदलगाव तालुका करवीरचे श्रोते तेजस तुषार दीक्षा श्रुतिका सीमा दगडू सुतार भाटणवाडीचे तर आमजाई भरवडे तालुका राधानगरीहून कोमल सागर आरव सरकार आणि राधिका दयानंद कांबळे तर या श्रोत्यांनी मातीचं मडकं हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि शेतीविषयक कार्यक्रम दर्जेदार असतात असा अभिप्राय दिलाय.
1: हे पुढचं पत्र पाठवलंय तेजस प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगुले यांनी दोनवडे इथून तर यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. आम्हाला कृषी वार्ता आपली आवड आपकी पसंद बातम्या रामराम पाहुणं शेतकऱ्यांची आवड असे सगळेच कार्यक्रम खूप आवडतात.
0: सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी तालुका राधानगरीचे श्रोते यांनी सुद्धा डेरा हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय.
1: मातीचा माठ मातीचा डेरा आणि अजून एक नवीन शब्द मोंगा तर हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय. श्रोते आहेत वंदे मातरम श्रोता संघ प्रथमेश मयुरेश सुनीता अरुण शिंदे नवरत्न चौक पट्टण कोडोली सुशांत कविता लोहार कागल दिव्या आकाश नीता मांडवकर सरनोबतवाडी इथले श्रोते आणि अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की 27 एप्रिल रोजी दुपारी 12:30 प्रसारित झालेला उन्हाळा आणि त्यावरील घरच्या घरी केले जाणारे उपाय याविषयीचा जो कार्यक्रम प्रसारित झाला तो आम्हाला खूप आवडला.
0: मातीचा माठ हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवणारं हे पत्र अर्श अली सनदी सदिन अली सनदी कबनूरचे तर शहाबाज सादिया जरीना आणि शब्बीर नायकोडे रुईचे.
1: हे पत्र पाठवलंय श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणी इथून लक्ष्मण भाऊ लोखंडे रुक्मिणी भगवंत सुशीला अंजली सीमा शीतल पूनम नम्रता भूमिका राजवी अनुसया संकेत आनंदा संभाजी तानाजी शौर्य अभिनव सर्वेश हरी गणेश मल्लू शेवाळे लक्ष्मी शेवाळे कारतगा इथून नंदिनी खोत यश खोत लिंगनूर कापशी इथून संजय मोरे संगीता मोरे तर नेरली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद वैदेही आणि स्नेहल मोरे यांनी. तर यांनी मातीचा डेरा हे हुमानाचं अचूक उत्तर तर लिहून पाठवलेलंच आहे. सोबतच आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे सर्वच्या सर्व कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असं देखील त्यांनी कळवलं आहे.
0: असाच काहीसा मिळता जुळता अभिप्राय लिहून पाठवणार हे पुढचं पत्र. श्रोते आहेत भार्गव शामराव देसाई, वारणाली गल्ली नंबर 2, पूजा साईली अपार्टमेंट, सांगली इथले. यांनी मातीचा डेरा हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि आकाशवाणीशी आमची घट्ट मैत्री जमलेली आहे असं म्हणतायत. आणि सर्वच कार्यक्रम माहिती, मनोरंजन, ज्ञान यात भर घालणारे असतात आणि प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत.
1: हे पुढचं पत्र पाठवलंय चांदणी चौक सांगली इथून सक्षम, श्रेणी, ज्योती, अजित, लता आणि राजाराम चव्हाण. तरतुंग इथून हर्षवर्धन पाटील, रोहिणी, मेघा पाटील आणि संजना यांनी.
0: बर,
1: तर यांनी मातीचा डेरा हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. यासोबतच पुढे असं म्हणतात की मातीच्या डेऱ्यामधील गार पाणी माणसांना बाधत नाही, पिण्यासाठी ते उत्तम असतं आणि

0: प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंय आणि आकाशवाणीशी आमची घट्ट मैत्री जमलेली आहे असं म्हणतायत. आणि सर्वच कार्यक्रम माहिती, मनोरंजन, ज्ञान यात भर घालणारे असतात आणि प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत.
1: हे पुढचं पत्र पाठवलंय चांदणी चौक सांगली इथून. सक्षम, श्रेणी, ज्योती, अजित, लता आणि राजाराम चव्हाण. तरतुंग इथून हर्षवर्धन पाटील, रोहिणी, मेघा पाटील आणि संजना यांनी.
0: बर,
1: तर यांनी मातीचा डेरा हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. यासोबतच पुढे असं म्हणतात की मातीच्या डेऱ्यामधील गार पाणी माणसांना बाधत नाही, पिण्यासाठी ते उत्तम असतं आणि उन्हाळ्यामध्ये डेऱ्याला खूप महत्व आहे. पुढे ते असंही म्हणतात की आपण हुमानाच्या माध्यमातून आम्हाला डेऱ्याची आठवण करून दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: वळूया पुढच्या पत्राकडे. सुंदर हस्ताक्षरित हे पत्र. श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया पिया, सोनम, राजाराम गायकवाड, राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ, तेरवाडचे श्रोते, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्णा बिरणगे, कसबा बावडा कोल्हापूरचे, सुभाष मिणचे, शिरढोण, सचिन किल्लेदार भडगाव, सुशीला विलास दावणे कागल, शशिकांत पाटील कुरुंदवाड आणि श्रीनिवास कांबळे यड्रावचे श्रोते. गेल्या आठवड्यात प्रसारित झालेलं हुमान साजेसं होतं, उन्हाळ्याची आठवण करून देणारं होतं असा अभिप्राय त्यांनी पत्रात नमूद केलाय.
1: हे पुढचं पत्र पाठवलंय राजेंद्र शेंडगे यांनी मुक्काम पोस्ट देवराष्ट्र येथून. तर यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. हे असं म्हणतात की आपल्या आकाशवाणीवरून दररोज सकाळी प्रसारित होणारा सुलभ ग्राहक संवाद हा कार्यक्रम प्रसारित होतो तो आम्हाला खूप आवडतो. या माहितीपूर्ण कार्यक्रमातून या देशात जीवन जगत असताना एक जागरूक नागरिक कसा असला पाहिजे, प्रत्येक नागरिकाला आपले अधिकार माहीत असले पाहिजेत आणि त्याचा वापर कसा केला पाहिजे याविषयीची इत्यंभूत माहिती बोरांडे साहेबांनी नागरिकांच्यापर्यंत अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती पुरवली. अशी बरीचशी माहिती आणि अधिकार बऱ्याच नागरिकांना माहीत नसतात, पण आकाशवाणीने अशी माहिती पोहोचवली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असं त्यांनी म्हटलं आहे.
0: तर अक्का, यासोबतच आता सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे आणि आता वेळ आहे ती या आठवड्यातल्या हुमानाची. माझ्या आगमनानं तुमच्या दिवसाची सुरुवात होते. मी तुम्हाला ड जीवनसत्व देतो. मी वनस्पतींना त्यांचं अन्न तयार करण्यासाठी मदत करतो आणि ही सजीव सृष्टी चालवण्यात माझा मोलाचा वाटा आहे.
1: भाऊ, हुमान तर खूप छानच विचारलेस, पण छोटासा क्ल्यू तू द्यावास असं मला तरी वाटतंय बघ.
0: अक्का, छोटासा क्ल्यू जर म्हणत असेल तर या सध्याच्या वातावरणात याचा प्रकोप आपल्याला जाणवतोय असं म्हणायला हरकत नाही.
1: छोटासा क्ल्यू, पण तू डायरेक्ट उत्तरच सांगितलेलं आहेस बरं का भाऊ. पण हुमान, मी पुन्हा एकदा सांगते.
0: नक्कीच.
1: माझ्या आगमनानं तुमच्या दिवसाची सुरुवात होते. मी तुम्हाला ड जीवनसत्व देतो. मी वनस्पतींना त्यांचं अन्न तयार करण्यासाठी मदत करतो आणि ही सजीव सृष्टी चालवण्यात माझा मोलाचा वाटा आहे. तर ओळखा पाहू मी कोण. तर मंडळी, या हुमानाचं उत्तर आमच्यापर्यंत लवकरात लवकर लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे.
0: राम राम पाहुण. किसानवाणी विभाग, द्वारा सहाय्यक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर. पिन 416003.
1: तेव्हा मंडळी, तुमचं हुमानाचं उत्तर आणि अभिप्राय आमच्यापर्यंत लवकरात लवकर लिहून पाठवा, कारण तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहत आहोत.
0: पण आता मात्र कार्यक्रमात या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा राम राम
1: आणि अक्काचा नमस्कार.
2: शेतकरी बांधवांनी पाठवलेल्या पत्रांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आत्ताच आपण ऐकलात. सहभाग रश्मी कुंभार आणि अंजर मुजावर.

0: ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
1: प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
2: मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची, तेव्हा आता इथंच थांबूया। पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये। तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार। केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात आलेला किसानवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं। आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz वरून। यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी। रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन तर प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती। छत्तीसगडमध्ये आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात 4 जवानांचा मृत्यू, 1 जण जखमी। आणि आगामी महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा। राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला, त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: राज्यात 12वीच्या परीक्षेत यंदा 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचं प्रमाण मुलांपेक्षा 6.35% जास्त आहे। विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं आघाडी घेतली, तिथं सर्वाधिक 94.14% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे। उत्तीर्णांची इतर विभागातली टक्केवारी अशी आहे। मुंबई 90.8%, पुणे 91.25%, नाशिक 90.72%, कोल्हापूर 89.97%, नागपूर 88.67%, अमरावती 90.92% आणि छत्रपती संभाजीनगर 88.68%। निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे। गुण पडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील। पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय।
0: आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशारा विषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश

प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं त्यांनी म्हटलंय. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नेमणूक झाली आहे. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा विस्तारित कार्यकाळ आज संपत असून त्यांच्या जागी जैन काम करतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं रोहित जैन यांच्या नेमणुकीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 3 वर्ष राहील. सध्या ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे. याआधी त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. लोकप्रिय चित्रपट गीतं, जाहिरात मोहिमा आणि सामाजिक भान जोपासणारं कथाकथन या क्षेत्रात जोशी यांनी मुबलक काम केलंय. जोशी हे सर्जनशील कलावंत असून जाहिरात, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात जगभरात त्यांची प्रशंसा केली जाते अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केलाय. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी, मतमोजणी करणारे कर्मचारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांची ओळखपत्र ईसीआय नेट या ऍपवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. छत्तीसगडमध्ये कांकेर नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात सुरक्षा दलाचे 4 जवान ठार तर 1 जवान जखमी झाला. जिल्हा राखीव दलाचे जवान आयईडी निकामी करण्याच्या मोहिमेवर असताना ही घटना घडली. भूसुरुंग शोध, परिसर तपास आणि शोध मोहीम राबवण्यासाठी हे पथक तैनात केलं होतं. शरण आलेल्या माओवादी आणि इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बस्तर क्षेत्रातून गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर आयईडी शोधून काढून निकामी केल्याची माहिती बस्तरचे पोलीस महासंचालक सुंदर राजपी यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हॉर्मुझची समुद्रधुनी सुरक्षितपणे पार करण्यासाठी जहाज कंपन्यांनी इराणला शुल्क दिलं तर त्यांच्यावर निर्बंध लादले जातील असा इशारा अमेरिकेनं दिलाय. त्यामुळे जागतिक तेल वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या या जलमार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननवर केलेल्या हवाई हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. 17 एप्रिलला शस्त्रसंधीची घोषणा होऊनही इस्रायल आणि हिजबुल्लाचे हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. गेल्या 24 तासात इस्रायलनं लेबननवर 50 हवाई हल्ले केल्याचं इस्रायलचे लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल एला वावेया यांनी सांगितलं. तर लेबननमधल्या एका गावातल्या घरात दबा भरून बसलेल्या इस्रायली सैनिकांवर ड्रोननं हल्ला केल्याचं हिजबुल्लानं म्हटलं आहे. केनियामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आणि भूस्खलन झाल्यानं 10 जणांचा मृत्यू झाला. एल्गेयो माराकवेट काउंटीच्या काही भागांना भूस्खलनाचा फटका बसला तर क्वाले काउंटी आणि किटुई काउंटीमधल्या 2 पुलाचं नुकसान झाल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे. आगामी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज घोषणा झाली. या संघात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया हिनं पुनरागमन केलंय. वेगवान गोलंदाज नंदिनी शर्मा या नव्या खेळाडूला ही संधी दिली गेली आहे. हरमनप्रीत कौर हिच्याकडे या संघाचं नेतृत्व असेल तर स्मृती मानधना संघाची उपकर्णधार असेल. 15 सदस्यांच्या या संघात या तिघींशिवाय शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्रीचरणी, यास्तिका भाटिया, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांचा समावेश आहे. भारताची अष्टपैलू खेळाडू अमनज्योत कौर दुखापतग्रस्त असल्यानं तिची निवड होऊ शकली नाही. येत्या 12 जूनपासून इंग्लंड आणि वेल्स इथं यंदाची विश्वचषक स्पर्धा होईल. विश्वचषक स्पर्धेआधी भारत 28 मे पासून इंग्लंड विरोधात 3 सामन्यांची टी

0: क्रिकेट मालिका खेळणार आहे. डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषक 2026 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या पुरुष संघाचा सामना फ्रान्सबरोबर होणार आहे. भारतानं उपांत्यपूर्व फेरीत काल चिनी तैपेईवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला, मात्र भारताच्या लक्ष्य सेनला कोपराच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्याचे उर्वरित सामने किदंबी श्रीकांत खेळेल. उपांत्य फेरीतल्या प्रवेशामुळे भारताचं एक पदक निश्चित झालंय. याआधी भारतानं 2022 थॉमस चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. भारताला 2026 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवायचं असेल तर त्यासाठी व्यापक प्रशासकीय आणि संरचनात्मक सुधारणा करणं गरजेचं असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं भारताला दिला असल्याचं आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक बेंजामिन कोहेन यांनी म्हटलंय. भारतात जेव्हा उत्तेजक द्रव्य चाचणी पथकं पोहोचतात तेव्हा खेळाडूंना अशा चाचणी होणार असल्याची आगाऊ सूचना मिळते आणि खेळाडू तिथून पळ काढत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. भारतातल्या उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक यंत्रणा अपयशी ठरल्याचा संदेश जाऊ शकतो. या भीतीपोटी आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेसारख्या स्वायत्त संस्थेसोबत काम करण्याबद्दल भारतातून काही प्रमाणात विरोध असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आयपीएल चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला सामना चेन्नईत सुरू आहे. या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबईच्या 8 षटकात 2 बाद 70 धावा झाल्या होत्या. मुंबईनं या स्पर्धेतल्या 8 सामन्यांमध्ये 2 तर चेन्नईनं 8 मधून 3 सामन्यात विजय मिळवलाय. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. यंदाच्या मे महिन्यात देशात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता लक्षात घेता या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केलंय. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. मे महिन्यात देशाच्या काही भागातलं तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील तर काही भागात उष्णतेची लाट राहील असा अंदाज त्यांनी सांगितला. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या विविध बँकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कमलेश पारेख याला भारतात आणण्याबाबत सीबीआयला यश मिळाले. सीबीआयनं पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीतून यशस्वी प्रत्यर्पण घडवून आणलं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर सीबीआयनं त्याला आपल्या ताब्यात घेतलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन तर प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती. छत्तीसगडमध्ये आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात 4 जवानांचा मृत्यू तर 1 जण जखमी. आणि आगामी महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात रावसाहेब गुडदे आणि सहकारी यांनी सादर केलेला अनुसयेची ओवी या विषयावरील गण.
2: महाराज, तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला मज ज्ञान होती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती म्हणून तुम्हा म्हणतात आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगते जीवना भक्ताची छाया शिरावरती. आणि भगवान निशान्य ढोलावरती माझ्या ढोलावरती माझ्या ढोलावरती

Matawalaba. Magepude ubani

क्यों बना।

आताच आपण ऐकलात कार्यक्रम लोकसंगीत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:30 वाजतायत. ऐकूया कार्यक्रम भावधारा.